सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 17 आषाढ शके 1948, 8 जुलै 2026. आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी प्राजक्ता मुळेकर आपलं स्वागत करते. या सभेची सुरुवात करूया मंगल अशा सनई वादनानं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकार्यांनी सनईवर वाजवलेली ललत पंचम या रागातली धून श्रोते हो आपण ऐकलीत।
1: नमस्कार पुणे,
2: नमस्कार पुणे।
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। पहाटेचे

गिर्वाणवाणीमध्ये श्रीमद शंकराचार्य रचित श्रीकृष्णाष्टकम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत. स्वर होता बिल्वा द्रविड यांचा. उद्या गिर्वाणवाणीमध्ये आपण ऐकू शकाल श्रीमद श्री शंकराचार्य रचित आत्मषटकम. स्वर असेल पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांचा. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आता आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, आज ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर यांचा जन्मदिन. आज प्रभातवंदनमध्ये सुरुवातीला ऐकूया त्यांनी लिहिलेलं गीत. गीताला संगीत दिलंय स्नेहल भाटकर यांनी आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

आज ज्येष्ठ गीत संगीतकार अनिल मोहिले यांचा जन्मदिन. त्यानिमित्तानं कार्यक्रमात ऐकूया त्यांनी संगीत दिलेली विश्वनाथ जोगळेकर यांची भक्तिरचना शरद जांभेकर यांच्या आवाजात.

आज ज्येष्ठ कवी आणि गीतकार बाभ बोरकर यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीला वंदन करून आता ऐकूया त्यांचं एक गीत. स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी.

पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. या पांडुरंगाला भेटायला निघणारी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज श्री क्षेत्र आळंदीवरून प्रस्थान करणार आहे. या पालखीच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळी आपापल्या दिंडीतून टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाचं नाव घेत घेत पायी चालत चालत पंढरपूरच्या विठोबाला भेटायला निघतात.

0: आत्ता आपण जे गीत ऐकलत ते शब्दबद्ध केलं होतं मधुकर आरकडे यांनी, संगीतबद्ध केलं होतं देवदत्त साबळे यांनी, आणि स्वर होता शरद कुमार यांचा. आणि आता प्रभात वंदन या कार्यक्रमात शेवटी चिंतन या सदरामध्ये ऐकूया अविनाश हळबे यांचे विचार.
1: आपण दैनंदिन जीवनातील समस्या आणि तिचं निराकरण बघूया. साधारणपणे 40 वर्षांपूर्वी मुंबईला उपनगरातून लोकलने ऑफिसात जाणाऱ्या स्त्री पुरुष नोकरदार वर्गाला एक समस्या नेहमी भेडसावायची, ती म्हणजे प्रवासात आणि ऑफिसात लागणाऱ्या वस्तू, म्हणजे पेन, रुमाल, टेबलाच्या चाव्या, लोकलचा पास आणि पैशाचं पाकिट, यापैकी काहीतरी गोष्ट घरी विसरणे. अर्थात यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागे. या समस्येवर त्या काळातले विनोदी लेखक वी आ बुआ यांनी एका कथेमध्ये विनोदी वाटणारा एक उपाय सांगितला. तो म्हणजे प्रत्येकानं घरातून निघताना पेरूचा पापा घेऊन निघणे. याचा अर्थ पेन, रुमाल, चाव्या, पास आणि पाकिट या पाचही वस्तूंमधील प्रत्येकाचं अध्याक्षर घेऊन बनवलेला शब्द म्हणजे पे रू चा पा पा. वरवर काहीसा विनोदी वाटणारा हा उपाय खरोखरच रामबाण उपाय ठरला. आता आपण कृषी क्षेत्रातल्या काही समस्या बघूयात. अमेरिकेतील जगप्रसिद्ध कृषीतज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हे त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही कृषीविषयक समस्याचं निराकरण निरीक्षण, अभ्यास आणि प्रयोगातून करत असत. एक वर्षी त्यांच्याकडे अशी समस्या आली की भरघोस निघणारे कपाशीचे पीक दिवसेंदिवस निकृष्ट निघत आहे. भारंभार खतं, पाणी वगैरे पारंपरिक उपाय वापरूनही काही फरक पडत नव्हता. यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होऊ लागलं होतं. चाणाक्ष कारवार यांच्या एक गोष्ट तात्काळ लक्षात आली की पारंपरिक उपायांचा उपयोग होत नसेल तर यामागे वेगळंच कारण असावं. कारवार यांनी जमीन, हवा, पाणी आणि कपाशीच्या झाडांची चिकित्सा केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की वर्षानुवर्षे एकच पीक घेतल्यामुळे पिकांच्या वाढीसाठी अत्यावश्यक असलेला जमिनीतला नायट्रोजन जवळजवळ नाहीसा झाला आहे. परिणामतः पीक निकृष्ट निघत आहे. या समस्या निवारणासाठी त्यांनी शेतकऱ्यांना पुढचं पीक घेण्याअगोदर कडधान्यांचं पीक घ्यायला सांगितलं. कडधान्य हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन जमिनीत मुरवतात, त्यामुळे जमिनीचा कस कायम राहतो. हा सल्ला वरवर विचित्र वाटला असला तरी शेतकऱ्यांनी त्यावर्षी कडधान्यांचे आंतरपीक घेऊन पुढची लावणी कपाशीची केल्यावर त्यांच्या शेतात दुप्पट पीक आलं. निरीक्षण आणि अभ्यास यातून समस्येचं उत्तर कसं शोधता येतं हे यातून आपल्याला दिसतं. आता आपण कारवर यांचं एक आगळं वेगळं समस्या निवारण बघूया. एकेकाळी अमेरिकेमध्ये भुईमूग हे डुकरांचं खाद्य समजलं जायचं. कारवर यांनी भुईमूग माणसाच्या आहाराला अत्यंत योग्य आहे असं सिद्ध केल्यावर शेतकऱ्यांनी भुईमूग लावले. पण त्यावर्षी इतकं भरघोस पीक आलं की शेतकऱ्यांचा माल खपेना. ही वेगळीच समस्या कारवर यांच्यासमोर आली. न डगमगता कारवर यांनी स्वतःला 6 दिवस आपल्या प्रयोगशाळेत कोंडून घेतलं आणि अहोरात्र संशोधन करून भुईमुगापासून चरबी, रेझिन, शाई, साखर

0: तर बूट पॉलिशचा रंग, दाढीचा साबण, शॅम्पू, निरनिराळी औषधे आणि खाद्यतेले इत्यादी 300 पदार्थ बनवून दाखवले आणि शेतकऱ्यांना ते बनवण्याची सोपी रीत शिकून आमाप आलेल्या भुईमुगाच्या पिकाची समस्या सोडवली. समस्या तर सुटलीच, पण यातून शेतकऱ्यांसाठी अनेक पूरक उद्योगही निर्माण झाले. यामुळे भुईमुग या पिकाला प्रतिष्ठा लाभून 1891 साली ते अमेरिकेतले 6व्या क्रमांकाचे सर्वात जास्त पैसा देणारे पीक म्हणजे कॅश क्रॉप ठरले. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता यातून समस्येचं उत्तर कसं शोधता येतं याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
1: अविनाश हळबे यांचे विचार चिंतन या सदरात आताच आपण ऐकलेत. याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:30 वाजतात. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर ठीक 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. कृषीवाणी या सदरात ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला 6:40. ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा. निर्मिती सहाय्य किरण ढगे, सादर करते धीरज केदारी. 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये पर्यावरणपूरक पंढरीची वारी भाग चौथा. सहभाग द थंब क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी याचे अध्यक्ष प्रशांत अवचट. संवादक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 जनता सहकारी बँक आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचा 20वा भाग आम्ही प्रसारित करू. अध्याय 2 श्लोक 14, विवरण लेखन मृणाल साने, श्लोक गायन स्मिता गाडगीळ, निवेदन आणि सादर करते प्रसाद कुलकर्णी. 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन संजय भुजबळ, सादर करते विक्रांत मंडपे. मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल 9:00. 9:30 रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रमाचा भाग 48. कथा पटकथा लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि 2015 दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित अभिनेता मनोज कुमार यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारा कार्यक्रम. लेखक श्रीपाद ब्रह्मे, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 10:00 आपण ऐकू शकाल ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ, शोध विश्वशांतीचा, यात्रा वचनपूर्तीची. 10:10 काही स्थानिक निवेदनं. 10:15 विशेष वार्ता वारी पत्रकाराच्या नजरेतून याविषयी आषाढी वारी सोहळ्याचे गेली 30 वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार श्री शंकर टेमघरे यांची दीपा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल भाग 1. सुगम संगीत, 11:15 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अंजली मालकर यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकू शकाल राग बिलास खानी तोडी. 11:30 कार्यक्रम आम्ही सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियांका आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि घाणी भाग 5. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. माध्यान्नी 12:00 वनिता मंडळमध्ये जनीचे बोल स्वानंदाचे डोल, संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा हा विशेष कार्यक्रम असेल. लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:15 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: दुपारी 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गायत्री गोखले यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकू शकाल, राग वृंदावनी सारंग. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत सायंकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. ठीक 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन, लेखन आणि निवेदन स्वरदा रानडे, निर्मिती सहाय्य स्वराली गायकवाड, सादर करते धीरज केदारी. 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. ठीक 6:30 क्रीडा विश्व हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही ते सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत मध्ये विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी योगेश यादव यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर माझं आठवणीतलं गाव भाग 26, लेखन आणि निवेदन अनुराधा चौधरी, निर्मिती सहाय्य सोनाली गोगले, सादर करते धीरज केदारी. तदनंतर बाजारभाव, एक कलाकार कार्यक्रम प्रसारित होईल 8:15. आजचा हा कार्यक्रम केंद्रित असेल ज्येष्ठ कवी आणि गीतकार बाभ बोरकर यांच्यावर, सादरकर्त्या संजीवनी घाडीगावकर. दिल्ली केंद्रावरून 9:45 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे. 10:00 आमच्या केंद्रावरून हिंदी चित्रपट संगीत प्रसारित होईल. 10:30 नादब्रह्म, यामध्ये अंजली मालकर यांचं शास्त्रीय गायन राग मारुभिहाग. याचबरोबर नियोजित वेळांवर प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित आणि सहक्षेपित करू. ही होती आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूयात दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज 8 जुलै या दिवसाची इतिहासातली ओळख ज्या गोष्टींमुळे आहे त्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. वॉस्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या थेट सफरीवर निघाला तो दिवस होता 8 जुलै 1497. 4 जहाजं आणि 170 खलाशी सोबत घेऊन पोर्तुगालच्या लिस्बन या बंदरातून तो निघाला होता. 8 जुलै 1910 या तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातून फ्रान्समधील मार्सायच्या समुद्रात उडी घेतली. 1958 साली या दिवशी बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आखे बारा हात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला. व्ही शांताराम यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 8 जुलै 1997 रोजी बीजिंग इथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत 46 किलो गटात भारताच्या एन कुंजुरानी देवीने रौप्य पदक पटकावलं. आज जन्मदिवस असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म 1914 साली या दिवशी झाला. 8 जुलै 1916 रोजी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक गोनी दांडेकर यांचा जन्म झाला. माचीवरला बुधा, कुणा एकाची भ्रमणगाथा, जैत रे जैत, पवनाकाठचा धोंडी ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं.
2: शास्त्रकारांनी निवेदिले आहे की काव्यसंपदेचं पहिलं लक्षण कुठलं, तर स्वाभाविकीची प्रतिभा, म्हणजे अत्यंत स्वाभाविक ईश्वर दत्त प्रतिभा. ती लाभली नसेल तर पुढलं सगळं व्यर्थ होतं. काय अध्ययन, काय निधिध्यासन, काय तदेक प्रश्न इत्यादी इत्यादी इत्यादी. तर हे देवाघरचं देणं ज्याला लाभलं त्यानं ते राखलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, ठेव्यावरल्या नागाप्रमाणे त्याचं रक्षण केलं पाहिजे.
1: 1922 मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर. 1972 भारताचा क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली. 1 स्मृतिदिन असणारी महत्वाची नावं ही आहेत. ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचं निधन 1967 साली या दिवशी झालं. गॉन विथ द विंड या चित्रपटातली त्यांची मुख्य भूमिका खूप गाजली.
3: Sir, you are no gentleman.
4: And you, miss, are no lady.
3: Oh.
4: But don't think that I hold that against you. Ladies have never held any charm for me.
3: First you take a low, common advantage of me, then you insult me.
1: 8 जुलै 1984 या दिवशी कविवर्य बाभ बोरकर उर्फ बाकी बाब यांचं निधन झालं.

0: त्या बुरुजांवर कोसळती लाटा, ढासळत्या बुरुजांवर कोसळती लाटा, दही फुटल्या गत काही फेसाळती काठा, पुनवेचा चढवी चंद्र स्फटिकावर पारा, पुळणीतून मंद फिरे मत्स्यगंध वारा।
1: प्रसिद्ध हास्य अभिनेता सय्यद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ जगदीप यांचा आज स्मृतिदिन। 8 जुलै 2020 या दिवशी त्यांचं निधन झालं।

0: बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या जगदीप यांनी नंतर विनोदवीर म्हणून रुपेरी पडदा गाजवला.
1: अरे काय के समाचार मिलेंगे खुशियों के, मेरे लिए तो आखिरी खुशी का दिन वो दिन था जिस दिन मैं पाप बना था, वो दिन है और आज का दिन है.
2: आत्ताच आपण ऐकलात दिनविशेष हा कार्यक्रम. सादर करते होते मुजम्मिल पटेल. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता कृषीवाणीमध्ये ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात दिनांक 8 आणि 9 जुलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक 10 आणि 11 जुलै रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सामान्य सल्ला याप्रमाणे, पुणे जिल्ह्यातील काही भागात पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे, त्यानुसार सर्व खरीप पिकांच्या पेरणीचं नियोजन करावं. पेरणी पुरेशा ओलाव्यावर आणि बीज प्रक्रिया करून करावी. पुणे जिल्ह्यातील ज्या भागामध्ये अतिमुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलं असेल त्या ठिकाणी अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये पुरेसा पाऊस झाल्यानंतर खरीप पिकांची पेरणी करावी. पावसाची शक्यता असल्यानं कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो पावसाची उघडीप बघून करावी. भाजीपाला पिकं जसं की वांगी, भेंडी, गवार इत्यादी लागवडीनंतर रस शोषक किडींच्या जैविक नियंत्रणासाठी पिकाच्या अवस्थेनुसार पिवळे चिकट सापळे, सापळा पिकं आणि जैविक बुरशीनाशकं यांचा वापर करावा. आवश्यकता असल्यास रासायनिक कीड आणि बुरशीनाशकाचा वापर करावा. आता ऐकूया पीक निहाय सल्ला. खरीप भात पिकाची रोपवाटिका तयार करावी. घाट क्षेत्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यानं रोपवाटिकेत अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा, जेणेकरून रोपं पिवळी पडणार नाही याची काळजी घ्यावी. ऊस पिकाची वाढीची अवस्था आहे. ऊस पिकातील अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा. खोड किडीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस 5 ते 6 ट्रायकोकार्ड 15 दिवसाच्या अंतरानं प्रति हेक्टरी वापरावेत. तसंच 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी वापरावेत. कांदा पिकाची रोपवाटिका तयार करावी. कांदा पिकाच्या रोपवाटिकेत अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा, जेणेकरून रोपं पिवळी पडणार नाही. सोयाबीनची पेरणी पुरेशा ओलाव्यावर 15 जुलैपर्यंत वेळेत उरकून घ्यावी. पेरणी करताना बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. शेतकरी बंधूंनो, पावसाळ्यामध्ये हुमनी किडीचा प्रादुर्भाव वाढतो, त्यासाठी हुमनीच्या किडीचं नियंत्रण करावं. हुमनीचे भुंगेरे सूर्यास्तानंतर बाभूळ, बोर आणि लिंब या झाडावर पानं खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडाच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्यानं हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावेत आणि रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून ते मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करावा, त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगेरांचा नायनाट होईल. हुमनी अळीच्या जैविक नियंत्रणासाठी मेटारायझियम अॅनिसोप्ली परोपजीवी बुरशी 20 किलो प्रति हेक्टर जमिनीत मिसळावं. केळी पिकाची वाढीची अवस्था आहे. पावसाची शक्यता असल्यानं केळीची झाडं पडू नयेत म्हणून त्यांना बांबूच्या किंवा पॉलिप्रोपिलिनच्या सहाय्यानं आधार द्यावा. नवीन लागवड मृगबागेसाठी शेत तयार करावं. लागवडीसाठी कंदमुनवी निरोगी आणि जातीवंत बागेतूनच निवडावेत. वादळी वाऱ्यापासून केळी बागेच्या संरक्षणासाठी सजीव कुंपणाचा वापर करावा. शेतकरी बंधूंना पावसाळ्यामध्ये जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावं. जनावरांचा गोठा आणि आसपास

0: आसपासचा परिसर स्वच्छ आणि हवेशीर ठेवावा. पावसाचं पाणी गोठ्यात जाऊ नये याची काळजी घ्यावी. गोठ्याभोवती पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. गोठ्यात ओलसरपणा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. हिरव्या चाऱ्याकरिता ज्वारी, बाजरी आणि मका यासारख्या पिकांना प्राधान्य द्यावं. याचबरोबर बहुवार्षिक पिकामध्ये संकरित नेपियर, लसूण घास यासारखी पिकं घ्यावीत. साठवलेल्या सुक्या चाऱ्यावर पाणी पडून त्यात बुरशी लागली असेल तर असा चारा जनावरांना देऊ नये. जनावरांचं खाद्य दमट आर्द्रतायुक्त वातावरणात साठवू नये. त्यामध्ये भिंतीचा जमिनीचा ओलसरपणा मुरणार नाही याची काळजी घ्यावी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: कृषीवाणीमध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे दोन्ही कार्यक्रम पुणे केंद्र निर्मित असतील आणि आम्ही ते मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक 6:55 संस्कृतमधून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ञांच्या सल्ल्याचे महत्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समतोषाः समाग्निश्च समधातू मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नि तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे. अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम, ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केस

0: माणसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी, तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: सर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत। या चौथ्या आणि शेवटच्या भागात आवचटजी आपलं स्वागत।
2: रामकृष्णहरी।
1: रामकृष्णहरी। आवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय, निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे, यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखी कोणाकोणाची मदत होती मला या भागात सांगा।
2: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे। माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली। ते गेले, पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको। आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतोय या कचऱ्याचं होतं काय। आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं। आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
1: बरोबर
2: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे, श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्या बरोबर काम करतायत।

0: आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत.
1: बरोबर.
0: म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका अर्थानं
1: तुम्ही म्हणत असं लोकचळवळ झाली.
0: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं.
1: बरोबर.
0: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे.
1: बरोबर.
0: तो शिरकाव निघून जावा. त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो.
1: बरोबर.
0: कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं.
1: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील. ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्गवारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या चार भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. यावर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
0: रामकृष्ण हरी.
1: श्रोती हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून आणि आता संस्कृत बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: एम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका रचा झा. अथ वार्ता. भारत इंडोनेशिया रणनीतिक सहभागित्वस्य सुदृढाह्वानं कुर्वन् प्रधानमंत्री मोदी अवदत् यत् एतत् न केवलं द्वयोः देशयोः समृद्धौ अपितु क्षेत्रीय वैश्विक शान्ति स्थिरतासु च योगदानं प्रदास्यति इति. जकार्ता नगरे इंडोनेशिया देशस्य संसदं संबोधयन् श्रीमोदी अवदत् यत् भारतं विकासस्य मार्गम् अनुसरति न तु विस्तारवादस्य.
4: भारत विस्तारवाद नहीं, विकासवाद की नीति पर चलता है और इसलिए हम भारत में कहते हैं सबका साथ सबका विकास. आज मैं यही मंत्र, यही भावना लेकर इंडोनेशिया के आप सभी सांसद सदस्यों के बीच आया हूं. भारत और इंडोनेशिया के बीच समुद्र ताजा भविष्य का केंद्र है.
3: श्री मोदी द्वयोः देशयोः जनानां लाभाय यूपीआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्टार्टअप इत्येतान्, शिक्षां नवानवेषणं च समेत्य आंकिकीय सार्वजनिक अवसंरचनायां सहयोगस्य वर्धनाय अपि बलं प्रदत्तवान्. तत्पूर्वं प्रधानमंत्री मोदी जकार्ता नगरे इंडोनेशिया देशस्य राष्ट्रपतिना प्रबोवो सुबियांतो इत्यनेन सह प्रतिनिधिमण्डलस्तरीय वार्तां कृतवान्. उभय नेतृभ्याम् परस्पर हितस्य क्षेत्रेषु सहयोगं वर्धयितुं ज्ञापनपत्राणाम् आदान प्रदानमपि कृतम्. श्रीमोदी वर्याय एकस्मिन् समारोहे राष्ट्रपतिना प्रबोवो सुबियांतो इत्यनेन इंडोनेशिया गणराज्यस्य सर्वोच्च नागरिक पुरस्कारं बिन्ताङ्ग आदिपूर्णा इति प्रदत्ता. शिलातैल प्राकृतिक वातेन्धन मंत्री हरदीप सिंह पुरी अवदत् यत् यदि अंतर्राष्ट्रीय स्तरे अशोधित तैलस्य मूल्यानि स्थिरानि उतवा न्यूनानि भवन्ति तर्हि आंतरिक पेट्रोल डीजल इत्येतयोः मूल्यानि सकारात्मक दिशि प्रवर्धन्ते इति अपेक्षा अस्ति. मंत्री विश्वासं प्रकटितवान् यत् उपभोक्तृभ्यः दृक्पथः अनुकूलः एव अस्ति यतः वैश्विक तैल वातेन्धनापूर्तिः निरन्तरं विस्तृता अस्ति इति. नवदिल्ल्याम् अस्य वर्षस्य विकसित भारत शिखर सम्मेलनं सम्बोधयन् श्रीपुरी अवदत् यत् भारतेन अद्यतनीयेषु दशकेषु वैश्विकोर्जा व्यवधानानां कूटनीतिक संवादस्य समायोजित नीतिगत हस्तक्षेपस्य देशीयोत्पादन वर्धनस्य आयातस्य विविधीकरणस्य च संयोजन माध्यमेन सफलतया समाधानम् अकरोत् इति. विदेश मंत्री डॉ एस जयशंकर अवदत् यत् भारत बहरीन सहभागित्वं निरन्तरं गहनं भवति। डॉ जयशंकर ह्यः बहरीन देशस्य द्विदिवसीय यात्रायाः समापनम् अकरोत्। यात्रावधौ डॉ जयशंकर बहरीन देशस्य राज्ञा हमद बिन ईसा अल खलीफा इत्यनेन सह मेलनं कृतवान्। असौ उपप्रधानमन्त्रिणा शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलीफा इत्यनेन सह अपि मेलनं कृतवान्। एतासु सभासु विदेशमन्त्री राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मू प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी चेत्येतयोः पक्षतः शुभकामनाः अपि प्रेषितवान्। प्रधानमन्त्री कार्यालयेन विविध क्षेत्रेषु एल नीनो इत्यस्य संभाव्य प्रभावानां सज्जतोपायानां च समीक्षार्थं प्रधानमन्त्री कार्यालये उच्चस्तरीय समीक्षा सभा आयोजिता। प्रधानमन्त्रिणः प्रधान सचिवस्य डॉ पीके मिश्र वर्यस्य अध्यक्षतायां सेवातीर्थे ह्यः इयं सभा आयोजिता।

0: खालिद बिन अब्दुल्ला अल खलीफा इत्यनेन सह अपि मेलनं कृतवान्। एतासु सभासु विदेशमंत्री राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी चेत्येतयोः पक्षतः शुभकामनाः अपि प्रेषितवान्। प्रधानमंत्री कार्यालयेन विविध क्षेत्रेषु एल नीनो इत्यस्य संभाव्य प्रभावानां सज्जतोपायानां च समीक्षार्थं प्रधानमंत्री कार्यालये उच्चस्तरीय समीक्षा सभा आयोजिता। प्रधानमन्त्रिणः प्रधानसचिवस्य डॉ पीके मिश्र वर्यस्य अध्यक्षतायां सेवातीर्थे ह्यः इयं सभा आयोजिता। अस्यां सभायां पञ्चदशतोप्यधिकानां मन्त्रालयानां सचिवाः वरिष्ठाधिकारिणः च उपस्थिताः आसन्। फुटबॉल क्रीडायां स्विट्जरलैंड देशः वैंकूवर नगरे पेनल्टी शूटआउट इत्येतस्यां क्रीडायां कोलंबिया देशं 4-3 इत्यांकतारालेन पराजित्य चतुःपञ्चाशदधिक ऊनविंशति शततमात् वर्षात् प्रथमवारं फीफा विश्वकप क्रीडायाः प्रागुपान्त्यचक्रे प्रविष्टवान्। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। सकाळचे 7:10 झाली आहेत। आता ऐकूयात जनता सहकारी बँक आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: 4-चाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
4: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
6: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत। स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड पुणे। आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
1: श्रोते हो, आता ऐकूयात आजचा विचार। ज्ञानामुळे नम्रता न वाढता जर केवळ अहंकार वाढत असेल तर ते ज्ञान नव्हे, तो फक्त एक माहितीचा साठा आहे। आजचा विचार पुन्हा एकदा ऐकूयात। ज्ञानामुळे नम्रता न वाढता जर केवळ अहंकार वाढत असेल तर ते ज्ञान नव्हे, तो फक्त एक माहितीचा साठा आहे।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
1: श्रोते हो, हा होता जनता सहकारी बँक आजचा विचार। आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। आता ऐकूयात काही निवेदनं।

समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता या मूल्यांचं पालन करूया. संविधान समजून घेऊया. आपला देश बळकट करूया.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान. सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
1: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोतेहो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणार

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक

0: म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यापैकी 5 TMC पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्सबार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1,00,000 नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे.

0: कोकणातील कातळशिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तवेजीकरण करण्याचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या 9 कातळशिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले. राज्यात वाहनचालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून दर्शन घेतलं. पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदी संस्थाननंही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला, पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवाधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला, त्यामुळे उसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलैपासून सुरू झालेला धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे उसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावण सुरू आहे. भाताला आणि इतर पिकांना हा पाऊस चांगला आहे, पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल. तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे, त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर.
0: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली. इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज पहाटे 5:30 वाजल्यापासून मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेत या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2 गर्भवतींची काल सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी कोकणकडा कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले. सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणीसाठाही वाढत आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली, मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसा

करण्याची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सर्वदूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र, सकाळचे 7:22 आणि 15 सेकंद झाली आहेत.
5: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
6: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
5: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये.
2: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95.

0: 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
4: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
3: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
4: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
3: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
4: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.
5: आकाशवाणी पुणे केंद्र. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
6: सात वाजून 25 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही. एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात. आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे व्हिक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे व्हिक्टीम काय करतात, एक जो व्हिक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये व्हिक्टीम झालेला, तो दुसऱ्या व्हिक्टीमला फोन करून विचारतो

0: की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का? तर हो. तुला एवढे पैसे मिळाले का? हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तू गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली? तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले. त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला, आता पैसे काढून घ्या माझा. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली, तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झाले. आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात. किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती. दार उघडत शेवटी ठोठून ठोठून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिदा. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेली आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: जे त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत. म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: तशी कोणाची गरज लागत नाही,
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं. पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काय आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काय नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय होतो, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला किती इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि

0: त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं. अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन, म्हणून पटकन आपण तो रिसिव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलेला, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: अच्छा, म्हणजे जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंकवरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोनमध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहे, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, फोन अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधी तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठलेही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोत्या, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं

0: भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.
2: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
3: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
4: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
5: मग
4: मग काय,
5: स्वतः पासून सुरुवात कर.
6: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत यापुढील कार्यक्रम.
7: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 14वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 14वा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे, हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी उष्णता आणि सुखदुःख देणार आहेत. ते उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, तू ते सहन कर. या श्लोकासाठी गीताईमध्ये विनोबाजी म्हणतात, शीतोष्ण विषय स्पर्श सुखदुःखात घालिती, करी सहन तू सारे येती जाती अनित्यते. भगवद्गीतेसारखं दुसरं आचरण शास्त्र नाही. अंतिम सत्याची ओळख ही आचारांच्या द्वारेच मानवाला व्हावी असा गीतेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच व्यवहारात येणाऱ्या अडचणींचं निवारण करण्यासाठीचा योग्य मार्ग ती सदैव दाखवत राहते. अर्जुनाच्या मनातल्या शंका या आपल्याही शंका होऊन जातात आणि न विचारताही अर्जुनाप्रमाणेच आपल्यालाही त्याचं उत्तर मिळू लागतं.

धीर पुरुष शरीराच्या जन्म मृत्यूचा कोणत्याही प्रकारे मोह धरत नाहीत, कारण आत्म्याचं नित्यत्व आणि शरीराचं अनित्यत्व त्यांना कळलेलं असतं. परंतु आपल्यासारख्या सामान्यांची अशी गत नाही. जोपर्यंत अनुभूती नाही तोपर्यंत लौकिकातले मोह आणि शोक सुखदुःख यांचं काय करायचं. अर्जुनाप्रमाणेच आपल्यालाही सुखदुःखाचे अनुभव सदैव येत असतात. त्यांची वासलात कशी लावायची, त्यांचं निवारण कसं करायचं. गीता रहस्यामध्ये भावार्थ सांगताना लोकमान्य म्हणतात, देह किंवा आत्मा या दोन्ही दृष्टीने विचार केला तरी मेल्याचा शोक करणं वेडेपणा होय असं सिद्ध होतं. पण हा जरी वेडेपणा ठरला तरी प्रस्तुत देहाचा नाश होताना जे क्लेश होतात त्यासाठी त्यांचा शोक का करू नये हे सांगायला पाहिजे. म्हणून भगवान आता या कायिक सुख दुःखांचं स्वरूप सांगून त्याचाही शोक करणं युक्त नाही असं दाखवतात. अर्जुनाला कुंतीपुत्र असं संबोधून भगवंतांनी त्याचं सामान्य मनुष्यत्वच जणू लक्षात आणून दिलेलं आहे. ते म्हणाले, मात्रा स्पर्शाः तु कौन्तेय. हे कुंतीपुत्रा, इंद्रिय आणि त्यांचे विषय हे सुखदुःख निर्माण करणारे आणि शीतोष्णाचा अनुभव देणारे, ते अनित्य आहेत हे तू निश्चित जाण आणि म्हणूनच ते सहन कर. लोकमान्य टिळक म्हणतात, सृष्टीतल्या बाह्य पदार्थाला मात्रा ही संज्ञा आहे. या बाह्य पदार्थांचा इंद्रियांशी स्पर्श म्हणजे संयोग झाला असता सुख किंवा दुःख या वेदना उत्पन्न होतात आणि तोच कर्मयोग शास्त्राचाही सिद्धांत आहे. मनुष्य पिंडाचा विचार करता बुद्धी, अहंकार, मन आणि 10 इंद्रिय या एकूण 13 शक्ती प्रकृती तादात्म्य राखत असतात. 10 इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. पैकी ज्ञानेंद्रिय ही वस्तूंचं बाह्य ज्ञान ग्रहण करण्यासाठीची मनाची साधन आहेत. कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा हे ज्ञानेंद्रियांचे 5 प्रकार आहेत. या 5ही इंद्रियांच्या विषयांची वाटणी 5 प्रकारे झाली आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे ते विषय. म्हणजे नाकाचा विषय गंध, डोळ्यांचा विषय रूप, कानाचा विषय शब्द, जिभेचा विषय रस आणि त्वचेचा विषय स्पर्श आहे. इंद्रियांचे हे विषय म्हणजे जणू काही त्याचे जन्मसिद्ध हक्कच असतात. मनुष्याची ही ज्ञान ग्रहण करण्याची साधनं बहिर्मुख असतात, त्यामुळे ज्ञान ग्रहण करण्याचं हे कर्म त्यांच्याकडून इमाने इतबारे होत असतं. असं जरी असलं तरी इंद्रिय फक्त विषय गोळा करतात. या विषयांचे संस्कार जोपर्यंत मनावर होत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्यांचं ज्ञान होत नाही. मन विषयांशी तदाकार होतं आणि त्यातून आपल्याला अनुकूल वा प्रतिकूल अनुभव येत राहतात. शीत म्हणजे अनुकूल आणि उष्ण म्हणजे प्रतिकूल. मग जे अनुकूल असतं ते आपल्याला सुखदायक वाटतं आणि जे मनाला प्रतिकूल ठरतं ते दुःखदायक वाटतं. आणि हे नेमाने घडत राहतं. जसं अग्नीच्या स्पर्शाने चटका बसणारच, कारलं कडू लागणारच, काहीही झालं तरी विषय ग्रहण करणं हा इंद्रियांचा स्वभाव आहे. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे असं सततचं चक्र चालू असतं. मनुष्य मनुष्यागणिक अनुभव वेगवेगळे असतील. कुणाला थंडी सुखकर वाटेल तर कुणाला तीच थंडी सहन होण्याच्या पलीकडे असते. पुन्हा जसा कालागणिक ऋतू बदलावा तसंच सुखदुःखांचंही होतं. मोठं झाल्यावर बालपणीचा काळ सुखाचा वाटतो आणि वर्तमान तितकासा सुख देत नाही. परंतु बालपणातही बालपणाची म्हणून काही दुःख अनुभवलेली असतातच ना. कधी एकच विषय 2 प्रकारचे अनुभवही देत असतात. प्रत्येक क्षण, दिवसाचा प्रत्येक प्रहर वेगळा असतो. म्हणूनच भगवंतांनी सुखदुःखांना आगम अपायिनाः म्हणजे येणारे आणि जाणारे असं संबोधलेलं आहे. सुखदुःखांचं आयुष्यात सततचं येणं जाणं चालूच असतं. सुखाच्या शीतल लहरी आणि दुःखाचे उष्ण वारे यांनी आपलं आयुष्य व्यापून टाकलेलं असतं. इंद्रिय आणि त्यांचे विषय यांचे संयोग हे स्वाभाविक आहेत. अनुकूल आणि प्रतिकूलतेद्वारा सुखदुःख देणारे आहेत. म्हणूनच भगवंत पुढे म्हणतात, हे भारता ते तू सहन कर, तान तितिक्षस्व भारत. यावेळी मात्र धीर आणि पराक्रमी अशा भरतकुळाची आठवण करून देत भगवंतांनी अर्जुनाला भारत असं संबोधलेलं आहे. अशी ही सुखदुःख सहन करण्यापलीकडे कोणाकडे काहीही उपाय नसतो. इंद्रिये विषय सेवती, तेथ हर्ष शोकू उपजती, ते अंतर आपलविती संगे येणे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, इंद्रिय विषयांचं सेवन करतात त्यामुळे सुखदुःख उत्पन्न होतात. ती मग आपल्या संसर्गाने अंतःकरण ग्रासून टाकतात. मग अशी अंतःकरणाला वेढून टाकणारी प्रतिकूलता दूर करण्याचा उपाय काय? तर माऊली म्हणतात, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नींचा आभासे भद्र जा

आती देखे अनित्य तिया परी म्हणून तू अव्हेरी हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा। हे विषय आहेत तरी कसे? मृगजल जसं आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा केवळ भासमय असतो तसे हे विषय क्षणभंगूर आहेत। याकरता धनुर्धरा तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी लागू नकोस। सहन करणं म्हणजे मनामध्ये कोणतेही विकार उत्पन्न होऊ न देणं। सितप्रज्ञ दर्शन या पुस्तकात विनोबाजी म्हणतात, दुःख धैर्याने सोसावं, त्याच्या पुढे हार खाऊ नये, दुःखाप्रमाणे सुखही सावधपणे सोसावं। दुःख माणसाला हवसं वाटत नाही म्हणून ते त्याला भुलवू शकत नाही। धैर्याने सोसलं म्हणजे झालं, पण सुख हवसं वाटतं ते मनाला भुरळ पाडतं, म्हणून सुखात धोका आहे। सुख आलं की सावध होऊन मन आवरलं पाहिजे, दुःख आलं की धैर्य ठेवलं पाहिजे। सद्यस्थितीत सुखाने आपण जरा जास्त सुरळून जातो आणि दुःख सोसण्याची आपली ताकदच संपुष्टात तर येत नाही ना, याचा विचार करायला हवा। कारण जिला आरंभ आहे तिचा अंतही ठरलेला असतो, त्यामुळे अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती येतात आणि जातात। डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या एका पुस्तकात सुरुवातीलाच अब्राहम लिंकन यांचा एक उतारा आलाय, त्यात म्हटलंय, अँड धीस टू शेल पास अवे, आणि हे सुद्धा दूर निघून जाणार आहे, हेही दिवस जातील। यातच पुढे असंही लिहिलेलं आहे की किती अर्थपूर्ण आहे हे वाक्य, अहंकाराच्या क्षणी नम्र बनवणार, खोल आघाताच्या क्षणी सांत्वन करणार। आजच्या संदर्भात हा श्लोक म्हणजे मानसिक स्वास्थ्यासाठी आणि संयमासाठी सर्वात प्रभावी फॉर्म्युला मानायला हवा। आपण तसे खूप सेन्सिटिव्ह झालो, थोडी टीका झाली, थोडा अडथळा आला, संकट आली तर कोलमडून जातो। सोशल मीडियावरच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे मानसिक अस्वस्थता येते, कारण आपण बाह्य गोष्टींवर आपलं मानसिक स्वास्थ्य सुख दुःख अवलंबून ठेवतो। ऋतुमानात ज्याप्रमाणे आपण थंडीत आणि उन्हाळ्यात योग्य ते पेहराव करून काळजी घेऊन आपला दिनक्रम नकळत सुरू ठेवतो, थंडी आणि उन्हाळा हे ऋतुचक्र चालूच राहणार आहे हे आपण समजून घेतो, मग मनशांतीसाठी सुखदुःखाचा हा फेरा बदलत राहणार आहे हे का समजून घेत नाही? अशांतता येण्याचं कारणच काय? जसं ऋतुचक्रात आपण स्वतःला सामावून घेत कर्तव्य करत राहतो, त्याचप्रमाणे यश अपयश सुखदुःख यात स्वतःवर संयम कसा ठेवू शकत नाही, याचा गीतेच्या मदतीने विचार करायला हवा।

श्रोते हो, जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 14वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
2: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
3: श्रोतेहो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस। त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल। एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना। आणि मग पाळणा

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये.
4: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
5: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ: आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक: अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस.
6: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
7: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
6: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
7: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
6: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
7: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
6: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
10: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचं पगार 21,000 आहे, ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
9: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज सकाळी 8:40 जरूर ऐका पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन संजय भुजबळ, सादर करते विक्रांत मंडपे. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर मराठीतून

92 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करू.

0: Prime Minister's office reviews El Nino impact, asks central ministries to work with states on preparedness measures. ED conducts searches at multiple locations in Kolkata in connection with financial irregularities involving bank accounts linked to Trinamool Congress. US launches strikes against Iran after attacks on vessels in Strait of Hormuz, also revokes its sanctions relief on Iranian oil. And in football, Argentina and Switzerland enter quarterfinals of FIFA World Cup. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र, सकाळचे 8:30 झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत.
2: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रंबानन मंदिराला भेट देणार आहेत. 9व्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. 2 दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास

भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्र मंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 हून अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूज क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या टी20 क्रिकेट मालिकेत

0: भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे केंद्र, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम पायी वारी पंढरीची.
2: श्रोते हो, आता ऐकूया पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे.

0: नमस्कार श्रोते हो, पालखी सोहळा सुरू होतो तो देहू आणि आळंदी मधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून काल दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेश दादा लांडगे तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या 2 दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे, मी वैद्यकीय अधिकारी सांगरूल. सरकारकडून जर्मन अँगल नावाचा एक जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेला आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
0: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय.
1: इथे असे 2 केंद्र केलेले आहे देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका एका पिलरला दिलेले आहेत.
2: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामणी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांच्याशी संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
3: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे, सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढे गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो. त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
0: आपण प्रवासाला निघालो की एक शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
4: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे नियमित वापरले जाणारे औषध आहेत, जसं की ORS

0: औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या ताप येणे अशा घटना घडू शकतात. मग ते औषध प्रत्येक त्या किटमध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाहीये.
1: चरण सेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्रात
2: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार. मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे. मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
3: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे. आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फिडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेलं आहे सरकारने.
1: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
4: नमस्कार, मी संदीप परंडवाल, मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे, आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत, आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत. परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाल असतील, योगेश परंडवाल असतील किंवा डिवाइनेस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
1: खरं तर या दिवसात पाऊस पडतोच, पण यावेळी एक वेगळी गरज निर्माण झाली आहे आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी. वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो, खरं तर वारी ही परंपरा आहे आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात, पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होती आहे. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशीची मी म्हणतोय ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसतीय. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतोय अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
5: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकत नाही.
1: त्याचा कसा परिणाम झाला?
5: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग, आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाइम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात. मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. पण जे याच दिवशी फक्त दुकान लावतात ते त्यांचं थोडं प्रसिद्धी अवघड आहे.
1: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात, पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमके यावर्षी वारकरी नाही तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
5: चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे. म्हणजे जर त्या वर्षीची हे असतं वातावरण असतं ते नाही.
1: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूया. 16 प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
6: रामकृष्णारी मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वसिंहच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं. त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांची मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडीवाल्यांना, दिंडी प्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो आणि त्यानंतर पालखीची

0: मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि इनंद्रावाड्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी समाजाच्या म्हणून मुक्काम होतो आणि उद्या सकाळी साधारणपणे 10:00 दरम्यान आपण आकुर्डीकडे प्रस्थान ठेवू. काय झाले या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडेवाडी देवमध्ये दाखल होत असतात कालच्या थोड्याशा पावसाच्या थोड्याशा त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे. परंतु पावसाने आज उघडीप दिल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देवकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात तिळमात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह तोच जोश वारकऱ्यांमध्ये तीच श्रद्धा तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते. गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली. थोडंसं अशा परिस्थितीमध्ये नियोजन करणं जिल्ह्यांची गैरसोयीने होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं. परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो.
1: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपाने आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: देहू संस्थानचे अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरे जी आमच्यासोबत आहेत.
1: आज देहू संस्थानचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत, सुनेत्राराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवरून,
0: मानाचा
1: जरी पाटका, त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्या दिंडीवाल्यांच्या काय अडीअडचणी असतील, पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
0: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे, म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे?
1: हो, दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असतील आणि त्या निमित्ताने आपल्याला जे जे काही सुधारणा करायच्या त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळं आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
0: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
1: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे. आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
0: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
1: पंढरीला ह्याला जातील वारीला.
0: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
1: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं ह्या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे, त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे आश्व असतात, एक बाबुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, हे स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेतच इथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देहू संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालं आहे.
0: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं? तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाला की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूण त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भवरे सगळे बघून, मग देवमन आहे, कंठ आहे, असे बालभवऱ्यांची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती अशा अश्व आम्ही देतो बालक.
0: आणि अभिनंदन.

0: त्यांचं की ही सेवन तुम्हाला करायला मिळते.
1: शोधू, मागच्या काही वर्षांपासून वारी, दिंडी आणि तरुण आयटी क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहत आहे. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच आयटी मधून अध्यात्माकडे वळलेले, आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय तो असा.
2: वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोपरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत. आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोपरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीने एक, तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय दोन वेळा शब्द वापरत आहेत त्यांच्या गाथेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फार ते दुरुक्ती करत नाही. पण इथे वारकऱ्याला सांगतायत, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात, पंढरीच्या वाटे अनंत घडती याग, वैकुंठीचा मार्ग तेने सांगे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तरी अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळतंय. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
1: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
3: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता, पण नियतीचा खेळ आहे, आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावर पुण्याकडून येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील.
1: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर, भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो, हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: ऐकलात पायी वारी पंढरीची, देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादरकर्ते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9 वाजतायत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9 वाजतायत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी श्री क्षेत्र आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करते. अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या गजरात आता रंगून जाणार आहे.

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं अरुण सरनाईक यांनी गायलेलं चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं गीत. गीताचे शब्द होते संत ज्ञानेश्वर महाराज यांचे, संगीतकार होते राम कदम. आज ज्येष्ठ कवी आणि गीतकार बाभ बोरकर यांचा स्मृती दिन. आता ऐकूया त्यांनी लिहिलेलं हे चित्रपट गीत. चित्रपट पुत्र व्हावा ऐसा, स्वर आहे आशा भोसले यांचा, संगीतकार वसंत प्रभू.

आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर. चित्रपट उमज पडेल तर

0: माँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन,
0: मम्मी,
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात आता ऐकूया पहिलं प्रेम या चित्रपटातलं शंकरराव कुलकर्णी यांचं संगीत असलेलं गीत हेमंत कुमार यांच्या स्वरात। गीताचे शब्द आहेत मधुसूदन कालेलकर यांचे।

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांनी शब्दबद्ध केलेलं डोंगरची मैना या चित्रपटातलं अरुण सरनाईक आणि कृष्णा कल्ले यांच्या स्वरातलं गीत, संगीतकार राम कदम.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोते हो, ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्तानं त्यांनी लिहिलेल्या जैत रे जैत या कादंबरीवर आधारित जैत रे जैत याच चित्रपटातलं आपण हे एक गीत ऐकलं. गीत गायलं होतं वर्षा भोसले आणि आशा भोसले यांनी. संगीतकार होते हृदयनाथ मंगेशकर, तर गीतकार होते नाधो महानोर.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले यांचा आज जन्मदिन. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं गीत, ज्याला संगीत दिलंय अनिल अरुण या जोडीनं. स्वर आहे पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्तानं त्यांनी आणि अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं अष्टविनायक या चित्रपटातलं गीत आपण आत्ता ऐकलं.

0: लिहिलं होतं शांता शेळके यांनी आणि गायलं होतं पंडित वसंतराव देशपांडे यांनी. या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी मुकुटाचे मानकरी भाग 48.
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 48 भागात आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन भारतीय चित्रपट सृष्टीला वेगळे चित्रपट देणारे कथा पटकथा लेखक दिग्दर्शक निर्माते आणि 2015 दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित अभिनेते मनोज कुमार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक श्रीपाद ब्रह्मे, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 48 भाग.
2: भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका.
3: लाइट, कॅमेरा, ऍक्शन.
2: रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी.
4: भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास हा केवळ मनोरंजनाचा इतिहास नाही, तर तो या देशाच्या बदलत्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रवासाचा आरसा आहे. या रुपेरी पडद्याला आपल्या राष्ट्रभक्तीने, सशक्त कथाभागाने आणि अनोख्या दिग्दर्शन शैलीने सजवणारे अनेक मानकरी लाभले. असाच एक ज्येष्ठ कलाकार ज्यांना जग भारत कुमार या नावाने ओळखतं, 2015 दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार. 24 जुलै 1937 तत्कालीन ब्रिटिश इंडियातल्या आबोटाबाद इथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात मनोज कुमार यांचा जन्म झाला. त्यांचं पाळण्यातलं नाव होतं हरिकृष्ण गिरी गोस्वामी. लहानपणापासूनच शांत पण डोळ्यात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची चमक असलेला हा मुलगा, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 1947 देशाची फाळणी झाली आणि लाखो कुटुंबांप्रमाणेच गोस्वामी कुटुंबालाही आपलं घरदार सोडून निर्वासित व्हावं लागलं. अवघ्या 10 हरिकृष्णनी तो रक्तरंजित इतिहास, तो संघर्ष आणि आपल्या माणसांची झालेली परवड अतिशय जवळून पाहिली. दिल्लीच्या किंग्जवे कॅम्प मधल्या शरणार्थी छावणीत त्यांचं कुटुंब दिवस काढत होतं. बालपणीच्या या अनुभवांनी मनोज कुमार यांच्या संवेदनशील मनावर कधीही न पुसले जाणारे संस्कार केले. त्याचे पडसाद पुढे त्यांच्या सिनेमांमधून देशप्रेमाच्या रूपाने उमटले. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून पदवी घेत असतानाच हरिकृष्ण यांच्या मनावर रुपेरी पडद्याची जादू मोहिनी घालत होती. त्या काळात अभिनेते दिलीप कुमार यांचा प्रचंड दबदबा होता. 1949 आलेल्या शबनम या चित्रपटात दिलीप कुमार यांनी एका पात्राची भूमिका केली होती ज्याचं नाव होतं मनोज. तो सिनेमा आणि दिलीप कुमार यांचा अभिनय पाहून 12 हरिकृष्ण इतका प्रभावित झाला की त्यांनी मनोमन ठरवून टाकलं, मी जर कधी नट झालो तर माझं नाव मनोज कुमार असेल. एका सामान्य तरुणांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या पात्रावरून स्वतःचं नाव बदलणं हा केवळ एक बालहट्ट नव्हता, तर तो चित्रपट सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा एक दृढ निश्चय होता. हाच ध्येयवेडा तरुण खिशात काही रुपये आणि डोळ्यात अथांग स्वप्न घेऊन मुंबईत दाखल झाला. सुरुवातीचा काळ सोपा नव्हता. स्टुडिओच्या चक्रा मारणं, नकारांचा सामना करणं हा संघर्ष सुरूच होता. अखेर 1957 फॅशन या चित्रपटात त्यांना एक अतिशय छोटी भूमिका मिळाली, पण खऱ्या अर्थाने त्यांचा चेहरा लोकांच्या नजरेत आला तो 1960 कांच की गुडिया या चित्रपटातून. या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून मनोज कुमार यांनी रुपेरी पडद्यावर अधिकृतपणे पाऊल ठेवलं. या सिनेमात सईदा खान नामक नटीसमोर नायकाची भूमिका करण्याची संधी मनोज कुमार यांना लाभली. अर्थात हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला तेही कळलं नाही. मात्र 1960 दशकाच्या सुरुवातीला मनोज कुमार यांनी

सिनेसृष्टीत आपले पाय रोवायला सुरुवात केली. काच की गुडिया नंतर पिया मिलन की आस आणि रेशमी रुमाल हे चित्रपट आले, मात्र त्यांनाही फारसं यश मिळालं नाही. त्यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला तो 1962 मध्ये आलेल्या हरियाली और रास्ता या चित्रपटाने.

विजय भट दिग्दर्शित या चित्रपटात मनोज कुमार आणि माला सिन्हा यांची जोडी रसिकांना प्रचंड आवडली. इब्तिदाए इश्क में हम सारी रात जागे किंवा लाखो तारे आसमान में ही गाणी आजही जुन्या पिढीच्या ओठांवर रेंगाळतात. या चित्रपटामुळे मनोज कुमार यांच्याकडे एक स्टार रोमॅन्टिक हिरो म्हणून पाहिलं जाऊ लागलं. सुरुवातीच्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या सोज्वळ आणि देखण्या रूपामुळे एक रोमॅन्टिक हिरो म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली होतीच. पण मनोज कुमार नावाच्या या हिऱ्याला अजून निराळेच पैलू पडायचे होते. मुळात ते केवळ रोमॅन्टिक भूमिकांमध्ये अडकून राहणारे नट नव्हते. 1964 मध्ये राज खोसला यांनी त्यांना वह कौन थी या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात मुख्य भूमिका दिली. साधना यांच्या गुढ व्यक्तिमत्वाला जोड देणारा डॉक्टर आनंद त्यांनी पडद्यावर अप्रतिम जिवंत केला. मदन मोहन यांचं संगीत आणि मनोज कुमार यांचा संयत अभिनय यांनी चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं.

हिमालय की गोद में या चित्रपटातून त्यांनी एका शहरातून आलेल्या डॉक्टरची ग्रामीण भागातल्या संघर्षाची कथा मांडली. यातही माला सिन्हा त्यांची नायिका होती.

0: 1965 हे वर्ष मनोज कुमार यांच्या आयुष्याला आणि कारकिर्दीला एक संपूर्ण नवीन वळण देणारं ठरलं। देशाभिमानी मनोज कुमार यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित शहीद या चित्रपटाची कथा लिहिली। केवल कश्यप दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी स्वतः भगतसिंग यांची मध्यवर्ती भूमिका साकारली। लहानपणी फाळणीच्या वेदना सोसलेल्या मनोज कुमार यांनी या भूमिकेत आपलं सर्वस्व ओतलं। त्यांची ती करारी नजर, भगतसिंगाची देशप्रेमाची उर्मी त्यांनी पडद्यावर अशी काही साकारली की प्रेक्षक चित्रपटगृहात गहिवरले।
1: परमनाओ जब आजाद भारत का दिन।
0: पंडित रामप्रसाद बिस्मिल यांच्या रचना आणि प्रेम धवन यांचं संगीत असलेल्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली।

0: या चित्रपटानंतर देशाचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री इतके प्रभावित झाले की त्यांनी मनोज कुमार यांना एक खास आवाहन केलं आणि तिथूनच भारतीय चित्रपटसृष्टीला लाभला एक नवा भारत। शहीद या चित्रपटाचा विशेष खेळ दिल्लीत आयोजित करण्यात आला होता। लालबहादूर शास्त्री यांनी हा चित्रपट पाहिला आणि भारावून गेलेले शास्त्रीजी थेट मनोज कुमार यांच्याजवळ आले। त्यांनी मनोज कुमार यांचं कौतुक तर केलंच पण सोबतच एक विचार मांडला। ते म्हणाले, मनोज मी नुकताच जय जवान जय किसान हा नारा दिलाय। या घोषणेवर आपल्या देशातल्या शेतकरी आणि जवानांवर आधारित एखादा चित्रपट तू बनवू शकलास तर देशहितासाठी ते मोठं योगदान ठरेल। देशप्रेमानी ओतप्रोत भरलेल्या मनोज कुमार यांच्यासाठी हा केवळ एक सल्ला नव्हता तर पंतप्रधानांनी दिलेला जणू एक आदेश होता। दिल्लीहून मुंबईला परतणाऱ्या 24 तासांच्या रेल्वे प्रवासात मनोज कुमार झोपले नाही। त्यांच्या डोक्यात शास्त्रीजींचा तो नारा घुमत होता। मुंबईत उतरेपर्यंत त्यांच्या मनात एका नव्या चित्रपटाची संपूर्ण कथा तयार झाली होती। तो चित्रपट म्हणजे उपकार। या चित्रपटाच्या निमित्ताने मनोज कुमार यांनी केवळ कथा पटकथा लिहिली नाही तर पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुराही आपल्या खांद्यावर घेतली। 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या उपकार या चित्रपटाने अक्षरशः इतिहास रचला। यात मनोज कुमार यांनी भारत नावाच्या एका सुपुत्राची भूमिका साकारली। तो आपल्या भावाच्या शिक्षणासाठी शेतात घाम गाळतो आणि वेळ पडल्यास देशाच्या रक्षणासाठी सीमेवर बंदूकही हाती धरतो। हा सिनेमा इतका गाजला की इथून पुढे मनोज कुमार यांचं नावच भारत कुमार पडलं।
1: बैलों के गले में जब घुंगरू जीवन का राग सुनाते हैं,
2: जीवन

दिग्दर्शक म्हणून मनोज कुमार यांची दृष्टी खूप मोठी होती. उपकारच्या अफाट यशानंतर त्यांनी भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृतीची तुलना करणारा 1970 सालचा पूरब और पश्चिम हा चित्रपट आणला. परदेशात जाऊन आपली संस्कृती विसरणाऱ्या तरुण पिढीला भारतने पुन्हा एकदा आपल्या मातीची थोरवी पटवून दिली. यातलं हे प्रीत जहां की रीत सदा हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत प्रचंड लोकप्रिय ठरलं. या चित्रपटाला कल्याणजी आनंदजी यांचं संगीत होतं.

यानंतर 1974 मध्ये आलेला रोटी कपडा और मकान हा चित्रपट त्या काळातली वाढती बेरोजगारी गरिबी आणि सामाजिक दुरवस्थेवर अचूक बोट ठेवणारा ठरला. या सामाजिक आशयाच्या चित्रपटासाठी मनोज कुमार यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं दुसरं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. अमिताभ, शशी कपूर आणि जिनत अमान यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट लोकप्रिय ठरला.

0: त्यानंतर मनोज कुमार यांची हेमा मालिनी यांच्या बरोबर जोडी जमली.
1: चल संन्यासी मंदिर में.
0: या दोघांचे 1975 सालचा संन्यासी
1: साथ साथ
2: क्यों हम जाएं.

0: हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. त्यानंतर काही काळ त्यांच्या कारकिर्दीत थोडा खंड पडला. अखेर 1981 मध्ये मनोज कुमार यांना त्यांचे आदर्श अभिनेते दिलीप कुमार यांना दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. तो चित्रपट होता क्रांती.
1: क्रांती क्रांती
0: एका अर्थाने त्यांचं स्वप्नच पूर्ण झालं होतं. हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतला खऱ्या अर्थाने ठरलेला अखेरचा मोठा हिट सिनेमा ठरला. 19व्या शतकातल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याची कथा सांगणारा हा त्यांचा सिनेमा आणि त्यातली गाणीही गाजली. यातही हेमा मालिनी होत्याच. उत्कृष्ट गाणी, सशक्त स्टारकास्ट आणि समाज प्रबोधन ही मनोज कुमार यांच्या दिग्दर्शनाची त्रिसूत्री झाली होती. दिग्दर्शक म्हणून मनोज कुमार यांनी नेहमीच भव्यता आणि राष्ट्रीय अस्मिता यांचा सुवर्ण मध्य साधला.
1: क्रांती
0: या देशभक्तीपर चित्रपटांव्यतिरिक्त मनोज कुमार यांचे इतरही काही चित्रपट चांगले चालले. 1972 मध्ये आलेल्या बेईमानसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

त्यानंतरच्या वर्षी त्यांचा अभिनेत्री नंदा यांच्यासोबतचा शोर हा चित्रपट आला. हा सिनेमा तेव्हा गाजला नसला तरी कालांतराने या सिनेमावर समीक्षक रसिकांच्या पसंतीची मोहोर उमटली.

केवळ हेच नव्हे तर मनोज कुमार यांच्या बहुतांश चित्रपटातली गाणी चांगलीच गाजली. याचं कारण मनोज कुमार यांना संगीताची उत्तम जाण होती. ते उत्तम कानसेन होते. त्यांच्या सिनेमामधली गाणी केवळ ऐकण्यासारखी नसून ती पडद्यावर पाहणं सुद्धा एक डोळ्यांचा उत्सव असायचा. कल्याणजी आनंदजी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल या दिग्गज संगीतकारांशी त्यांचं एक वेगळंच नातं होतं. दिवानी मस्तानी गाणी असोत, देशभक्तीपर गीत असोत की विरहाची गाणी, मनोज कुमार यांच्या सिनेमातलं संगीत काळाच्या पलीकडे जाणारं ठरलं. मुकेश, महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाचा त्यांनी आपल्या पात्रांसाठी अप्रतिम वापर करून घेतला.

उपकार सिनेमातलं गाजलेलं मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आजही 26 जानेवारी 15 ऑगस्ट अशा राष्ट्रीय दिवसांना आपण ऐकतोच.

0: क्रांतीनंतर मात्र मनोज कुमार यांची कारकीर्द उतरणीला लागली. त्यांनी 1989 मध्ये क्लर्क नावाचा एक सामान्य सिनेमा काढला होता. मोहम्मद अली, जेबा बख्तियार या पाकिस्तानी नटनट्यांना त्यांनी या सिनेमातून भारतीय पडद्यावर आणलं होतं. हेच काय ते या सिनेमाचं वैशिष्ट्य.
1: मैं एक कलर्क हूं.
0: 1995 सालचा मैदान ए जंग.

0: या सिनेमानंतर मनोज कुमार यांनी अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला. नंतर त्यांनी मुलगा कुणाल गोस्वामी याच्यासाठी जय हिंद नामक सिनेमा 1999 मध्ये काढला, मात्र तोही अपयशी ठरला. त्यावर्षी एक गोष्ट मात्र चांगली झाली, फिल्मफेअरने मनोज कुमार यांना जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित केलं. मनोज कुमार यांना आणखी एक ओळख मिळवून दिली, ती शिर्डी के साईबाबा या चित्रपटाने.
1: साईनाथ साईनाथ
0: शिर्डीकरांनीही तिथल्या एका रस्त्याला मनोज कुमार यांचं नाव देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

भारतीय चित्रपटसृष्टीला राष्ट्रभक्तीचा एक नवा रंग देणाऱ्या, सिनेमाच्या माध्यमातून समाज जोडणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याचा सन्मान करणं म्हणजे एका युगाचा सन्मान करण्यासारखं होतं. चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या याच अफाट आणि अजरामर योगदानासाठी भारत सरकारने 2015 त्यांना चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. जेव्हा ते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आले तेव्हा संपूर्ण सभागृहांनी उभं राहून या भारतपुत्राला मानवंदना दिली. हा सन्मान म्हणजे त्यांच्या ध्येयवेड्या प्रवासाला मिळालेला एक सुवर्ण मुकुट होता. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने तेव्हा 79 वय असलेला हा बुजुर्ग अभिनेता पुन्हा एकदा बातम्यांमध्ये झळकला. तोवर ते चित्रपटसृष्टीच्या काहीसे विस्मरणात गेले होते. मनोज कुमार यांचे प्रामाणिक प्रयत्न आणि हा अभिनेता कधीही गैरकारणांसाठी प्रसिद्धीस आला नाही या बाबी एक माणूस म्हणून त्यांचं मोठेपण सांगणारे आहेत हे कायमच मान्य करायला हवं. 4 एप्रिल 2025 रोजी मनोज कुमार यांचं मुंबईत निधन झालं. ते देहानं आपल्यातून निघून गेले असले तरी आपल्या अभिनयातून आणि चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर कोरलेलं भारत हे नाव आणि दिलेला राष्ट्रप्रेमाचा संदेश प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम जिवंत राहील.

0: जाएंगे।
1: अशा या थोर देशभक्त कलाकाराला, दिग्दर्शकाला आणि रुपेरी पडद्याच्या खऱ्या मानकऱ्याला भारतीय चित्रपट सृष्टीतल्या समस्त चित्रपट प्रेमी रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा। भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका।
2: लाइट कॅमेरा एक्शन।

0: रुपेरी मुकुटाचे मानकरी। रुपेरी मुकुटाचे मानकरी।
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 48 भागात आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं, राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन भारतीय चित्रपट सृष्टीला वेगळे चित्रपट देणारे कथा पटकथा लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि 2015 दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित अभिनेते मनोज कुमार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। लेखक होते श्रीपाद ब्रह्मे, निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
2: श्रोते हो, आताच आपण रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रमाचा 48 भाग ऐकलात। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
3: एक कळकळीची विनंती, कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका। थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे। थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका। कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका। सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा। दंडात्मक कारवाई टाळा। आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा। कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका।
4: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी। थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल। जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची। आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा। जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी।
5: चिकनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते।
6: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
5: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा।
6: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा।
5: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत।
6: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा।
7: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही, आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे।
8: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल।
7: मुलांना खेळायला बागारायच्या नाहीत।
9: वेळ अजून गेलेली नाही, एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया।
8: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी सोबत ठेवा।
7: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा।
9: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा। प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या।
7: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी।
6: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
10: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको।
7: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
6: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं।
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
6: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी

77.7 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे ठीक 10 वाजलेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभप्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. तो धुमाकूळ घालणारच होता. याचं मूळ कारण असं आहे की ऋतूसुद्धा माणसांच्या पद्धतीनं

रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्याय अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. तो धुमाकूळ घालणारच होता. याचं मूळ कारण असं आहे की ऋतूसुद्धा माणसांच्या पद्धतीनं वागायला सुरुवात करतात जर माणसं बदलत नसतील तर. त्यामुळे निसर्ग नावाचं एक यंत्र आहे, त्या यंत्रामध्ये माणूस नावाचा एक स्क्रू आहे आणि तो स्क्रू झालेला आहे ढिला आणि त्यामुळे तो झाडं कापतोय, सिमेंट काँक्रीट वाढवतोय, असं सगळं करत असल्यामुळे मग निसर्ग म्हणतो हा माणूस माझ्याच संपूर्ण यंत्रणेचा एक भाग आहे आणि तो अशा पद्धतीनं वागत असेल तर जसं एखादा यंत्रामधला एखादा स्क्रू ढिला झाला असेल तर सारं यंत्र हळूहळू कटकट करायला लागतं, तसं निसर्ग आता आपल्या अंगावरती कटकट करीत येत आहे आणि त्याचं कारण आपणच आहोत हे आपल्याच लक्षात येत नाही आहे. हा त्यातला दुर्दैवाचा भाग आहे आणि त्यामुळे माऊली तरी काय करणार. संजीवन समाधीमध्ये बसलेल्या माऊली शांतपणे इंद्राणीच्या ऊर भरलेल्या पाण्याकडे बघतायत की काय करावं, माणूस कधी सुधारणार, पसायदानामध्ये एवढं सगळं सांगूनही ह्यांच्यात बदलच घडत नाही, जो जे वांछिलं तो ते लाहो ही कल्पना आहे. प्रत्येकाने प्रत्येकाला आनंदी ठेवलं पाहिजे, ते आनंदीच राहत नाही ती मंडळी, त्याला काय करणार. चला कल्पतरूंचे आरव असं सांगूनही या माणसांना कल्पना सुचत नाहीत. कसं चांगलं जगावं, आपल्या समाजामध्ये आनंदाने राहण्यासाठी काय बदल करायला लागणार आहेत आपल्याला, या कुठच्याच गोष्टीचा विचार नाही. यांच्याकडे इतकं कल्पना दारिद्र्य कसं आलं. तिकडे जगद्गुरुसुद्धा नाराज आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अरे ज्या इंद्रायणीनं माझ्या गाथा वरती आणल्या आणि त्या वरती आणल्या म्हणून साऱ्या जगाला हे संत साहित्य उपलब्ध झालं, ती इंद्रायणी अशी रागवते का. ती रागवते याचं कारणच हे आहे की प्रत्येकजण जो जे वांछिलं तो ते लावचा अर्थ भलताच घेतला. या लोकांनी अर्थ घेतला मेरी मर्जी, हिंदी सिनेमे बघून जो जे वांछिलं तो ते लावचा अर्थ तो नाही आहे मेरी मर्जी असा. राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे ही संकल्पना जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मेरी मर्जी नाही आहे. त्या ठिकाणी मेरी मर्जीमध्ये स्वैराचार आहे, स्वातंत्र्यामध्ये तंत्र आहे, तंत्र आहे तिथे मर्यादा आहेत. तुमच्या आचरणामध्ये मर्यादा हव्यात, तुमच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये माणसांनी जगत असताना वैयक्तिक विकासाचा विचार न करता समाज विकासाची भूमिका घेतली गेली पाहिजे. ती घेतली जाते का असा प्रश्न पडतो. आता विचार करा, गेली जवळजवळ 2 दशकाच्या वर MIT च्या संस्थापकांच्या कल्पनेनं म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेने आळंदीच्या तीरावरती जे मोठे घाट बांधले गेले त्या घाटावरती एक मोठं स्टेज बांधलं गेलं, त्या रंगमंचाच्या वर मोठा स्क्रीन बांधला गेला ज्या माध्यमातून पलीकडच्या तीरावर बसलेल्या वारकऱ्यांनाही प्रवचन दिसेल आणि ऐकू येईल, एवढी मोठी सोय केलेली होती. परंतु जागा शासनाची आहे त्यामुळे शासनानं ती जागा या वेळेला ताब्यात घेतली आणि MIT ला तिथे कार्यक्रम आता करता येत नाही, कारण कार्यक्रमाची जबाबदारी म्हणा किंवा त्या जागेचं काय करायचं हा निर्णय शासनाचा आहे आणि तिथे काहीच आक्षेपाचा मुद्दा येत नाही. पण माहितीने हे सगळं चालू असताना या इंद्राणीने जे रौद्र स्वरूप धारण केलेलं आहे ते इतकं केलेलं आहे श्रोते तुम्हाला कल्पना येणार नाही. ते जे स्टेज बांधलेलं होतं विश्वनाथ कराड यांनी त्याच्यावरनं पाणी गेलं पार छतापर्यंत आणि जिथे लांबनं दिसणारा तो विश्वरूप स्क्रीन तो पडदा ड्राईव्ह इन थिएटरसारखा तयार होतो तिथपर्यंत पाणी असे फोटो आता आलेले आहेत. म्हणून आज असं ठरवलं की आपण MIT च्या वतीनं जरी कार्यक्रम नाही झाले शासनाच्या नियमाप्रमाणे तरी शासनाच्या माध्यमातून त्या रंगमंचावरती कार्यक्रम व्हावेत आणि तो जो विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेनं बांधला गेलेला विश्वरूप रंगमंच आहे त्या रंगमंचाचं सार्थक व्हावं, काहीतरी कार्यक्रम सादर होऊन. आता काय झालं, इंद्राणीच्या पुरामुळे काहीच करता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. पहिलंच वर्ष आहे शासनाने ती जागा ताब्यात घेतल्यानंतर आता माहिती नाही शासनाच्या मला तिथे कार्यक्रम कधी करणार आहेत किंवा काय करणार आहेत किंवा सगळंच नवीन करणार आहेत काहीच कळायला कल्पना नाही. परंतु या वर्षी कार्यक्रम झाला नाही आणि होत नाही आहे इतकी इंद्रायणी रागावलेली आणि ऊर भरून वाहते असं वाटतं. म्हणून आजच्या भागामध्ये आळंदी गावाला धोका होऊ नये आणि हे सगळं सुरळीत भक्ती मार्गाचे कार्यक्रम सुंदर व्हावेत
आज

मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं वारकऱ्यांना की तुम्ही थेट पुण्यात या, वारीमध्ये थेट पुण्यात या असं असत नाही ना श्रोते हो, पण तसं यावेळेला करायला लागतं आहे इंद्रायणीच्या पुरामुळे. म्हणून आज आपण इंद्रायणीची प्रार्थना करूया, तिची आरती करूया, जेणेकरून ती तिचा पूर कमी करेल.

गंगेच्या तीरावरती आरती होते तशी आरती आपल्या इंद्रायणीच्या तीरावरही व्हायला पाहिजे. इंद्रायणीच आपल्यासाठी गंगा आहे आणि इंद्रायणी चंद्रभागा यांना भेटण्यासाठी गंगा येथे अवतरते अशी कल्पना ज्या वारकरी संप्रदायामध्ये आहे तशी आरती आपणही करत जाऊया अशी कल्पना मांडल्यानंतर श्रोते हो, मी रचलेली ही इंद्रायणीची आरती आपण आता ऐकलीत. आता भेटूया आपण पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार, आनंदात राहा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:10:25 झाले. आता ऐकूयात काही स्थानिक निवेदनं. दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय आणि व्यावसायिक प्रशिक्षण यासंबंधीचं हे निवेदन आहे. महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा परिषद

0: सांगली अंतर्गत कार्यरत असलेला शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातली एकमेव शासकीय संस्था आहे. सन 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणं सुरू आहे. माफक जागा असल्यानं त्वरित संपर्क साधावा. प्रवेशासाठीचे नियम, अटी आणि सवलती याप्रमाणे: अभ्यासक्रमाचे नाव सर्टिफिकेट इन कम्प्युटर ऑपरेशन विथ MS ऑफिस हा संगणक कोर्स, शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता 8वी पास, मोटार आणि आमेंचर वायडिंग सबमिसिबल पंप सिंगल फेज इलेक्ट्रिक कोर्स, शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता 9वी पास, वयोमर्यादा 16-40 वर्ष, प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष. फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो. प्रवेश अर्ज आणि माहितीपत्रकासाठी संपर्क साधावा. अधीक्षक शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह, टाकळी रोड म्हेत्रेमळा गोदड मळ्याजवळ मिरज, तालुका मिरज जिल्हा सांगली, पिनकोड 416-410, दूरध्वनी क्रमांक 0233-222-29-08, मोबाईल क्रमांक 99-22-577-561 किंवा 93-25-555-981. तरी माफक जागा असल्यानं गरजू दिव्यांगांनी या सुवर्णसंधीचा जरूर लाभ घ्यावा. आता ऐकूया हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. गणेश रघुनाथ फुटाणकर, वय वर्ष 36, वर्णन याप्रमाणे: अंगाने सडपातळ, रंग काळा सावळा, उंची साधारण 5 फूट, अंगात लाल रंगाचा शर्ट, ग्रे रंगाची पॅन्ट, केशरी आणि गडद ग्रे रंगाचा स्वेटर आहे. पायात प्लास्टिकची चप्पल आहे. या व्यक्तीला मराठी आणि कोकणी बोलता येतं. ही व्यक्ती राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेली असून कोणाला आढळल्यास बिब्बेवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा. सानिका गणपत नलगे, वय वर्ष 23, राहणार येस बँक ATM जवळ स्वामी लोटस मानस बिब्बेवाडी, वर्णन याप्रमाणे: उंची अंदाजे 5 फूट 2 इंच, चेहरा उभा, नाक सरळ, रंग गोरा, अंगात ऑफ व्हाईट टी शर्ट, निळी जीन्स, गळ्यात स्कार्फ. ही व्यक्ती 15 जून 2026 पासून बेपत्ता आहे. कोणाला आढळल्यास बिब्बेवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा. नागोराव भाऊराव रांजणे, वय वर्ष 43, राहणार चोंदवाडा पाटील भूगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे, मूळ गाव मुक्काम पोस्ट कुसळवाडी तालुका हादगाव जिल्हा नांदेड, वर्णन याप्रमाणे: चेहरा उभा, अंगाने सडपातळ, नाक बसके, उंची 6 फूट, पायात चप्पल. सदर गृहस्थ दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरातून काहीही न सांगता निघून गेले असून अद्याप परतले नाहीत. या वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास बावधन पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा. ही होती काही स्थानिक निवेदनं. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:15 आता ऐकूया विशेष वार्ता. या अंतर्गत वारी पत्रकाराच्या नजरेतून याविषयी: आषाढी वारीच्या सोहळ्याचे गेली 23 वर्ष वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार शंकर टेमघरे यांची दीपा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया. भाग पहिला.
1: महाराष्ट्र ही संतांची सुवर्णभूमी असून पंढरीची आषाढी वारी आणि ज्ञानोबा तुकोबांचा पालखी सोहळा हे महाराष्ट्राचं आध्यात्मिक भक्तिवैभव आहे. त्याचबरोबर वारी हे लोकविद्यापीठ असून ती सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनाची लोकचळवळही आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस या संत उक्तीनुसार कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सुमारे 750 वर्षापूर्वी वर्ण जाती धर्म भेदातीच असणाऱ्या भागवत धर्माचा पाया रचला आणि

0: समाजातील सर्व घटकांना भक्ती आणि ज्ञानाची दारं खुली केली. या भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून गेली अनेक शतकं झालेलं हे सामाजिक लोकपरिवर्तन आणि त्याचा इतिहास जसा घडत गेला त्यानंतर सर्वसमावेशक आणि समन्वयवादी भागवत धर्माचा कळस होण्याचं भाग्य लाभलं ते जगद्गुरु तुकाराम महाराजांना. आज महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत जास्त प्रगत, पुरोगामी, आधुनिक आणि समृद्ध आहे. यामध्ये भागवत धर्मातील या सामाजिक समरसतेचा आणि परिवर्तनाचा मोठा वाटा आहे. म्हणूनच पंढरीच्या वारीला म्हणजेच या आध्यात्मिक चळवळीला असणारा हा सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाचा आयाम जरा जास्त खोलात जाणून घेण्याचा आपण आजच्या कार्यक्रमात प्रयत्न करणार आहोत. वारी पत्रकाराच्या नजरेतून या विशेष वार्ता कार्यक्रमात गेली सुमारे 30 वर्ष या वारी सोहळ्याचं मान्यवर वृत्तपत्रांसाठी वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार माननीय शंकर टेमघरे यांना आपण आजच्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करते. शंकरजी नमस्कार.
1: नमस्कार.
0: जय रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण हरी.
0: शंकरजी गेल्या 22 वर्षापासून पुण्यातल्या दैनिक सकाळमध्ये कार्यरत असून सध्या मुख्य उपसंपादक पदावर ते कार्यरत आहेत. मुक्ताई संस्थानकडून त्यांना भागवत धर्म पुरस्कार तसंच पत्रकारिता क्षेत्रातला महत्वाचा समजला जाणारा कैलासवासी नानासाहेब परुळेकर पुरस्कार आदी विविध पुरस्कार मिळाले आहेत. संत नामदेव महाराजांवर त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झाली आहे. यावर्षीच्या 2026 आषाढी वारी सोहळ्याला कालच सुरुवात झाली आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. या पार्श्वभूमीवर वारी सोहळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. शंकरजी, या वारी सोहळ्याचं पत्रकार म्हणून वार्तांकन करण्याचा योग तुमच्या आयुष्यात कधी आला?
1: रामकृष्णारे, मी प्रामुख्याने वारकरी संप्रदायात माझा जन्म झाला. माझे वडील दत्तात्रय महाराज टेमघरे हे कीर्तनकार होते. वारकरी संप्रदायाचं मला बाळकडूच त्यांच्याकडनं मिळालंय. आणि मी 12वीची परीक्षा संपल्यानंतर FY SYTY शिक्षण घेत असताना मी आळंदीत मृदुंगात शिक्षण घेत होतो. तर त्यावेळेला ते घेता घेता मी पत्रकारितेकडे वळालो आणि दैनिक लोकसत्तामध्ये मी आळंदीचे बातमीदार म्हणून काम करायला लागलो. त्यानंतर असं झालं की वडील दरवर्षी वारीला जात होते, मी पाहत होतो. मग आपणही वारी वार्तांकनाच्या दृष्टीने करावी का म्हणून पत्रकारितेमध्ये येण्याचा दृष्टिकोन हा वारीतूनच घडला. आणि मी लोकसत्ता नंतर मग दैनिक देशदूत, दैनिक ऐक्य, पुढारी असे वर्तमानपत्रात काम करून सकाळमध्ये आलो. तर प्रत्येक वर्षी मी जिथं काम केलं तिथं मी वारीचं कव्हरेज केलं. आणि त्या कव्हरेज करताना एकच गोष्ट होती की आपली ही वारी ह्या अंगानं पूर्ण व्हायला पाहिजे. वडील मला म्हणायचे की आपली वारी परंपरागत चालली पाहिजे. पण मी पूर्ण वेळ वारीत त्यांच्या सोबत चालत नव्हतो. पण वारी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसं आपल्याला काम करता येईल यासाठी मी वार्तांकनाचा हा वसा घेतला आणि तो अव्याहतपणे सुरू ठेवला. मला एकही वर्ष असं वाटत नाही की यावर्षी आपण ह्या कामाच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये आपण अडकून राहावं आणि वारी चुकवावी असा माझ्या मनात एकदाही आला नाही. उलट वारी यायच्या आधी 2 महिने त्याच्यावर काम सुरू होतं आणि ते वेद लागतात.
0: म्हणजे घराण्याची वारीची परंपरा पत्रकारितेच्या माध्यमातून तुमची अव्याहतपणे 3 दशकं सुरू राहिलेली आहे. ही खरं तर पांडुरंगाची कृपा समजली पाहिजे. या वृत्तपत्रामध्ये वारीचं वार्तांकन करण्याची सुरुवात कधी आणि केव्हा झाली, म्हणजे त्याच्याबद्दलचा इतिहास थोडा सांगाल?
1: सांगतो. 1999 मी पूर्ण वेळ वारी करायला सुरुवात केली. त्यावेळेला जी मंडळी होती त्यांनी मला जी काही माहिती सांगितली किंवा जुनी जाणती जी मंडळी आहेत, बाबूराव चोपदार जे मानकरी होते ज्ञानेश्वर महाराज सोहळ्यातले, त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आम्हाला माहीत होत्या. 1975-76 ला वीरा करंदीकर म्हणून सकाळमध्ये ते लिहित होते, गम जोशी लिहित होते तरुण भारत. मी 99 सुरू झालो त्यावेळेला सरासरी 8-10 बातमीदार जात होते.
0: पहिला कुठल्या वृत्तपत्रात वारीचं वार्तांकन सुरू झालं?
1: त्यावेळेला 2 वर्तमानपत्रांमध्ये, एक तरुण भारत आणि सकाळ.
0: 80 दशकात सुरुवात?
1: 75-80
0: वारी हा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे दररोजच्या दररोज त्याबद्दलचं बातमी ही कळावी हा त्याच्या मागचा मुख्यतः उद्देश या पत्रकारांचा होता.
1: हा तसाच होता. पण त्यावेळेला असं व्हायचं की मी यायच्या आधी 2 वर्ष मला वाटतं तोपर्यंतची लोकही फॅक्स थ्रू पाठवायची. पण काही वेळेला ती बातमी एसटीने पाठवावी लागायची.
0: अच्छा.
1: एसटीने आज बातमी पाठवायची आणि ती बातमी दुसऱ्या दिवशी स्वारगेटला वगैरे यायची, तिथून ती ऑफिसमध्ये यायची, तिसऱ्या दिवशी छापून यायची ती.
0: अच्छा.
1: म्हणजे आजचा प्रवास हा 3 दिवसांनी वाचायला मिळायचा. पण लोकांना वारीत गेल्याचं फील त्यामुळे येत होतं. त्यामुळे लोक पेपर त्या काळात वाचत होती आणि

0: रोजच्या रोज त्याच्यामध्ये वार्तांगणात भागवाळीचे सोहळ्यातले रोजचे बारकावे हे येत असल्यामुळे मग सगळ्या वर्तमानपत्रांनी हळूहळू आपला प्रतिनिधी पाठवायला सुरुवात
1: केली. तुम्ही 3 दशकं आता या वारीचं वार्तांकन करताय, तेव्हा वार्तांकन करताना म्हणजे असं पत्रकार म्हणून आपल्या माध्यमा संस्थेकडे बातमी पाठवणं, नंतर तिथल्या लोकांशी गाठीभेटी घेणं, या संदर्भात मध्ये गेल्या 3 दशकांमध्ये या वार्तांकनाबद्दलच्या अडीअडचणी काय जाणवल्या किंवा आता काय बदल जाणवत?
0: म्हणजे मला वाटतं 90-95 काळामध्ये सूर्यकांत भिसे आणि नेवसे वगैरे काम करत होते, तर ते एसटीने पाठवायचे, पण 98-99 नंतर फॅक्स सुरू झाला आणि मग फॅक्स द्वारे आम्ही बातम्या पाठवायला सुरुवात करायचो. पण ज्या गावात पालखी जाईल आम्ही दिवसभर चालायचं, तिथे गेल्यानंतर जिथं टेलिफोनचं बूथ असेल तिथं लाईन असायची वारकऱ्यांची, मग तिथं त्याला सांगायचं की आम्हाला फॅक्स करायचं, मग ते म्हणायचे की मग फॅक्सला 50 रुपये 40 रुपये असे रेट पडायचे, त्यांनी काळ्या पेनने लिहून तो फॅक्स तो पोहोचायचा नाही, मग ट्रँकॉल लावायला वेळ लागणार, अशा सगळ्या गोष्टीमध्ये आमचं पाठवण्यासाठी 1-1.5 तासाचा कालावधी आम्हाला ठेवायला लागायचा तो.
1: आणि कधी पाठवायचं?
0: रात्री 7 नंतर सगळं, आणि दिवसभर चालणे, त्यावेळेला काय गाडी नव्हती काय नाही, चालणं हाच मुद्दा, म्हणजे सकाळी चालायला सुरुवात करायची, संध्याकाळपर्यंत पोहोचायचं, लोक तंबू मध्ये जायचे, आम्ही त्या फोनच्या तिथे जायचो, बातम्या लिहायच्या आणि पाठवायच्या.
1: पत्रकारांसाठी पहिल्यापासून काही व्यवस्था आहे का वारीमध्ये?
0: अशी व्यवस्था नव्हती, आम्हीच आमच्यात सुधारणा करून घेतली. नंतर फॅक्सचं मशीन आम्ही सोबत ठेवायला लागलो आणि ते पोलीस स्टेशनला किंवा सरकारी कार्यालयात जायचो, आम्ही पत्रकार आहोत, आम्हाला थोडस तुमच्याकडचं लाईन जोडून द्या, म्हणजे तिथं लाईन असल्यामुळं लोक ओरडायच्या, मोठी मोठी लाईन लागायची फोनसाठी त्यावेळेला, मग आम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किंवा डाकघरात जाऊन जिथं व्यवस्था आहे तिथं त्यांची कॉर्ड लावून लावण्याचा प्रयत्न करायचो, परत फोनवर विचारायला लागायचं की पान नीट मिळालं नाही, मग ते वाचून दाखवायचं, तोपर्यंत लाईन ओरडा ओरडवायची की आम्हाला किती वेळ तुम्ही फोनवर घेताय, असं सगळं व्हायचं. पण 2000 नंतर त्याच्यामध्ये सुधारणा होत गेली आणि 2003 मध्ये पालखी 16 पत्रकार संघाची स्थापना झाली आणि सूर्यकांत भिसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती सुरुवात केली आणि तो वटवृक्ष आता खूप मोठा 250 पत्रकारांपर्यंत झालेला आहे आणि वारीच्या वाटेवरचे सगळे पत्रकार त्याचे सदस्य, सगळ्या माध्यमाचे, इलेक्ट्रॉनिक सगळे, त्यावेळेला प्रिंटच होतं आणि इलेक्ट्रॉनिक होते, 2009 नंतर इलेक्ट्रॉनिक सरासरी सुरू झालं, पण त्याच्या आधी सगळे दैनिकांचे बातमीदार, मग आम्ही प्रत्येक टप्प्यातले जे बातमीदार आहेत सगळ्या गावांमधले,
1: त्या सगळ्या
0: सोहळ्यांच्या रूटमधले आम्ही आमच्या पत्रकार संघाला जोडले आणि मग ते पत्र आम्ही शासकीय पातळीवर द्यायला लागलो आणि आमच्या सुविधा थोड्या थोड्या त्याच्यामध्ये वाढत गेल्या.
1: आता मला म्हणजे सांगायचं की प्रस्थानाच्या पहिल्या दिवसापासून ते आषाढीच्या दिवसापर्यंत विठ्ठलाचं दर्शन पूर्ण होईपर्यंत हा जो सगळा किती 18-20 दिवसाचा प्रवास, प्रत्येक वर्षीच्या तिथीक्षयानुसार तो कमी जास्त असतो, सरासरी 20 दिवसाचा प्रवास, या 20 दिवसाच्या प्रवासामध्ये तुम्ही अखंड त्या वारीबरोबर असता, तर या गेल्या तुमच्या 30 वर्षाच्या अनुभवामध्ये वारीतला एखादा अतिशय हृद्य आणि मनात राहिलेला आठवणीतला प्रसंग काही सांगू शकाल?
0: अनुभव तर खूप आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी वेगळा अनुभव येतो. माझ्या मनात रुंजी घातलेला की काही लोक असं म्हणतात की वारी ही काय बाबा वारकऱ्यांचीच आहे, वयस्कर झालेल्या मंडळींचीच आहे, बरेच मंडळी वेगळ्या पद्धतीनं पण बोलतात, पण वारी परिवर्तनाची पण आहे, परिवर्तन घडतं हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं.
1: सामाजिक परिवर्तन ज्या आयामावर आपण बोलतो त्याच्याबद्दलचं तुमची नजर काय?
0: हा, ती मला आठवतं लोणंद नंतर चांदोबाच्या लिंबाजवळ एक रिंगण होत असतं, सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण होत असतं, तर तिथं वारी चालली असताना एक शेजारी एक दोन माणसं एका वेड्या महिलेला काहीतरी मारत होते, तर ते दिंडीतले लोक थांबल्यानंतर तिथे त्यांनी तिला कशाला मारता तिला असं म्हणून त्यांनी तिला सोडवलं आणि तिला चल आमच्यावर म्हणून ती त्यांच्याकडे सोडायचं म्हणून त्यांनी दिंडीत आणली आणि ते चालायला लागले त्यांच्यासोबत. मग त्यांनी तिच्याकडचं जाणून घेतलं महिलांनी आणि आम्ही पंढरपूरपर्यंत मार्ग करत होतो प्रत्येक दिवशी, तिच्यात बदल होत होता. ती बाई वाखरीपर्यंत त्या दिंडीतच होती, पण ती वाखरीपर्यंत ती आहे ना व्यवस्थित झालेली होती, म्हणजे तिचे केस विंचरलेले होते, सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या, म्हणजे हे जे परिवर्तन आहे हे फक्त वारीच घडवू शकते.
1: बरोबर. आणि आध्यात्मिक अनुभव तुम्हाला स्वतःला एक भक्त या नात्याने काय आलाय?
0: सांगू का, हे वारकरी परंपरा ही मला जाणवलेली ही आहे की ही सकारात्मकता शिकवते तुम्हाला वारीमध्ये, तुमचं जीवन बदलते. तुम्ही वारीमध्ये चालायला लागले ना की तुम्ही वर्षभर चुकीच्या दिशेला जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला तिथं गेल्यानंतर जी सात्विकता मिळते ना ती सात्विकता तुम्हाला कुठेही जगाच्या पाठीवर मिळणार नाही. कारण प्रत्येक माणसाचा हेतू जरी पांडुरंगाला भेटण्याचा असला तरीही प्रत्येकामध्ये पांडुरंग बघण्याचा तो दृष्टिकोन आहे ना, हा वारीमध्ये बघायला, आणि हे चार्जिंग सेंटर आमचं आम्ही म्हणतो की वारी हे चार्जिंग सेंटर आहे, त्या चार्जिंग कोचिंग सेंटरवर आम्हाला वर्षभराची एनर्जी मिळते.
1: आणि हेच मी तुम्हाला विचारणार होते की ही जी वारीचं सगळं व्यवस्थापन आहे, म्हणजे सर्व अन्न धान्यापासून किंवा जेवण आणि बाकीचे थांबे विसावे आणि

0: प्रत्यक्ष त्या तिथे तंबूतले मुक्काम, त्याच्यामध्ये पुन्हा पावसाळ्याचा भाग सगळा, तर या वारीचं व्यवस्थापन आणि शिस्त या संदर्भात काही तुम्ही विशेष तुमच्या नजरेत आलं?
1: ह्या वारीमध्ये शिस्त हाच आत्मा आहे, म्हणजे प्रत्येकाला स्वयंशिस्त आहे. मी कसं चालायचं, जे आपण आता म्हणतो की नियम लावतो की गाड्या चालवताना कसं चालायचं, पण हे दुसऱ्याकडून येतं. ही तर तुम्हाला स्वतःलाच लागून जातो की मी माझ्या दिंडीत नीट चालायचंय, मी दुसऱ्याला काही बोलायचं नाहीये, मी वाईट वागायचं नाहीये. तुम्हाला तो जो प्रभाव आहे तोच तुम्हाला वाईट वागू देत नाही. आणि तिथलं आहे ना, एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटला लाजवेल अशा प्रकारचं व्यवस्थापन असतं. तंबू ठोकणाऱ्याची गाडी बरोबर सकाळी लवकर निघते, ती आधी जाऊन दुपारच्या ठिकाणी तिथे जाऊन तिथे तंबू लावतात, ती लोक त्यांची वारी करतात, त्यांनी तंबू ठोकणं ही त्यांची वारी. आचारी जातो तो त्याचा स्वयंपाक करतो, आलेल्याला जीव घालतो, ती त्याची वारी. जो माणूस व्यवस्थापन करतो त्याचे चालणं होत नाही, पण तो चालणारे ते सेवा करतो ही त्याची वारी होती. अशा पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन असतं. त्यामुळे व्यवस्थापनाचा भाग म्हणून जर पाहिलं ना, तर त्याच्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण करण्यासारखी गोष्ट आहे. जरी वरवर वाटत असली की तंबू मध्ये राहतात, पण तंबू मध्ये तुमचा किती पाऊस आला तरी पाऊस यायच्या आधी जर तंबू पडला असेल तर तुमच्या तंबूत थेंबर पण पाणी येणार नाही, तशी व्यवस्था असते. कारण त्या तंबूची रचना तशी असते, कडेने तुम्ही खोदलेलं असतं ते पाणी निघून जातं, पण ती व्यवस्थेचा भाग येतो की तंबू ठोकल्यानंतर कडेने पाऊस नसला तरी ते खोदून ठेवतात. त्याचं कारण असते की रात्री आला तर तंबूत पाणी येऊ शकतं. अशा अनेक गोष्टी आहेत. जेवण झालं, सकाळचा नाश्ता कुठं करायचा, दुपारचं जेवण कुठं करायचं, ते थांबणार कुठं, आपल्या वारकऱ्यांना कुठं बोलवायचं, हे सगळं असतं. मी एक दिवशी तंबूत झोपलो होतो मुद्दाम.
0: अच्छा.
1: आपण बघावं म्हटलं वारीच्या काळात, तर मला सूर्यकांत बिशेन नेहमी म्हणायचे की नवीन पत्रकारांनी तंबूत राहिलं पाहिजे. रेस्ट हाऊस मध्ये आम्ही असतो सगळेजण, पण तंबूत राहिलं पाहिजे. म्हणून मी थांबलो होतो. मी रात्री 11-11:30 झोपलो. सकाळी 3:30 मी उठलो तर 3:30-4 मी उठलो तर वर तंबूच नव्हता. कारण तोपर्यंत त्यांनी तो काढलेला कळालाही नव्हतं मला कधी काढलेला आहे. म्हणजे त्यांची ती व्यवस्था आहे की तुम्ही उठा ना उठा त्या वेळेला निघून जाणार.
0: तरी सुद्धा रात्रभर अनेक ठिकाणी कीर्तनाचा जागर असतं, भजन असतं, तरी सुद्धा पहाटेच्या त्याच वेळेला तिथेच जे निघायची वेळ आहे पालखीची, त्याबरोबर ते सगळेजण आपले आवरून सगळं निघतात. याचा सगळ्यात तुम्ही छान अनुभव.
1: हो, अनुभव. आणि सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर जागर आणि कीर्तन होत असतं, बाकी ठिकाणी कीर्तन होत नाही. फक्त वारीत चालताना नामस्मरण होतं. तळावरचं कीर्तन हेच प्रमुख कीर्तन, तळावरचा जागर हाच प्रमुख जागर. पण हे सगळं टिपायला मिळालं. पहाटेचा काकडा कसा असतो, 2:30 तुम्हाला जावं लागतं. पत्रकार म्हणून तुम्हाला इकडे इन्व्हिटेशन आलं नाही, फोन आला नाही, तर तुम्हाला इगो आणि आपल्या ह्या रोजच्या दैनंदिनीच्या गोष्टीमध्ये मला कुठं सांगितलंय, मी कशाला जाऊ, त्यांना गरज नाही तर मी का जाऊ, ही तर तुम्हाला त्याचं नाही. पत्रकार म्हणून तुम्ही जेवढे कष्ट घेसाल, तुम्ही जेवढं पाहसाल, तेवढी पत्रकारिता हा झाला तुमचा व्यवसाय किंवा तुम्ही तुमचं काम करता. पण जीवन जगण्याची जी वृत्ती किंवा निर्माण होती ना,
0: कला
1: ती तुम्हाला वारीमध्ये शिकायला मिळती त्या माध्यमातून. रात्री 10 झोपलेला माणूस सकाळी 3 जर एवढा फ्रेश त्याच्या चेहऱ्यावर सात्विक भाव दिसत असेल तर मग तो कशामुळे दिसतो?
0: ती ऊर्जा सगळी त्या ज्ञानोबा तुकोबांच्या सगळ्या आणि पंढरीकडे जी पांडुरंगाची
1: ओढ
0: आहे त्या सगळ्यातनच तुम्हाला मिळत असेल. आणि त्याचा अनुभव तुम्ही पत्रकार म्हणून घेतलेला आहे. खरं तर त्या संतांच्या कार्याचं प्रतिबिंब हे खरं तर या वारीच्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळतं. आणि मुख्यतः तुम्ही म्हणालात तसं सगळं त्याचं सामाजिक शिस्तीचं प्रतिबिंब, जे सामाजिक शिस्तीमध्ये संतांच्या कार्याचं प्रतिबिंब तुम्हाला बघायला मिळालं, तेव्हा या वारीच्या या सामाजिक आयामाबद्दल बोलण्यासारखं अजून खूप आहे. तर आजच्या पहिल्या भागात आपण खरं तर अर्धविराम घेऊया, पूर्ण विराम म्हणत नाहीये. आणि उरलेला खरंच वारीचा पुढचा सोहळा आणि त्याबद्दलचे काही इतर मुद्दे आपण पुढच्या भागात नक्की ऐकूयात. तेव्हा आज तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात येऊन आपला अनुभव आमच्या बरोबर सांगितला, त्याबद्दल मी पुणे केंद्राच्या वृत्त विभागातर्फे तुमचे हार्दिक आभार मानते. धन्यवाद. रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण हरी.
2: श्रोतेहो, विशेष वार्तामध्ये आपण ऐकला वारी पत्रकाराच्या नजरेतून. आषाढी वारी सोहळ्याचे गेली 30 वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार शंकर टेमघरे यांची दीपा भंडारे यांनी घेतलेली मुलाखतीचा पहिला भाग. मध्यम लहरी 378° 7.8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 प्रसारित करत आहोत मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज प्रसिद्ध संगीतकार अनिल मोहिले यांचा जन्मदिवस, त्या अनुषंगाने कार्यक्रमातलं पहिलं गीत उषा मंगेशकर यांच्या स्वरात, शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीतसाज अनिल

0: चलन माँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: श्रोते हो रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: कार्यक्रमात यानंतर शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीतकार अनिल अरुण आणि गायिका आशा भोसले।

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: श्रोते हो, आज प्रसिद्ध गीतकार बाभा बोरकर यांचा स्मृतिदिन. तर आता ऐकूया बाभा बोरकर यांचंच गीत, संगीतकार आणि गायक पंडित जितेंद्र अभिषेकी.

याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:45 झालेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज प्रसिद्ध अभिनेत्री नीतू सिंह यांचा वाढदिवस. तर आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांच्या चित्रपटातली एक से एक गाणी. कार्यक्रमातलं पहिलं गीत खेल खेल में या चित्रपट

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी दीवार या चित्रपटातलं गीत साहिल लुधियानवी यांच्या रचनेला संगीत दिलंय राहुल देव बर्मन यांनी आणि स्वर किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा.
1: कह दू तुम्हें
2: हाँ
1: क्या चुप रहू
2: ना
1: दिल में मेरे आज क्या है
2: क्या है
1: कह

या गीताबरोबरच एक बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपली कारकीर्द सुरू करून आज वयाच्या 68व्या वर्षीही तेवढ्याच उत्साहाने काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री नीतू सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 11 वाजलेत, प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज कार्यक्रमात ऐकूया अंजली मालकर यांनी सादर केलेला राग बिलासखानी तोडी, सात संगत अशी, तबला मंगेश करमरकर, हार्मोनियम उमेश पुरोहित.

0: श्रुती हो शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकलं अंजली मालकर यांचं शास्त्रीय गायन. राग होता बिलासखानी तोडी, तबल्यावर साथ होती मंगेश करमरकर यांची, तर हार्मोनियमवर उमेश पुरोहित यांची. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रुती हो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: तर श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात नक्की ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजलेत. आम्ही या कार्यक्रमात ऐकूया सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियंका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि गाणीचा 5वा भाग. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
3: नमस्कार श्रोते हो, आम्ही या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियंका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज 5वा भाग ऐकूया.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: प्रियंका, एक मुद्दा इथे तुला असं विचारावंसं वाटतो की अनेक कार्यक्रमांमधून तू विविध गाणी गातेस. याच कार्यक्रमातून काही ज्येष्ठ कलाकारांना मी असं म्हणताना ऐकलंय की माझ्या काळात मी इतरांची गाणी खूप गायली, माझं स्वतःचं गाणं राहून गेलं. तू आत्ता कुठल्या मोडवर आहेस? तसं तर मला तुझा ग्राफ दोन्ही 50-50 दिसतोय, तुझी गाणी पण आहेत आणि तू इतरांची गाणी पण गातेस. तर या मोडवर आत्ता तुझे काय या बाबतीत विचार आहेत? काय तुझा प्लॅन आहे का असा तुझ्या पुढच्या करिअरबद्दल?
2: नाही, असं प्लॅन मी कधी प्लॅन नाही केलं, पण नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की अजून चांगली चांगली गाणी माझ्या कडे आली पाहिजेत. कारण मला असं नक्कीच वाटतं की ते पोटेन्शियल आहे माझ्यात, की वेगवेगळ्या जॉनर्सना मी तो न्याय देऊ शकते. आणि आय हॅव ऑल्सो बीन फॉर्च्युनेट की वेगवेगळ्या प्रकारची गाणी मला गाणी ऑलरेडी गायला मिळाली आहेत. आता स्वतः मी सोलो कार्यक्रम करत असते जेव्हा जेव्हा, तेव्हा मी आवर्जून ही सगळी गाणी त्याच्यामध्ये माझी म्हणून गायचा प्रयत्न करते. आणि ही गोष्ट खूप सुखद असते एखाद्या गायकासाठी की जेव्हा तुम्हाला समोरनं फरमाईश तुमच्या गाण्याची येते आणि जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाण्यांनी ओळखला जाता आणि ती गाणी कुठेतरी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. सो दिस इज द इट्स अ व्हेरी काय म्हणू, ही खूप मोठी अचीवमेंट आहे एखाद्या गायकासाठी. आणि आत्ता मी बाकीच्यांचीही गाणी गाते, माझीही गाणी गाते. सध्या मी जास्त गझल्सकडे वळलेली आहे किंवा सेमी क्लासिकल, थोड्या ठुमरी. आता मी अभंग, एक बँगलोरला माझा कार्यक्रम आहे बँगलोर गणेश उत्सव, तिथे मी पूर्णपणे 2 तास अभंग सादर करणार आहे. सो हे जे सेमी क्लासिकलकडे झुकणारे जे फॉर्म्स आहेत, ज्यांना ओपन म्हणू आपण, ओपन फॉर्म्स ऑफ म्युझिक, म्हणजे एखादं गाणं भावगीत कसं साचेबद्ध आहे, 3 मिनिटाचं ते म्युझिक आहे, हे रुटीन आहे. पण गझल हा फॉर्म असा आहे की ते इट्स युअर एक्सप्रेशन, म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की हे मी माझं करूनच गाते. म्हणजे जरी मी बाकीच्यांची गाणी गात असले, जेव्हा कुठलीही गाणी असू देत, ती मी माझी करूनच गाते. त्यामुळे असं मला कधी वाटत नाही की हे दुसऱ्यांचं गाणं मी गाते. सो ह्याच्यात माझी झलक कायम असते.
1: प्रियांका बर्वेचं गझल आणि या प्रकारात हे तुम्हाला करण्याची खूप मोठी संधी असते.
2: ही मुभाच आहे ना, तो ओपन एंडेड फॉर्म आहे. तुम्ही कितीदाही ते म्हणा, कुठली जागा, म्हणजे इट्स युअर एक्सप्रेशन.
1: येस,
2: जागा आणि हरकतींमध्ये अडकण्यापेक्षा इट्स युअर एक्सप्रेशन. द वे यू वॉन्ट टू एक्सप्रेस दोज टू लाईन्स, म्हणजे जे आपले शेर आहेत, की त्याच्यात तुमचं तुम्ही कसं एक्सप्रेस करता स्वतः.
1: शेअर्सच्या बाबतीतही तेच आहे की ही गझल यांची किंवा ही रचना यांची असं ते फिक्स राहतच नाही. या गझलेमध्ये
2: म्हणजे ती पोएट्री इज द इट इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स.
1: अगदी, आणि कोणी त्यात शेअर ऍड करू शकतं.
2: एक्झॅक्टली,
1: कोणाचीही शेअर तुम्ही गझल घ्या आणि त्यात स्वतःचा शेअर ऍड करा, काहीही हरकत नाही, जे कविता गाण्यांमध्ये शक्य नाही.
2: अगदी. सो हे मला असं वाटतं दिस इज माय व्हर्जन ऑफ दॅट गझल किंवा ठुमरी, हा माझा एक माझा थॉट आहे.
1: खूप छान.
2: सो मी ते एन्जॉय करते. आणि आता आम्ही काय म्हणू, राहुल दादा बरोबर बरेच कार्यक्रम करत असतो, तेव्हा आता जो आमचा जो एक्सपेरिमेंटल हा जो कॉन्सर्ट आहे कलेक्टिव्हचा, तिथे तेच करतो की एखादं गाणं घेतो आणि त्याच्यात आमचं एक्सप्रेशन आम्ही त्याच्यात ओततो आणि लोकांना ऐकवतो. आणि इट्स ऑल व्हेरी स्पॉन्टेनियस, म्हणजे त्याच्यात काही ठरलेलं काही नसतं की मी ते आता हा आलाव घेणार आहे, मग तू थांब, मग तू ह्याच्यानंतर गा. ते ऑन स्टेज घडत असतं, त्यावेळेला वाटलेलं आत्ताचं ताजं माझं म्युझिक.
1: सो यातला फरक पण लक्षात येत असेल प्रतिसादामधला, की एखादी गझल जशाला तशी गाणं आणि आत्ताच्या घडीला एक्सप्रेशन ऍड करून गाणं.
2: म्हणजे आता लोकांना हेच हवंय, कारण आपण खूपदा तीच गाणी खूप वर्ष तशी तशीच ऐकली, हो की नाही? आणि आता प्रेक्षकही बदललाय, आता माध्यमही बदलली आहेत, खूप वाढली आहेत माध्यमं. आणि आता इट्स मोर ऑफ एक्सपेरिमेंटेशन. आणि जुनं तर आहेच आहे, पण त्याच्यात तुम्ही नव्या काळाची जोड काय देताय तर समोरच्याला ते ऐकाय असं वाटतंय. आणि या प्रयोगाला इतका छान प्रतिसाद आहे, इतकी म्हणजे अगदी 4 वर्षांच्या मुलीपासनं आजोबांपर्यंत, म्हणजे 90 वर्षांच्या आजोबांपर्यंत ते अगदी रोज गाणं जे तुझं मागतो मी आता जे व्हायरल झालं ते ऐकलं जातं युट्यूबवरचं.

0: आणि त्याचबरोबर स्वतःची गाणी पण, म्हणजे आता लोक ऐकत असतात. सो मी असं म्हणेन की हे माझं एक्सप्रेशन आहे.
1: येस,
0: त्याच्यावर जास्त माझा फोकस आहे सध्या.
1: त्या अर्थाने ते माझंच आहे.
0: हा असं आहे.
1: खूप छान. या सगळ्या मध्ये अगदी माझच का माझं झालेलं असं गाणं ऐकवणार.
0: आता एखादं माझं ऐकूच यात.
1: ओरिजिनल
0: कुठलं ऐकायचं? एक अतिशय वेगळ्या धाटणीचं गाणं मी आता हितेश मोडक हा जो कंपोजर आहे त्याच्याकडे गायले. महेश मांजरेकरांची फिल्म आहे मृगतृष्णा नावाचं हे गाणं आहे. ते आपण ऐकूयात.
1: इकडं मिरगाचू आणि तिकडं मृग.

0: बोलता बोलता ताई म्हणाले की आता प्रेक्षकही बदललाय,
1: हो
0: गाणं ऐकणारेही बदललेत. आणि तिनं त्यात 4 वर्षापासून 90 वर्षाची रेंज पण सांगितली. तुझ्या रेंजमधले तरुण आत्ता कुठलं गाणं ऐकणं पसंत करतायत आणि कशा पद्धतीनं, लाईव्ह, रेकॉर्डेड, शॉर्ट्स, काय नेमकं?
1: एकतर सगळ्यांना व्हरायटी हवी आहे, म्हणजे एकाच टाईपमधलं गाणं हे तुम्ही सारखं प्रोड्यूस करत राहिला तर ते काइंड ऑफ बोरिंग पण होईल.

0: त्यामुळे जेवढं केवढं व्हर्सेटिलिटी तुमच्यामध्ये असेल
1: म्हणजे
0: गाण्यामध्ये,
1: फॉर्मॅटमध्ये तू म्हणते आहेस.
0: हां
1: ओके.
0: फॉर्मॅटमध्ये, एकतर मॉडर्न टाईपची गाणी, आत्ता म्हणजे पॉप रॉक कंट्री म्युझिक हे तर खूप प्रसिद्ध होत चाललं आहे तरुणांमध्ये खूप जास्त. म्हणजे मी जेव्हा कुठे वेस्टर्न कॉन्सर्ट करायला जाते तेव्हा तिथून खूप जास्त तशी गाणी गायची मागणी येते. त्यामुळे मला असं वाटतं की त्या टाईपची गाणी ही सध्या तरी तरुणांमध्ये खूप जास्त फेमस आहेत, कारण कॉलेजमध्ये तर सगळे तेच ऐकतात. लहान मुलांमध्ये बालगीतं सध्या आत्ता एक प्रोग्रॅम करतीये, शेखर नाईक यांनी प्रोड्यूस केला आहे बालगीतांचा, या चिमण्यांनू, तर त्याच्यामध्ये सगळी बालगीतं लहान मुलांना शिकवण्यात आणि सगळं त्यांच्याकडून बसवण्यात मी सगळा सहभाग घेतला आहे.
1: वा वा.
0: सो लहान मुलांना पण बालगीतं हा प्रकार सध्या त्यांना शिकवावा लागतो हे कुठेतरी खंत
1: हो,
0: वाटते,
1: मधला
0: कारण
1: काळ खरंच खूप
0: हो
1: मोठी गॅप झाली आहे बालगीतांसाठी. नाहीच मधल्या काळात काहीच. आईंनी खूप भरपूर प्रयत्न केलेत,
0: हो
1: डॉक्टर संगीता बर्वेंनी.
0: आईनी खूप व्हरायटी ऑफ बालगीतं
1: होय,
0: आईनी
1: तेच तर.
0: रचली आहेत,
1: होय.
0: त्यामुळे त्या सगळ्यांना चाली बाबांनी पण बऱ्यापैकी लावल्या आहेत, काही मी लावल्या आहेत. मध्ये NCPA चा प्रोजेक्ट झालेला, त्याच्यामध्ये एक आईचंच गाणं ट्रान्सलेट इंग्लिशमधून करून त्याचं अकॅपेला व्हर्जन मी केलेलं आणि त्याला कंपोज पण मी केलेलं. सो ते पण मुंबईच्या शाळांमध्ये प्रसारित झालं, याचा पण मला एक खूप
1: वा.
0: चांगली मी संधी मला मिळाली तशी. सो अशा काही गोष्टी ज्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत त्या मला करण्यामध्ये एक खूप जास्त आनंद वाटतो.
1: असं गाणं ऐकून
0: नाही
1: आलं.
0: आत्ता लेटेस्ट अगदी ताजं गाणं म्हणजे आषाढी इयत्ता होऊन गेली आपली, आषाढी एकादशी, आणि तेव्हा आजी देखिली पाऊले हा अभंग रिलीज केला, त्याला इतका उत्तम प्रतिसाद लोकांचा मिळाला. आणि राहुल दादाचं कॉम्पोजिशन आहे आणि सारंग माझा माझे मिस्टर त्याचं
1: संगीत
0: संगीत संयोजन आहे. सो ते आपण ऐकूयात, त्याच्या दोन
1: स्वागत
0: ओळी मी गाऊन दाखवते.
1: स्वागत.
0: आणि एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे.

0: तसं म्हटलं तर क्रिएटिव्ह गोष्टी अजून काय काय आहेत, तर तरुणांमध्ये ज्या मी आत्ता सांगितल्या, आणि जे ओल्ड एजमधले जो ग्रुप आहे, ओल्ड एजमधला जो ग्रुप आहे
1: सिनियर
0: त्यांच्यासाठी,
1: तरुण
0: हां
1: म्हणूयात
0: सीनियर, ओके सीनियर तरुण, सीनियर तरुण जे आहे तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या क्लासिकल धाटणीच्या अशा काही, अशी काही गाणी मी करण्याचा प्रयत्न करते. आता मनाच्या तळाशी हे गाणं केलं सरस्वती रागामधलं, तर ते ताईनीच गायलंय, खूप
1: अरे वा,
0: सुंदर गायलंय, आणि त्याला खूप जास्त प्रतिसाद पण मिळाला, छान प्रतिसाद मिळाला. इवन नटखट मेरा कृष्ण कन्हैया, खावत माखन भारी रे, बड़े चाव से उसे खिलावे, गोकुल की नर नारी रे. हे आईनी लिहिलेलं आणि परत ताईनी गायलेलं हे गाणं
1: त्या गाण्याबद्दल आम्हाला
0: मी,
1: सगळं
0: हो
1: माहिती
0: हे
1: आहे.
0: कंपोज केलंय, हे कंपोज केलंय, आणि सारंगनी
1: हो,
0: हे त्याचं
1: कोरोना
0: अरेंजमेंट केली.
1: काळातलं ते
0: हो
1: गाणं.

0: त्याला पण खूप प्रतिसाद मिळाला. सो काइंड ऑफ फॅमिली थिंग झालंय ते
1: अगदी,
0: आता.
1: येस येस,
0: त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की ज्या सगळ्या सिनियर तरुणांना पण उपयोगी पडतील आणि त्यांना पण भावतील, रुचतील, अशा पण आम्ही तयार करण्याचा ऍज अ फॅमिली म्हणून पण प्रयत्न करतोय.
1: बरोबर. आणि जसं ताई म्हणत होती की त्या कार्यक्रमाला जिथं पारंपरिक रचनाही गायल्या जातात, गझलसारखा प्रकार गायला जातो, भक्तिगीत गायलं जातं, तिथेही तरुणांचा सहभाग वाढला आहे हा
0: हो
1: तिच्या बोलण्यातला मुद्दा होता.
0: हो
1: तर एक वर्ग त्यातही बराच पुढे आहे.
0: हो बरोबर.
1: यातलं तर गाणं ताईच्या आवाजात ऐकायचं,
0: येस नक्की.
1: मग तिला गुणगुणायला लागायला लागेल थोडंसं.
0: मनाच्या तळाशी
2: नटखट मेरा
0: ना
2: अक...
0: ना.
2: hmm.

0: आणि मी म्हणाल्याप्रमाणे कोरोनाच्या काळातली पार्श्वभूमी आला आहे आणि समोर युवान होता जो आता 4 वर्षांचा झाला.
1: युवान पोटात होता.
0: पोटात होता सर, समोर नाही आत होता.
1: 9व्या महिन्यात होते.
0: हो अगदी अगदी. ऐकूया आपण हे गाणं ओरिजिनल.

वा, कृष्ण कन्हैयाच्या या नटखट लीला सुरूच राहणार आहेत. आपल्या गप्पाही आणखी शिल्लक आहेत. नक्की भेटूया पुढच्या भागात. तर श्रोता हो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियांका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा पाचवा भाग. पुढच्या भागासाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ।
1: श्रोते हो, आपण ऐकत होता कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। आज या कार्यक्रमात आपण ऐकला सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियंका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि गाणीचा पाचवा भाग। संवादक आणि सादर करते होते संजय भुजबळ। दुपारचे 12 वाजलेत, प्रसारित करत आहोत वनिता मंडळ। आज ऐकूया जनीचे बोल, स्वानंदाचे डोल, संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेद घेणारा विशेष कार्यक्रम। लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादर करत्या निलिमा पटवर्धन।
2: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत। श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात। यावर्षीही त्याला अपवाद नाही। यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पालखी तळा

वर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे. श्रोतेहो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले. या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेद घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा.

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेलीय. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेलीय. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, 1 बहीण आणि 1 कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी. सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे. आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते. ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे.

0: नामयाची दासी जनी, ही जनी नामदेवांपेक्षा वयानं मोठी आहे, पण तिच्या जीवनात संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता। म्हणूनच ती म्हणते,
1: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरी राया दाखविले, होते जगामध्ये निंद्य, ते त्वा जगात केले वंद्य।
0: नामदेव रायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली। तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं। नामदेवांच्या संगतीमध्येच तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला। म्हणूनच ती सांगते, त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना, या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते। ती म्हणते, गोणाईने नवस केला, देवा पुत्र देई मला, ऐसा

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला, नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी, चला

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्य

युगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेता युगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथली लाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध काम ती करते आहे. आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत. यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय. काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईन अनंता.

0: बघा, या भाव बळानं तिला अलौकात नेऊन सोडलंय. तिचे श्रम हे श्रम उरलेच नाहीत. पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते,
1: माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू. मतिमंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी.

बघा, जनाबाईंनी रूढार्थानी प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली. दळणकांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापणं असेल, शेणानी घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी. म्हणून त्या म्हणतात, झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी, पाटी घेऊन या

0: आणखी एक गमतीशीर प्रसंग जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये नोंदवतात आणि अगदी ऐकता ऐकता सहज म्हणून आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं.
1: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावो निया आले, शीतल उदक घे घे बोले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोळी पाणी, आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
0: किती उत्कट नाटय हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झालीय. ती म्हणते, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते.

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का।
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार, त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते। पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संग दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलूनही येते। तिचा देव तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला। मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते। एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले। गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी।

विठ्ठलाशी कसं बहुपेढी आणि बहुआयामी नातं आहे बघा. एक प्रसंग असा आहे, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पकवान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: आणखी एक प्रसंग सांगतात, संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली. मी बाहेरी कामासी गुंतले, मी बाहेरी कामासी गुंतले, देवे मजला विचारले. बाहेर आहे सवो बोलती, देव मजला हटकती. हात धुवून जवळी गेले, हात धुवून जवळी गेले, कशी गे जनी, देव हसून बोले.
0: किती सुंदर भावदर्शन आहे. जनीचं क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे. तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो. स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात. तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो. बाळक क्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
1: वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, पायी पैंजण आणि वाळे, हाती नवनीताचे गोळे, धन्य यशोदाते माय, दासी जनी वंदी पाय. घर हिंडते आकाशी, झाप घाली पिलापाशी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, चित्त तिचे बाळापाशी.
0: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना.

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते. अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते बर का. आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे. कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय. निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे. पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात, आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर. आणि मग म्हणतात, मागे मुक्ताई सुंदर. आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयानी सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे. चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग.

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यानं पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

0: जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली, पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतःकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णनं येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहितीये की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण दळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खर सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजेच जनाबाई आहेत, पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हं, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते.

0: जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे.
0: बघा, ही चांगल्या अर्थानी असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत. म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते. ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी, नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुली म्हणोनी दासी जनी. बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे. पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते. हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, मरुदेरे सासू खंडेराया, सासू मेल्यावर तुटेल असरा, मरुदेरे सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरुदेरे नणंद खंडेराया, जनी म्हणे खंडो अवघे मरुदे, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी. काय सुंदर रूपक वापरलंय. क्रोध, माया, द्वेष, मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पाया पाशी. ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असं आहे. ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते. जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत. ती म्हणते, अहो सखी ये साजणी, ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय, भक्ती वत्साची ते गाय. इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू. प्रत्येक घटना जनाबाईंनी स्वबळावर अनुभवली आहे. संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवली आहे, योगाचीही अनुभूती दिलीय. पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झालीय आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

0: जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकूर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही, म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रेसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्यात.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती. गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता. गुणही उत्तमताम याती.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावंसं वाटतं, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही पण याला अपवाद होतो.

0: ते संत नामदेव रायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य असलेली ही संत जनाबाई।
1: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनौघ नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे, उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे, प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे, केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे।

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्तिमार्गी विरागिनी. श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्तिमार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली. नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली. असं म्हणतात, गुरुची सावलीहून जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले, जनीची जनाई झाली. चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया. जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल.

0: आताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन होतं मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
0: बऱ्याच श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होता वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज यामध्ये आपण ऐकला जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.
1: श्रोतेहो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
2: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

0: सतारीचे बोल असोत
1: कि मांजोळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। दुपारचे 1 वाजलेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT।

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर

भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडे पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जेजे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि

0: तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील दोन सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापोरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास संपूर्ण जून महिन्यात पावसानं दडी मारली होती, त्यामुळे शेतीची कामं रखडली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि शेतीकामांना सुरुवात झाली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत जिल्ह्यात 1,49,950 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्य शासनानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. यासोबतच डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 1,41,646 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32,60,08,000 रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली, त्यामुळे ही योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतीसाठी पीक कर्ज घेऊन जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येतो. पीक कर्जाची वसुली मुदतीपूर्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारनं 1 जुलै 2000

0: 2026 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना स्थित्यंतर करून विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण म्हणजेच व्हीबीजी रामजी नामांतर करण्यात आलं आहे. या योजनेतून मजुरांना 125 दिवसाच्या रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 जुलै रोजी जुनोना गावात वृक्ष लागवड करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणाऱ्या प्रस्तावित टायगर सफारी प्रकल्पाला गती येणार असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथल्या मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूर इथल्या प्रस्तावित टायगर सफारी वन्यजीव बचाव केंद्र तसंच आधुनिक बहुपयोगी वन्यजीव बचाव पिंजऱ्याच्या सादरीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण मातीत रुजलेली स्वप्न जिद्द अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर जगाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकतात याचं प्रेरणादायी उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या रामपूर गावच्या कन्या प्राध्यापिका त्रिवेणी रंजना जनार्दन गव्हाळे यांनी घालून दिलं आहे. रशियन फेडरेशनच्या फेडरल एजन्सी फॉर सीआयएस अफेअर्स कॉम्पॅक्ट्रिएट्स लिव्हिंग अब्रॉड अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन कोऑपरेशन यांच्या वतीनं आयोजित न्यू जनरेशन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी भारतातून प्राध्यापिका त्रिवेणी गव्हाळे यांची निवड करण्यात आली. जून 2026 मध्ये आयोजित या परिषदेत जगातील विविध देशांतील निवडक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करताना प्राध्यापिका गव्हाळे यांनी भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा मराठी भाषेचं वैभव साहित्याची सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचार यांची प्रभावी मांडणी केली. चंद्रपूर इथल्या पडवली परिसरातील प्रणय जितेंद्र जन्मदूर यांनी भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. जिद्द सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून चंद्रपूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक अद्ययावत त्रुटीरहित आणि सर्वसमावेशक ठेवण्याकरिता महाराष्ट्र मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगानं जिल्ह्यात SIR मोहिमेअंतर्गत 86.56% मतदारांची मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली. मान्सून आपत्तीच्या काळात तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देणं स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करणं या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं इरई धरणावर विशेष आपत्ती प्रतिसाद दलाच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आलं. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सज्ज रहावं तसंच पूरपरिस्थिती आणि एल निनोची परिस्थिती लक्षात घेता इरई धरणातील पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या. यावेळी प्राथमिक बचाव आणि शोध मोहीम प्राथमिक उपचार हृदय आणि फुफ्फुसांचं पुनरुज्जीवन CPR पूर्वसूचना प्रणाली आणि समुदाय जनजागृती आपत्ती काळातील समन्वय आणि बचाव कार्य अशा विविध आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती देण्यात आली तसंच उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी सुद्धा करण्यात आली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह OTT प्लॅटफॉर्म
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. दुपारचे 1:46 झालेत. प्रसारित करत आहोत नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
3: The next wave.
2: सुरुवातीला ऐकूया राज बर्मन यांनी गायलेलं प्रशांत इंगोले यांचं गीत. संगीतकार अनु मलिक. चित्रपट आहे वीर सावरकर.

कार्यक्रमात यानंतरचं गीत एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातलं, मनोज मुंतशीर यांची रचना, स्वर सिद्धार्थ बसरूर यांचा.

आता ऐकूया जावेद अली, शाहरुख खान, तापसी पन्नू, बोमन इराणी आणि विकी कौशल यांच्या स्वरात वरुण ग्रोवर यांचं गीत. संगीतकार प्रीतम. चित्रपट डंकी.

यानंतर ऐकूया सुपर 30 या चित्रपटातलं गीत. स्वर आहे विशाल ददलानी यांचा, संगीतकार अजय अतुल आणि गीतकार अमिताभ भट्टाचार्य.

आता ऐकूया द डिप्लोमॅट या चित्रपटातलं कौसर मुनीर यांचं गीत. संगीतकार अनुराग सैकिया, स्वर वरुण जैन रोमी आणि अनुराग सैकिया यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत होता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज आपण ऐकला गायत्री गोखले यांनी सादर केलेला राग वृंदावनी सारंग. तबल्यावर साथ होती अभिजित जायदे यांची आणि हार्मोनियमवर मीनल नांदेडकर यांची.

0: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे. जी

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे 3 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे जाखडी वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. मुंबई जेजे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,200

81 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा

जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 हून अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधुमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते.
वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी

0: कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला थकवला आहे, त्यामुळे लवादाचा आदेश दुडगावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकण नगर इथं बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं, मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 अंश 78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 3:10 झाली आहेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया सायंकाळी 4:58. या सभेत मी डॉक्टर अपूर्वा जोशी कुंटे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, मध्यम लहरी 378 अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत.
1: शुभ संध्या.
0: या सायंकालीन प्रसारण सभेत मी संजीवनी घाडीगावकर आपणा सर्वांचं स्वागत करते. आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता प्रारंभ करत आहोत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

लता मंगेशकर यांच्या स्वरात, गीतकार होते राजेंद्र कृष्ण, संगीतकार चित्रगुप्त. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध सुरमा भोपाली अर्थात अभिनेता जगदीप यांचा आज स्मृतिदिन. त्या अनुषंगानं त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातलं बरखा या चित्रपटातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सेहरा या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत हसरत जयपुरी, संगीतकार आहेत रामलाल.

0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 पासून सायंकाळी 6:50 पर्यंत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
2: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया साथी या चित्रपटातलं मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत नौशाद.

0: यानंतर ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
2: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागेल.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया चुपके चुपके या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत SD बर्मन.

0: कार्यक्रमात यानंतर एक छोटीशी विश्रांती.
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कल आज और कल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत हसरत जयपुरी आणि संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

0: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कार्यक्रमातलं शेवटचं गीत. प्रिन्स या चित्रपटातलं स्वर आहे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा. गीतकार आहेत हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन.

0: आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून या सत्रात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. लेखन आणि निवेदन स्वरदा रानडे, निर्मिती सहाय्य स्वराली गायकवाड, सादर करते आहेत धीरज केदारी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं आहे स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे स्वराली गायकवाड यांचं. सादर करते धीरज केदारी.

रामकृष्ण हरी मित्रांनो, युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी स्वरदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कई देखेन, बरवया बरवंटा घनमेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. अर्थात गरुड ध्वजधारी विठ्ठलाने कमरेला पितांबर नेसलाय. त्याचे सावळे मन मोहून टाकणारे रूप कधी पाहायला मिळेल? विठुरायाचे रूप दाटून आलेल्या काळ्या मेघांसारखेच सावळे आणि अत्यंत सुंदर. त्याच्या गळ्यातील वैजयंतीची माळ सौंदर्यात अधिकच भर घालते. ह्या दिव्य रूपाचे दर्शन घेण्याची ओढ मला लागलीय. तुकोबांनी विठ्ठलाला भेटण्याची तीव्र इच्छा या ओळींमध्ये अगदी सुंदररित्या गुंफलेली आहे. आज आपण सगळेच ह्याच मनस्थितीत आहोत, कारण आजपासून सुरू होतोय संस्कृती आणि मानवतेचा अनोखा संगम, अनोखा प्रवास, वारी. याच निमित्ताने आज आपण युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात वारी आणि संत साहित्याबाबत आजच्या युवकांचा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमधून, खेड्यांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपन्न होणारी एक सामुदायिक पदयात्राच. ही वारी आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते. आळंदीवरून ज्ञानदेवांच्या आणि देहूवरून तुकोबारायांच्या पादुका पालखीत विराजमान करून ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनेक संतांच्या पादुका दिंड्या या वारीत सहभागी होऊन एकत्रितपणे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कोणताच भेदभाव नसतो, म्हणूनच सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीत भक्तीने उधाणलेला हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेतीरी वसलेल्या विठ्ठलाच्या चरणी शांत होतो. ही वारीची परंपरा शतकानुशतके अशीच प्रवाही आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वारीची मुहूर्तमेढ 13व्या शतकाच्याही आधी रुजलेली आढळते. नंतर ह्या संत महंतांनी ही परंपरा, हा वारसा अविरतपणे चालू ठेवलाय. वारीला सोहळ्याचे रूप मिळाले ते 16व्या शतकात. तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पंढरपुरी नेण्याचे ठरवले. तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंडित सुरू आहे. तुकोबांनी म्हणून ठेवलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे धन आहे आणि ह्याच शस्त्राने आता समाज प्रबोधन करणे अधिक गरजेचे आहे.

संत साहित्य हे दूरवर पसरलेल्या महासागरासारखंच व्यापून घेणारं आणि तितकंच खोलही. उंजळभर जरी साहित्य अभ्यासायचं झालं तरी आयुष्य वेचावं लागेल हे मात्र खरं. मित्रांनो, आज 21व्या शतकात सुद्धा आपण संत साहित्याकडे तितक्याच आत्मीयतेने बघतो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, भाषा वेगळी होती, तरीही आज जे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात तेच प्रश्न या संतांनाही त्या काळी पडलेच की, आणि त्यांना जी उत्तरं मिळाली ते ती आता आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला कळेल, उमजेल अशा भाषेत ही संत मंडळी आपल्याशी संवाद साधतात. हेच बघा ना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच ज्याला हे संपूर्ण विश्व हेच आपले घर वाटते तो सर्वांशी एकरूप होतो. हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समाज प्रबोधन, अध्यात्म आणि व्यवहार यातील समन्वय या संतांनी आपल्याला अगदी उत्तमरित्या सांगितलंय. परंतु हे सर्व साहित्य 13व्या 16व्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या साहित्यातून आजच्या प्रश्नांची अचूक उत्तरं कदाचित नाही मिळणार, पण ती शोधायचा मार्ग नक्कीच सापडेल. आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या वातावरणात ह्या जगात जगताना आपण रोजच अनेक चिंता, नैराश्य ह्याला तोंड देत असतो. ह्या सगळ्या गराड्यात आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं हे अधिक गरजेचं आहे. संतांचे अभंग, त्यांच्या रचना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्याने तणावाचं ओझं नाही कमी होणार, पण ते झेलण्याची ताकद मात्र नक्कीच येते. रामदास स्वामींनी सांगितलं आहेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. यश जर हवे असेल तर कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या जगात टिकून राहणं अधिक महत्वाचं आहे. त्यासाठी संत साहित्य नक्कीच प्रेरणादायी ठरतं. नुसतंच संतांचं साहित्य नाही तर या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या पंढरपूरच्या वाऱ्या, त्यांचे जीवनानुभव हे सगळंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. वारी कायमच प्रत्येकाला जीवनानुभव देऊन संस्कारांनी समृद्ध करते. वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा समता, भक्ती, शिस्त, सेवा, बंधुभाव या मूल्यांच्या आधारावर विस्तारलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इथे सर्वजण एकमेकांचे माऊली होतात. जातपात, धर्मभेद, पद, संपत्ती, वर्ण ह्यासारख्या दुय्यम गोष्टींना बाजूला सारून समोरच्याकडे माणूस म्हणून बघतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारी ही मी पासून आपण होण्यापर्यंतचा प्रवास आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त महत्वाचं आहे. आज स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आधी या गराड्यात टिकून राहणं गरजेचं आहे, आणि ह्यासाठी चिकाटी आणि ध्येयनिष्ठा हेच केंद्रबिंदू. सातत्य ह्या साऱ्याचा पाया आहे. जसं ऊन, वारा, पाऊस ह्याला न जुमानता त्याचा आनंद घेत घेत वारकरी विठ्ठलाला भेटण्याच्या ध्येयानं पंढरपूरकडे चालतात, अगदी तसंच आपणही संकटांचं वादळ झेलून यशाची पंढरी गाठायचा प्रयत्न दररोज करत असतो. ते म्हणतात ना, यश हे एकट्याचं कधीही

नसतं, त्यामागे अनेक हातांचे कष्ट असतात. तसंच वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक जण दिवस रात्र एक करतात. वारकऱ्यांची व्यवस्था, अन्नपाणी, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला ते धडपड करत असतात. तेव्हाही कोणताच भेदभाव होत नाही बर का. प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने निस्वार्थपणे सेवा पुरवली जाते आणि वारकरी देखील कोणतीही तक्रार न करता त्याचा मनमुराद आनंद घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सेवा हीच खरी भक्ती आहे ह्या तत्वावर संपूर्ण वारी आनंदात पार पडते. वारी ही पायांची नव्हे तर विचारांची यात्रा आहे. आयुष्यातील हरवलेला समतोल शोधण्यासाठी वारी अधिक आवश्यक ठरते. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात तरुणाई अनेक आव्हानांना सामोरी जाते. करिअरची धडपड आहे, मानसिक ताण आहे, एकाकीपणा, सोशल मीडियाचे आभासी जग आणि मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, या पार्श्वभूमीवर वारी तरुणांना आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारी एक संस्कार यात्राच ठरते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. आज तंत्रज्ञानामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलोय. सोशल मीडियामुळे नकळतपणे आपण जोडले गेलोय. अनेक तरुण मुलं वारीतील अनुभव, अभंग, कीर्तन, सांस्कृतिक परंपरा समाज माध्यमांच्या आधाराने सर्वदूर पसरवतात. त्यामुळे वारीचा संदेश अधिक मोठ्या आणि व्यापक पातळीवर पोहोचलेला आहे. अनेक तरुण मंडळी वारीत सेवा कार्य करतात, वैद्यकीय मदत देतात, स्वच्छता मोहिमा राबवतात, तसंच अभंग कीर्तनाद्वारे संत विचारांचा प्रसार करतात. या साऱ्यामुळे वारीची परंपरा नव्या पिढीपर्यंत अगदी प्रभावीपणे पोहोचते. यातच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तरुण फोटोग्राफर्सचा. वारीचे, वारकऱ्यांचे फोटोग्राफ्स, ड्रोनच्या सहाय्याने केलेले व्हिडिओ शूटिंग्स, यामुळे वारीचं महात्म्य, तिचं सौंदर्य, तिचे ॲस्थेटिक्स अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. वारी ही प्रत्येकालाच नेतृत्व, शिस्त, सामूहिक आयुष्याचे धडे देते. हजारो लोकांसोबत चालताना वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव, सहकार्य, संयम या गुणांचा विकास होतो. मॅनेजमेंट स्किल्स सारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात वारीत अनुभवता येतात. आधुनिकतेची कास धरतानाच संतांच्या विचारांशी नाळ जोडणारी तरुणाई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची खरी वारसदार ठरते. मित्रांनो, वारी ही वैष्णवांचा मेळा म्हणून ओळखली जाते. ह्याला दुजोरा देतात त्या वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, जे वारकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात. जागोजागी पाण्याची उपलब्धता, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय सेवा, पोलीस फोर्स या सगळ्यांमुळेच वारी जितकी आध्यात्मिक होते तितकीच शिस्तबद्ध आणि प्रगतशील देखील बनते. अनेक तास सतत चालल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. पूर्वीच्या काळी काशाची किंवा तांब्याची वाटी भांडी पायांवर घासून उष्णता कमी केली जायची. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या सोयीचा उपभोग वारकऱ्यांना वारीत अगदी सहजरित्या घेता येतो. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तसंच आजच्या काळातील तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल फोन्स याचा योग्य आणि पुरेसा वापरही करता येतोच की. आता पूर्वीच्या काळी मोबाईल फोन्स नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क नसायचा. सगळ्या पालख्या, दिंड्या आपापल्या मार्गानं पुढे निघायच्या, परंतु कोण कुठपर्यंत आला आहे, कुठे काही अडचण आली आहे का हे कधीच समजायचं नाही. पण आज मोबाईल फोन्समुळे पहिल्या पालखी दिंडी प्रमुखापासून ते अगदी शेवटच्या दिंडी प्रमुखापर्यंत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. ह्यात काही वेळेस

वॉकी टॉकीचाही वापर केला जातो. कुठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर लगेच वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवता येते. त्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तिथे उपस्थित असते, ॲम्ब्युलन्स असते. ह्या साऱ्याची उत्तम सोय वारीत हल्ली केली जाते. हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी कार्यरत असते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या पोलिसांवरती आहे. ह्या सगळ्यांच्या कष्टांमुळेच वारी निर्विघ्नपणे पार पडते. मित्रांनो, मी बोलता बोलता संत साहित्याचा उल्लेख केला होता. ते साहित्य लिहिलं गेलं होतं 13व्या 16व्या शतकात. आज आपण जसं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवतो तसं त्या काळात करणं अशक्यच, पण जसं जमेल तसं त्या काळातील संतांनी लोकांनी हे साहित्य, ह्या रचना, हे अभंग ओव्या जतन करून ठेवल्यात. काही साहित्य लिखित स्वरूपात आहे तर काही रचना, श्लोक, अभंग पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने म्हणजेच ओरल ट्रेडिशनने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आजही हे सगळं साहित्य आपण वाचू शकतो, समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. हे साहित्य आता आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर हे सगळं साहित्य ई बुक्स, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट अशा समाज माध्यमांद्वारे जगभरात नवीन पिढीपर्यंत पोहोचतंय. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार याला तंत्रज्ञानाची खूप चांगली जोड मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं तर संत साहित्य योग्य दिशा देतं. यांचा समन्वय म्हणजेच डिजिटल युगातील संत साहित्य. मित्रांनो, वारी ही केवळ वारकरी संप्रदायातील लोकांचा मेळावा नसून संपूर्ण मानव जातीने एकत्र येऊन साजरा केला जाणारा अध्यात्माचा सोहळा आहे. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे, ज्याला सेवा करायची इच्छा आहे, त्या सर्वांना वारी तिच्यात सामावून घेते. शेकडो वर्षांपासून समता, बंधुत्व, सेवा, मानवता या मूल्यांचा प्रसार वारीतून केला जातो. यातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत हे संस्कार, ही शिकवण, ही मूल्य, हे सगळं पोहोचवायची एक सामाजिक जबाबदारी, एक बांधिलकी आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि ह्या संस्कारांची गरज आजच्या युवकांना, आजच्या पिढीला अधिक आहे हे आपण सगळेच जाणतो. मित्रांनो, वारी ही फक्त धार्मिक परंपरा नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. ही अखंडित चालणारी वारीची परंपरा तेव्हाही चालू होती जेव्हा हे संपूर्ण जग बंद पडायला आलं होतं, अर्थात कोविडच्या वेळेस. त्या वेळेसची परिस्थिती आपण सगळेच जाणतो. जमावबंदीचे नियम पाळून शासनाच्या मदतीने पायी नाही तर बसमधून वारी निघाली होती. त्यावर्षी देखील ज्ञानोबा, तुकोबांच्या आणि इतर सर्व संतांच्या पादुका पंढरपुरी पांडुरंगाला भेटायला गेल्याच. सर्व संकटांवर मात करून त्यावर्षी देखील वारी निर्विघ्नपणे पार पडली. अखेर भक्ताला त्याच्या देवाला भेटण्यापासून नियती देखील रोखू शकत नाही याचा साक्षात्कार आपल्या सगळ्यांनाच झाला. ते म्हणतात ते अगदी खरंय, वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, अतत्याई जीवे नाश पावे. जो योग्य वाट दाखवतो त्यावर कधीही चिडू नये, रागवू नये, कारण जो चुकीच्या मार्गाने जातो त्याचा नाशच होतो. संतांचं साहित्य देखील असंच आहे, धार्मिक आणि तत्वज्ञान जपणारं, एथिकल, फिलॉसॉफिकल आणि तितकंच प्रॅक्टिकल सुद्धा. निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळीता वरी अंतचरे.
निंबासारखं कडू

औषध रोग जावा म्हणून आहे, ते वरवर चोळू नका, कारण त्रास आतमध्ये आहे. संतांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन आत्मसात करायला जरी अवघड असलं, तरीही अनेक मानसिक आजारांवरचा तो एक रामबाण उपाय आहे. संतांचं साहित्य वाचून, त्याचा अभ्यास करून हाती काहीच येणार नाही, पण जोवर त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही, त्यावर चिंतन मनन होणार नाही, जोवर ते विचार आपल्या डोक्यात आणि मनात रुजणार नाहीत, तोवर त्या संस्कारांची, त्या विचारांची नव्याने पालवी देखील फुटणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी, हे कर्तव्य आता आपलंच आहे. मित्रांनो, वारीत आपण फक्त पंढरपूरकडे प्रवास करत नसतो, तर आपला स्वतःचाही एक वेगळा स्वतंत्र प्रवास चालू असतो. वारीतून मिळणाऱ्या संस्कारांची शेदोरी आपल्या सोबत असते, अनुभव गाठीला असतात, ज्यातून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो. वारीची परंपरा काळानुसार बदलली नाही, तर ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहिली. संतांचे शब्द हे केवळ श्लोक अभंग नसून आपल्या आयुष्याला दिशा देणारे अमृत आहे. या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिंडी अखंड पुढे चालत राहावी, हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

तर मित्रांनो, युववाणीच्या आजच्या भागातून मी स्वरदा तुमचा निरोप घेते. तत्पूर्वी एक आठवण. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे युववाणी एअर पुणे @gmail.com. ईमेल आहे yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं होतं स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं स्वराली गायकवाड यांचं. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात आषाढी वारी 2026 निमित्त वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन हा खास कार्यक्रम आपण ऐकला. लेखन आणि निवेदन केलं होतं स्वरदा रानडे यांनी, निर्मिती सहाय्य होतं स्वराली गायकवाड यांचं, आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक संदेश.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला

करू. 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 वाजता माझं घर माझं शेत मध्ये सुरुवातीला विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी योगेश यादव, मृदाशास्त्र विषय तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर माझं आठवणीतलं गाव या कार्यक्रमाचा भाग 26 आपण ऐकू शकाल. लेखन आणि निवेदन अनुराधा चौधरी, निर्मिती सहाय्य सोनाली गोगले, सादरकर्ते धीरज केदारी आणि त्यानंतर बाजारभाव. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. रात्री 7:15 एक कलाकार हा कार्यक्रम केंद्रित असेल ज्येष्ठ कवी बा भ बोरकर यांच्यावर. सादरकर्त्या संजीवनी घाडीगावकर. 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात अंजली मालकर यांनी गायलेला राग मारू बिहाग आपण ऐकू शकाल. तबला साथ माधव मोडक यांची, हार्मोनियम मीनल नांदेडकर यांची. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या गुरुवार 9 जुलै. उद्या पहाटे 5:55 गिरवाणवाणीमध्ये पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्वरात श्रीमद शंकराचार्य आत्मष्टकम. 6:05 प्रभातवंदनमध्ये भक्तिसंगीत. 6:25 चिंतन या सदरात अविनाश हळबे यांचे विचार. 6:30 कार्यक्रम रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. कृषीवाणी सदरात फायप्टोथोरा बुरशी टाळण्यासाठी गादी वाफा लागवड तंत्र याविषयी माहिती. 7:15 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चवरे यांनी घेतलेली मुलाखत भाग पहिला. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. 6:50 परिसरमध्ये ई कचरा आणि धोके या विषयावर भावना चौधरी यांचं भाषण भाग पहिला. सादरकर्ते सचिन लाडोळे. आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असणारे हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचा भाग 21 आपण ऐकू शकाल. 2 श्लोक 15, श्लोक गायन अस्मिता नवरे, विवरण लेखन डॉक्टर प्रकाश अत्रे, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 8:40 पायी वारी पंढरीची हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत, सादरकर्ते धीरज केदारी. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 साध संवाद कार्यक्रमात सागरी जीवशास्त्राचे अभ्यासक दीपक आपटे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य वैशाली जाधव, सादरकर्ते विक्रांत मंडपे. 10:00 सुगम संगीताचा कार्यक्रम. 10:25 स्थानिक निवेदनं. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांनी गायलेला राग अल्हैया बिलावल. 11:30 विशेष गीतगंगा कार्यक्रमात शास्त्रीय नृत्यगुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गाणी भाग 5, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 विनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 जिल्हा वार्तापत्र जळगाव. 1:45 आणि 2:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भारूड. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 4:50 बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्यामधल्या पालखी आगमन सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन. तज्ज्ञ सहभाग डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी, मयूर भावे, सूत्रसंचालन गौरी लागू, विशेष मार्गदर्शन निलिमा पटवर्धन, निर्मिती सहाय्य प्रज्ञा डांगे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. निर्मिती आकाशवाणी पुणे. सव्वा 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेतमध्ये जैविक कीटकनाशक मेटारायझिम याविषयी डॉक्टर चारुदत्त चौधरी, सहयोगी प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांनी दिलेली माहिती. त्यानंतर खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन आणि कांदा लागवड याविषयी डॉक्टर शैलेंद्र गाडगे, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विस्तार विभाग, कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर पुणे यांनी दिलेली माहिती. कृषीवाणीमध्ये फायप्टोथोरा बुरशी टाळण्यासाठी गादी वाफा लागवड तंत्र याविषयी. त्यानंतर

0: बाजार भाव सादर करते धीरज केदारी. रात्री 8:15 एक कलाकार. रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात पंडित जसराज यांनी गायलेला राग दरबारी कानडा आपण ऐकू शकाल. याशिवाय आमची सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र वेळेवर प्रसारित आणि सहक्षेपित होतील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे. आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
5: गुलाब जुई चंपक बन फुले.
4: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
6: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
7: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
6: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
7: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
6: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
7: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
8: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
6: आकाशवाणी,
8: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
9: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:19 आणि 50 सेकंद झाले आहेत. ठीक 6:20 मिनिटांनी दिल्ली केंद्रावरून संस्कृत मधून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉ अभिजित वणिरे यांच्याशी आणि टी ट्वेंटी मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोतेहो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीच्या म्हणजे राऊंड ऑफ 8 टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. या स्पर्धेनं अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत. ब्राझील, नेदरलँड्स, क्रोएशिया, पोर्तुगाल आणि जर्मनीसारखे बलाढ्य संघ स्पर्धेबाहेर पडलेत, तर नॉर्वे, केप वर्डे आणि डीआर काँगो सारख्या संघांनी लक्ष वेधलंय. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूरचे फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे सर. वणिरे सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: वणिरे सर, फिफा विश्वचषक स्पर्धा प्रथमच यावर्षी 48 संघांसह खेळवण्यात आली आहे. सुरुवातीला या नव्या स्वरूपावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र स्पर्धा जसजशी पुढे सरकली तसतशी ती अधिक रंगतदार झाली आहे. याबाबत तुमचं काय मत आहे?
2: साधारणपणे 1954 सालापासून ते 2022 सालापर्यंत जर विचार केला तर विश्वचषक स्पर्धेमध्ये 16, 24 आणि 32 संघ सहभागी होत होते आणि या स्पर्धेमध्ये 48 संघ सहभागी झालेले आहेत. यावर बरीच टीका पण झालेली होती की सुरुवातीचे सामने रंगतदार होणार नाहीत वगैरे अशी चर्चा झालेली होती. परंतु फिफाशी संलग्न असलेल्या देशांची आपण आकडेवारी जर पाहिली तर ती साधारणपणे 211 आहे आणि 211 पैकी 48 संघ जर स्पर्धेमध्ये खेळत असतील तर त्याचं प्रमाण फक्त 25% इतकंच आहे. आणि म्हणून 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे चांगलंच झालेलं आहे असं मला वाटतं. याचा फायदा झालेला आहे कारण अनेक चांगले संघ पात्रता फेरीतच बाद व्हायचे, त्यांना खेळायला या स्पर्धेमुळे मिळायला लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, ओशिनिया खंडांना या 48 संघांच्या सहभागामुळे अधिक जागा मिळाल्या. यापूर्वी फक्त युरोप खंडातले संघ जास्त असायचे, परंतु आता इतर खंडातले सुद्धा देशांना त्यामध्ये प्रतिनिधित्व जास्त प्रमाणात मिळालं.
1: बरोबर.
2: प्रत्यक्षात असं मत आहे की अधिकाधिक देश या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे फुटबॉलची लोकप्रियता त्याचबरोबर गुंतवणूक वाढणार आहे. ज्यादा सामने झाल्याने प्रेक्षक, प्रसारण हक्क, प्रायोजक, तिकीट विक्री यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तसेच भारत आणि चीन सारख्या मोठ्या लोकसंख्येचे देश त्याचबरोबर आफ्रिकेतील अनेक देश या ठिकाणी फुटबॉलचा विस्तार होण्यास मदत होणार आहे. म्हणून मला असं वाटतंय की 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे फारच चांगलं झालेलं आहे.
1: वणिरे सर, ब्राझील सारखा संघ जो 5 वेळा विश्वविजेता संघ, हा संघ उपांत्यपूर्व फेरी पूर्वीच स्पर्धेबाहेर पडलेला आहे, या धक्कादायक निकालाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
2: ब्राझीलकडे जरी सर्वोत्तम प्रतिभा असली तरी सुद्धा सध्याच्या फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये बचाव, सामन्याचं नियोजन, मिळालेल्या संधींचा फायदा घेणे, प्रत्येक मॅचला आखली जाणारी रणनीती याचा वापर करणं आवश्यक आहे आणि या बाबी ब्राझीलच्या संघात यावेळी दिसून आल्या नाही. त्यांच्या बचाव फळीमध्ये प्रचंड ढिलाई दिसून आली. त्यांनी नेहमीची आक्रमक शैली वापरली नाही. काल नॉर्वे बरोबर झालेल्या सामन्यामध्ये हालांडनं डी रेषेच्या बाहेरून जोरदार फटका मारला, परंतु त्या ब्राझीलच्या बचाव फळीतील खेळाडू पाहत उभारलेला. त्यानं हालांडला रिकामं सोडलं आणि गोल किपरनं सुद्धा ती गोलपोस्ट कव्हर केला नव्हता. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आक्रमक रणनीती ब्राझीलनं या स्पर्धेमध्ये

0: आठवणी नाही, त्याचा फटका या संस्थेला बसला.
1: तुम्ही आत्ताच नॉर्वेचा उल्लेख केला, नॉर्वेनं प्रथमच विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, या संघाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
0: स्पर्धेला सुरुवात होत असताना नॉर्वेला या स्पर्धेचा डार्क हॉर्स म्हणून गणना केली गेली होती. त्यांनी मोठमोठ्या संघांना धक्का दिला आणि त्यामुळं या संघाचं नाव यापुढील विश्वचषकामध्ये किंवा इतर कोणत्याही स्पर्धेमध्ये आदरानं घेतलं जाईल, त्यांना कोणतीही टीम कमी लेखणार नाही. आणि याचं कारण म्हणजे या संघाचं वैशिष्ट्य, त्यांची असणारी संघ भावना, त्यांचा असणारा शिस्तबद्ध खेळ, वेगवान आक्रमणे आणि सर्वात महत्वाचं युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल, या सर्व बाबींमध्ये नॉर्वेनं आघाडी घेतली आणि त्यामुळे नॉर्वेनं केलेली ही कामगिरी नावाजण्यासारखीच आहे. ती त्यांची कामगिरी भविष्यात नॉर्वेच्या फुटबॉलला निश्चितपणे विकासाच्या टप्प्यावर नेऊन ठेवणारी आहे.
1: बरोबर. वरिणे सर, जेव्हा जेव्हा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा येते तेव्हा तेव्हा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणजे गोट, मराठीत म्हणायचं झालं तर सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडू कोण, ही चर्चा तुफान रंगत असते. सध्या तरी लिओनल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि किलियन एम्बाप्पे यांच्यामध्ये खूप चुरशीची झुंज सुरू आहे. तुमच्या मते सर्वोत्तम खेळाडू कोण?
0: आपण उल्लेख केला त्याप्रमाणे लिओनल मेस्सी, रोनाल्डो, एम्बाप्पे यापैकी सर्वोत्तम कोण असं जर विचारलं तर त्याचं उत्तर देणं हे थोडस कठीण आहे. कारण हे तिन्ही खेळाडू त्यांच्या त्यांच्या जागेला सर्वोत्तम आहेत. आतापर्यंत मेस्सीने बेस्ट प्लेअर ऑफ द इयर 8 वेळा पुरस्कार घेतलेला आहे, रोनाल्डोने 5 वेळा हा पुरस्कार घेतलेला आहे, परंतु एम्बाप्पेने मात्र अजून हा पुरस्कार एकदाही जिंकलेला नाही. म्हणून काय या तीन खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही. रोनाल्डोचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं फिटनेस, त्याचं सातत्य, महत्वाच्या मॅच मध्ये त्याची गोल करण्याची कला. मेस्सीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं अचूक फिनिशिंग, बेस्ट ड्रिबलिंग आणि बेस्ट पासिंग. तो प्लेमेकर म्हणून ओळखला जातो, तो संपूर्ण टीम स्वतः खेळवतो. आणि एम्बाप्पेचा विचार करायचं झालं तर एम्बाप्पे सारखा जलद खेळ करणारा अटॅकिंग प्लेअर, तो बेस्ट फिनिशर सुद्धा आहे, तो बेस्ट पास देणारा पण आहे आणि संघ भावना राखणाराही आहे. अशी या तिन्ही खेळाडूंची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे तिघांमध्ये तुलना करणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. तरी माझं वैयक्तिक मत विचाराल तर थोडासा मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो.
1: बरोबर, मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो. वणिरे सर, हे तुमचं मत खूप छान आहे आणि आपण पुढे जाऊ या मुलाखतीच्या मध्ये. यंदाच्या विश्वचषकाची अंतिम फेरी कोणते दोन बलाढ्य संघ रंगणार, ही सुद्धा चर्चा तितक्याच पद्धतीनं रंगते. तुमचं मत याविषयी काय आहे?
0: विश्वचषक स्पर्धा सुरू होत असताना बऱ्याच संघांचं नाव घेतलं जायचं की हा संघ विश्वचषक जिंकणार, परंतु भले संघ या स्पर्धेतून आता बाद झालेले आज सकाळपर्यंत तरी दिसलेले आहेत. पोर्तुगाल फायनलला येणार असं म्हणत होते पण तोही संघ बाहेर पडलेला आहे. आता पुढच्या ज्या उपांत्य पूर्व फेरीतील लढती होणार आहेत त्यामध्ये फ्रान्स आणि मोरोक्कोची मॅच होणार आहे, स्पेन आणि बेल्जियमची होणार आहे, नॉर्वे आणि इंग्लंडची होणार आहे आणि अजून स्वित्झर्लंडच्या 4 संघांमध्ये अजून सामने व्हायचे आहेत. आता या सर्व ड्रॉचा जर विचार केला तर फ्रान्स आणि बेल्जियमची मॅच पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मी पसंती बेल्जियमला देणार आहे, स्पेनला देणार नाही. त्यानंतर अर्जेंटिना आणि नॉर्वेची मॅच पडण्याची शक्यता आहे असं मला वाटतं, कारण नॉर्वे हा डार्क हॉर्स म्हणून या स्पर्धेत आलेला आहे. इंग्लंडला त्यांनी एखाद्या वेळा पराभूत आणि अर्जेंटिना हा फायनल पर्यंत जाण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. त्यामुळे अंतिम 4 संघ कोणते येतील हे आत्ताच सांगणं म्हणजे चुकीचं ठरेल. तरीही जगातील सर्व फुटबॉल प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये फायनल झाली पाहिजे.
1: वणिरे सर, आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता या विश्वचषकात गोल्डन बूट हा जो एक प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो, या पुरस्कारासाठी कोण प्रमुख दावेदार आहे असं तुम्हाला वाटतं?
0: आता गोल्डन बूटच्या पुरस्कारासाठी सद्यस्थिती पाहिली तर एम्बाप्पे, मेस्सी आणि नॉर्वेचा हालांड,
1: बरोबर,
0: हे 3 खेळाडू प्रत्येकी 7 गोल करून प्रथम स्थानी आहेत आणि त्यांच्यानंतर इंग्लंडचा हॅरी केन हा 6 गोल करून द्वितीय स्थानावर आहे. आता जिंकत गेलेल्या संघांचा विचार केला तर या 4ही खेळाडूंचे संघ अजून स्पर्धेमध्ये जिवंत आहेत.
1: बरोबर.
0: त्यामुळे या 4 संघांपैकी जो संघ शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत खेळत जाईल आणि या 4 खेळाडूंपैकी जो खेळाडू गोल करेल त्याला हा गोल्डन बूटचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
1: वणिरे सर, स्पर्धेतून संघ बाहेर पडल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. नेमार, लुका मोड्रिच आणि आता त्याच्यात भर पडली आहे ती क्रिस्टियानो रोनाल्डोची. या तिघांच्या कारकिर्दीकडे तुम्ही कसं पाहता?

0: हाता
1: नेमार आणि लुका मॉड्रिच त्याचबरोबर रोनाल्डो यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे. परंतु हे तीनही खेळाडू यांची अनुपस्थिती नेहमीच त्यांच्या संघाला जाणवणार आहे. कारण हे तिन्ही खेळाडू आक्रमक खेळाडू होते, त्यांचं ड्रिबल जे होतं ते अतिशय वेगवान होतं आणि गोल करण्याची जी अॅक्युरेसी आहे ती त्यांची अगदी परफेक्ट होती. त्यांच्यामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची ताकद होती आणि ते सर्व गुण नेमारचे पण होते. तो सर्वोत्तम मध्यरक्षक, अचूक पास देण्याचे त्याचं कौशल्य होतं, त्याची गती नियंत्रित करत होता आणि अशा पद्धतीचं त्याचंही वैशिष्ट्य होतं. आणि मॉड्रिकचा जर विचार करायचा झालं तर त्याच्याकडे लीडरशिप प्रचंड चांगली होती आणि म्हणून या तिघांचीही कारकीर्द अभ्यास म्हणून नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल.
0: बरोबर वणीरे सर, आपण या विश्वचषकामध्ये आढावा घेतला तर केप वर्दे आणि डॉमिनिक रिपब्लिक कॉंगो यासारखे एक अतिशय छोटे देश होते, म्हणजे लोकसंख्या आकारमान यांच्या मानानं या देशांनी सुद्धा लक्ष वेधलंय, त्यांचं तुम्ही कशा रीतीनं विश्लेषण कराल?
1: केप वर्दे आणि डीआर कॉंगो सारखे जे लहान लहान देश होते या देशांनी या विश्वचषक स्पर्धेमध्ये निश्चितच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. हे दोन्ही देशांची नावं आपल्याला कुणाला माहीत पण नसतील अशा पद्धतीचे हे दोन देश होते, परंतु त्यांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेत केली. परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की संघाची कामगिरी ही त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून नसते.
0: बरोबर,
1: त्यामध्ये असणारी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि संघ बांधणीसाठी आवश्यक असणारे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं आहे. या दोन्ही संघामध्ये एकही स्टार खेळाडू नव्हता, तरीही या दोन्ही संघांनी एकसंध संघ म्हणून खेळ केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना मोठ्या संघांना हरवता आलेला आहे आणि हे या संघांनी दाखवून दिलेलं आहे.
0: आपण लोकसंख्या हा विषय काढला आणि आपण पाहिलं तर या दोन देशांची म्हणजे डीआर कॉंगो आणि केप वर्दे यांची लोकसंख्या 5 लाख सुद्धा नाही, पण या फिफा विश्वचषकाच्या नकाशावर 1.5 अब्ज ही लोकसंख्या असलेला भारत चीन सारखे देश नाहीत, तर काय कारण असेल?
1: लोकसंख्येवर संघाची कामगिरी अवलंबून नसते, त्यासाठी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं असतं. आता 150 कोटीची लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारताचं भारतामध्ये फक्त खेळाडू तयार करून चालणार नाही तर त्यासाठी आवश्यक असणारी जी यंत्रणा आहे ती मजबूत करावी लागेल.
0: बरोबर,
1: एक तर दर्जेदार प्रशिक्षक आपल्या संघांना लाभले पाहिजेत किंवा बाहेरच्या देशातले प्रशिक्षक या ठिकाणी नेमले पाहिजेत. देशात ठिकठिकाणी अकॅडमी स्थापन केल्या पाहिजेत. सर्वप्रथम पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. देशांतर्गत स्पर्धांचा दर्जा जो आहे तो सुधारणा झाल्या पाहिजेत. खेळाडूला वयाच्या 10व्या वर्षापासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळावे पाहिजे. म्हणजे काय तर ज्या अकॅडमी देशामध्ये स्थापन कराव्या असं मी म्हटलं त्या अकॅडमीमधून वयाच्या 10व्या वर्षापासून खेळाडू दत्तक घेतले पाहिजेत आणि वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांना जास्तीत जास्त बाहेरच्या देशातील संघांबरोबर खेळायला मिळालं पाहिजे. जेव्हा ते 10व्या वर्षी अशा पद्धतीचे सराव सामने बाहेरच्या देशात जाऊन खेळतील तेव्हा ते वयाच्या 16, 17, 18व्या वर्षी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं करू शकतील. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धा ज्या आहेत त्या अधिक पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि त्यामधून प्रतिभा शोधणं गरजेचं आहे तर आपल्या देशांना विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकेल.
0: बरोबर वणीरे सर, तुम्ही आता फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या एकंदर स्पर्धेची वाटचाल याचं आणि भारताला पुढे जाण्यासाठी कसली आवश्यकता आहे याचं अतिशय उत्तम विश्लेषण केलं. वणीरे सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी ही चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणीरे यांच्याशी. यानंतर आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करणार आहोत. मुंबई क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या परंपरेत T20 मुंबई लीगनं नव्या प्रतिभेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 मुंबई लीग स्पर्धेत पुरुष गटात मराठा रॉयल्स तर महिला गटात सोबो मुंबई फाल्कन्स यांनी विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेचा आढावा तसेच भारतीय क्रिकेटचं वर्तमान आणि भविष्यातील दिशा याविषयी मुंबईचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि BCCIचे Level 3 प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दहाड सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
0: दहाड सर, नुकतीच पार पडलेली T20 मुंबई लीग

0: स्पर्धा ही तुम्ही कशी पाहता? एकूण या स्पर्धेबाबत तुमचं काय मत आहे?
1: मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली ही T20 स्पर्धा माझ्या दृष्टीने ही मुंबई क्रिकेटसाठी निश्चितच गेम चेंजर, किंवा ज्याला आपण म्हणतो की मुंबई क्रिकेटला नवीन कलाटणी देणारी नक्कीच ठरणार. आणि या स्पर्धेमध्ये केवळ नव्या उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळाली नाही, तर त्याचप्रमाणे प्रायोजक, वेगवेगळे ज्यांना आम्ही ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणतो, आणि त्याचप्रमाणे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या आणि वेगवेगळ्या स्किल असलेल्या खेळाडूंना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर खेळायची ही संधी मिळाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच पुढे ही स्पर्धा ठरणार मुंबईसाठी आणि भारतासाठी.
0: 2026 T20 मुंबई लीग मधून मुंबई आणि भारतीय क्रिकेटला नेमकं काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
1: सर्वात पहिले तर मुंबई क्रिकेट ही वंचित होती T20 क्रिकेट पासून, की जिथे तर त्याच्यामुळे एक जो अत्यंत महत्वाचा जो एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता मुंबई क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जवळ जाण्याकरता, तर तो प्लॅटफॉर्म पूर्णपणे मिळालेला आहे. आणि दुसरा विशेष म्हणजे की अगदी म्हणजे जर महिला क्रिकेटमध्ये बघितलं तर 13 वर्षाच्या मुलीने सुद्धा T20 मध्ये पदार्पण केलं आणि त्याचप्रमाणे 32 वर्षाची सुद्धा खेळाडू खेळली. ही जी काय एक रेंज मिळालेली आहे गुणवत्तेची, जी आपण एकदा आपल्याला IPL मध्ये पाहायला मिळाली की कुठे 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी पण खेळला आणि जिथे यु नो 42 वर्षाच्या प्रवीण तांबेने सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स केला होता IPL मध्ये. तर मला असं वाटतं की ही जी रेंज आहे ही रेंज गुणवत्तेला वाव देणारी अत्यंत महत्वाची ठरणार मुंबई क्रिकेटसाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी.
0: बरोबर. धाड सर, राज्य संघटनांकडून अशा अनेक T20 लीग आता उदयास आलेल्या आहेत. जशी आपण पाहतोय की T20 मुंबई लीग असेल, विदर्भ प्रीमियर लीग असेल आणि महाराष्ट्र क्रिकेट लीग असेल, अशा अनेक राज्यांमध्ये पण सुरू झाल्यात, जशी बंगालची असेल. तर या सगळ्या लीगचा जर आपण विचार केला तर तिथून खरंच गुणवत्ता आपल्याला मिळते?
1: हो, निश्चितच. आणि आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की मध्ये कोविडच्या मुळे थोडासा खंड पडला होता मुंबई क्रिकेटच्या T20 ला, परंतु त्याच्या अगोदर जी T20 क्रिकेट झाली होती त्याच्यामध्ये शिवम दुबेने अप्रतिम परफॉर्मन्स केला होता आणि केवळ त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती आणि जो त्यांनी रणजीमध्ये सुद्धा आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली होती त्यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे भारतीय संघामध्ये स्थान मिळालं आणि आजही ते अबाधित आहे. म्हणून या स्पर्धामधून दर्जेदार खेळाडू घडणारच घडणार आणि विशेष करून महिलांच्या सुद्धा T20 लीग सुरू झाल्यामुळे आता भारताला महिला क्रिकेटमध्ये सुद्धा अजून जास्त दर्जेदार खेळाडू मिळतील.
0: बरोबर. तुम्ही दहाड सर आता म्हणालात की महिलांमध्ये सुद्धा उत्तमोत्तम क्रिकेटपटू मिळतील. तुम्ही MCAच्या महिला टॅलेंट हंट कार्यक्रमाचे सुद्धा प्रमुख प्रशिक्षक आहात. महिला T20 मुंबई लीगचा आपण दर्जा बघितला, त्याच्यातली स्पर्धात्मकता बघितली आणि तिथेच 13 वर्षाची एक स्वरा जाधव नावाची खेळाडू सुद्धा बघितली, एकंदर या स्पर्धेचं तुम्ही कसं वर्णन कराल?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या स्पर्धेमध्ये जी जबरदस्त त्यांनी रेंज दिली आणि महिला क्रिकेटला जे प्राधान्य मिळालं, आज जर त्यांना म्हणतो ना एक व्यासपीठ मिळालं की ज्याच्यामध्ये महिला क्रिकेटला सुद्धा त्या दर्जाला खेळणं काय आहे, तो अनुभव काय आहे, तो थरार काय आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अप्रतिम अनुभव मिळालेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं आपण मागच्या वेळेस बघितलं की वर्ल्ड कपमध्ये 337 केले ऑस्ट्रेलियाने आणि ते भारतीय क्रिकेट संघाने चेस केले, त्यामुळे मुलींचा सुद्धा गेम अजून वेगवान होणार, त्यांची फटकेबाजी त्यांची गोलंदाजी सुद्धा अजून जास्तीत जास्त स्पर्धात्मक होणार. आणि त्याची ही जी रचना झालेली आहे की आज म्हणतो ना की आज पाया मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठेवला आहे, म्हणून मला असं वाटतं की एक नवीन विश्वच उदयाला येणार आहे की जे म्हणजे नुसतं केवळ महिला क्रिकेटपटूंनाच नाही तर अख्ख्या भारतातल्या तरुण महिला खेळाडूंसाठी ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट असणार आहे.
0: बरोबर. खडूस वृत्ती ही मुंबई क्रिकेटची खरी ओळख असते. सध्याच्या क्रिकेटकडे पाहता मुंबईमध्ये ही खडूस वृत्ती खरंच अस्तित्वात आहे का, याविषयी काय सांगाल?
1: खरं सांगायचं म्हणजे इथे माझं थोडं परखड मत आहे की आता खडूस वृत्ती फारशी पाहायला मिळणार नाही आणि मुंबईची जी खडूस वृत्ती आहे ती सुद्धा दिवसेंदिवस थोडीशी कमी होणारच. आणि त्याचं कारण मुंबई क्रिकेटर असं नाहीये, त्याचं कारण आहे की दोन विरोधाभास असलेले क्रिकेटचे फॉर्मॅट. एकीकडे आपण 4 दिवसाची कसोटी सामने 5 दिवसाचे कसोटी सामने खेळायची इच्छा ठेवतो की जिकडे अपेक्षा आहे की फलंदाजांनी खूप छान चिवटपणे खडूस वृत्तीने फलंदाजी करावी, विकेट न घालवता रन जमवावे, ते पण 4-5 दिवसाच्या अंतराळ

0: आणि दुसरीकडे असा खेळ आहे की जिकडे फारसा विचार न करता केवळ चेंडू बघायचा आणि तो चौफेर फटकेबाजी करून वेगात धावा गोळा करायचा. त्यामुळे हे असे दोन विरोधाभास असल्यामुळे ती खडूस वृत्ती मुंबईची कितपत जपली जाईल मला खरोखर शंका आहे. आणि जिद्द आणि लढाऊपणा जरी असला तरी एवढ्या विरोधाभासामुळे आणि विशेष करून दुसरे राज्य सुद्धा इतके अप्रतिम त्यांच्या त्यांच्या क्रिकेटच्या अकॅडमीज त्यांच्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्यांचे वेगवेगळे जे हाय परफॉर्मन्स सेंटर झालेले आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा खूप जोरदार खेळत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबईची जिद्द आणि लढाऊ वृत्ती इथे खूप जास्त पणाला लागेल आणि त्याचप्रमाणे जर मुंबईने जर का ह्या गोष्टींचं लक्ष नाही दिलं तर मग निश्चितच मुंबई क्रिकेटची उंची ती राहणार नाही की जी एक 7-8 वर्षापूर्वी यु नो अबाधित होती.
1: बरोबर. आपण जसं पाहतो की मुंबईनं कर्णधार सुद्धा चांगले दिलेत. जसं आपण पाहिलं की 19 वर्षाखालील जो विश्वविजेता संघ होता या विश्वविजेत्या संघाचं नेतृत्व केलं ते आयुष म्हात्रेने आणि आता श्रेयस अय्यर हा भारताच्या T20 संघाचा कर्णधार आहे. IPL मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोघंही नेतृत्व करत होते. या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
0: मुंबईचं क्रिकेट हे खडूस असल्यामुळे विकेट कशा काढायचा हे कायम चॅलेंज असायचं कुठल्याही गोलंदाजी संघासाठी आणि गोलंदाजीच्या कर्णधारासाठी. आणि आपण जसं की बघतो की कर्णधार पद हे महत्वाचं असतं की तुम्ही तुमचे गोलंदाज कसे वापरून घेता आणि त्यांच्याकडून कसे फील्ड सेटिंग करून कसे तुम्ही विकेट्स मिळवतात. आणि त्यामुळे मुंबईने कायमच म्हणजे गावस्कर सरांपासून ते त्यांच्या अगोदरपासून ते आत्ता अगदी आत्तापर्यंत श्रेयस अय्यरपर्यंत कायम दर्जेदार कर्णधार दिलेच आहेत कारण मुंबईचं खडूस क्रिकेट. त्यामुळे आपल्या कर्णधारांना घरीच इतकी जबरदस्त प्रॅक्टिस मिळते की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या एवढे खडूस क्रिकेटर आणि नुसते खडूसच नाही तर एवढे क्रिकेटर म्हणजे मुंबईमध्ये मला असं वाटतं की जवळजवळ लाखभर क्रिकेट खेळाडू खेळत असतील. तर म्हणून नेतृत्व गुण हे मुंबई क्रिकेटमध्ये कायम असणार आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते चमकणार. आणि श्रेयस अय्यरची विशेषता काय आहे की तो त्याच्या खेळाडूंवरती भरपूर विश्वास ठेवतो त्यांना सहजतेने आपला नैसर्गिक खेळ करता येईल अशी संधी सुद्धा देतो आणि विशेष म्हणजे की तो विनाकारण क्रिटिकल होत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे कुठे ना कुठे जे मी महेंद्रसिंग धोनीच्या काही गुणांची जी विशेषता होती की शांत राहणे कमी बोलून जास्त लक्ष देणे आणि जेवढं बोलायचं तेवढं मोजकच बोलायचं आणि योग्य सिच्युएशनला योग्य गोलंदाज किंवा फलंदाजाला फलंदाजी द्यायची मला असं वाटतं की हे सगळे गुण श्रेयस अय्यरला एक अप्रतिम कर्णधार म्हणून ख्याती मिळून देणारच देणार.
1: संदीप दहाड सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आज तुम्ही आलात आणि T20 मुंबई लीग आणि भारताची वाटचाल या संदर्भात आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: आता आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करीत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात इंग्लंडवर 17 चेंडू आणि 7 गडी राखून मात करीत महिला T20 विश्वचषक 2026 विजेतेपद पटकावलं. सामनावीर बेथ मुनीनं 64 धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आर प्रज्ञानंद यांनी अखेरच्या दिवशी दमदार पुनरागमन करत ग्रँड चेस टूर क्रोएशियन लीग स्पर्धेत 21.5 गुणांसह संयुक्त तिसरं स्थान पटकावलं तर डी गुकेश 6व्या स्थानावर राहिला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार.
2: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो आताच आपण फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉ अभिजित वणिरे यांच्याशी आणि T20 मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: क्रीडा विश्व क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 6:55 झालेली आहेत.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
0: आपुलकी या घरात.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
2: कम प्रीमियम, ज्यादा बोनस, अपनों के लिए सबसे सही RPLI, इससे बेहतर कुछ नहीं।
3: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर रायगड नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे आणि केएम रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे जाखडी वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर 1,000 भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे.

मतदार 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला, यात सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41%पर्यंत वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री, आंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला, त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378°, 7-8 मीटर्स अर्थात

0: 96 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमच्या सोबत आहात जगात सर्वत्र. संध्याकाळचे 7:11 आणि 2 सेकंद झाली आहेत. ऐकूया काही निवेदनं.
1: श्रोतेहो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
2: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपण फोन करू शकता, तज्ञांशी संवाद साधू शकता 020-2553-1705 किंवा 2553-1706 या दूरध्वनी क्रमांकावर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण होतं दर शनिवारी 9:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. तेव्हा जरूर सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमच्या सोबत आहात जगात सर्वत्र. 7:14 झाले आहेत. ठीक 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: शंकर घाळे यांनी।
1: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं। अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग। दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार। ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य। मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं। हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं। अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं। कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला। या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे। या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे। तुम्ही माझ्यावर टीका करा, मला सवय आहे, पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील, पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल। तुम्ही मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं। मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे। एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे, यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली। मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5, दरड कोसळून 3, तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात। मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत। मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत। तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे। हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत। पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे। देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं। अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला। विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या। अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली, मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली, मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली। विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत। सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं। यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं। राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12 ई लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली। या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे। आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उतारावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती, तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा। या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या। यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टाधारकांसाठी स्वतंत्र 7/12 नमुना 7 ई आणि गाव नमुना 12 ई तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं। राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे। या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली। कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात

संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे

0: अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव नमन महोत्सव राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जवाहर आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जेजे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जून पर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे। या संदर्भात

0: एकूण 443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या, तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. वाचकस्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग.
2: मध्यम लहरी 378° 7.8 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, विधिमंडळ समालोचन आम्ही सहक्षेपित केलं आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 17 आषाढ 1948, 8 जुलै 2026. सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. कार्यक्रमात यानंतर ऐकूया विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी योगेश यादव, मृदाशास्त्र विषयतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते धीरज केदारी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार, माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, अन्न हे आपल्या जीवनाचा आधार आहे, मात्र उत्पादन वाढीच्या स्पर्धेत रासायनिक खतं आणि कीटकनाशकाचा वाढता वापर मानवी आरोग्याबरोबरच जमिनीचं आरोग्य आणि पर्यावरणालाही धोका निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत विषमुक्त शेती ही केवळ एक पर्याय नसून काळाची गरज बनली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा समतोल राखत सुरक्षित आणि सकस अन्न निर्मिती करण्याचा मार्ग म्हणजे विषमुक्त शेती. आजच्या कार्यक्रमात आपण विषमुक्त शेतीचं महत्व, तिचे फायदे आणि शाश्वत शेतीसाठी तिची किती आवश्यकता आहे याविषयी जाणून घेणार आहोत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये योगेश यादव यांना आमंत्रित केलं आहे. सर हे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे मृदाशास्त्र विषयतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार
1: सर. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण आम्हाला सांगताल की विषमुक्त शेती म्हणजे नेमकं काय, ती सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीपेक्षा कशी वेगळी आहे.
2: शेतकरी बांधवांनो, विषमुक्त शेती म्हणजे आपण शेतीमध्ये पीक घेताना रसायनांचा वापर योग्य पद्धतीने करणे, आपल्या उत्पादनामध्ये विषाचा अंश नसणे, या शेती पद्धतीला आपण विषमुक्त शेती म्हणत असतो. आणि या शेतीमध्ये आपल्याला योग्य व्यवस्थापनाद्वारे खतांचं नियोजन, कीड रोगाचं नियंत्रण करणं आवश्यक असतं.
1: त्याचबरोबर हा पण प्रश्न होता की ती सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीपेक्षा कशी वेगळी आहे.
2: निश्चितच विषमुक्त शेती ही सेंद्रिय घटकांचा वापर असेल, काही प्रमाणात रसायनांचाही वापर केला जातो, आणि नैसर्गिक शेतीमध्ये रसायनांचा वापर नसतो, सेंद्रिय शेतीमध्ये रसायनांचा वापर नसतो. परंतु विषमुक्त शेतीमध्ये योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी या रसायनांचा वापर करून, तसेच कमी रसायनांचा वापर करून आपण शेती करत असतो.
1: सर, आजच्या काळात विषमुक्त शेतीची गरज का निर्माण झाली आहे आणि रासायनिक शेतीचे मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर कोणते परिणाम हे दिसून येतात.
2: निश्चितच वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करताना आपण जमिनीतून जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीने जो अति रसायनांचा वापर केलाय, त्याचा निश्चितच मानवी जीवनावरही परिणाम झालाय, जमिनीच्या आरोग्यावरही परिणाम आपल्याला दिसून येतो. जेणेकरून की मातीचं आरोग्य जर बघितलं आपण, तर तिची उत्पादन क्षमता कमी होत चालली आणि उत्पादकताही कमी होत चालली. त्याचबरोबर अति रसायनांचा वापर केल्यामुळं जमिनी ह्या क्षारयुक्त होत चालल्या आणि उत्पादन कमी होत चाललंय. तसेच जमिनीतील पाण्यावरही या अति रसायनांचा वापर झाल्यामुळं पाणी हे विषयुक्त होत आहेत. तसेच मानवी जीवनावर जर आपण बारकाईनं जर विचार केला, तर बहुसंख्य रोग हे आपल्या या निकृष्ट प्रतीच्या अन्न खाण्याच्या सवयीमुळे तयार झालेले आहेत. मानवामध्ये कॅन्सर सारखा रोग पसरत चाललाय, त्याचबरोबर डायबिटीस आहे, त्याचबरोबर दम लागणे, हृदयविकाराचे अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला मानवाच्या आरोग्यावर परिणामकारक होताना दिसून येत आहेत. म्हणजे अन्न खराब होत असल्यामुळं मानवी जीवनावर हा एक विपरीत परिणाम आपल्याला झाल्यासारखा जाणवत आहे.
1: सर, आता विषमुक्त अन्नाचे मानवी आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत आणि ग्राहकांनी ते का निवडावे याबद्दल आपण सांगाल.
2: निश्चितच विषमुक्त अन्न जर असेल तर आपल्याला आपलं स्वास्थ्य नीट किंवा सुदृढ ठेवण्यासाठी मदत होणार आहे. मग या विषमुक्त अन्नातून आपल्या शरीरात जाणारी जी रसायनं आहेत, याचा परिणाम आपल्या शरीरावर होतोय, म्हणजे त्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललंय, किंवा वेगवेगळ्या व्याधी आपल्याला जडत चालल्यात. मग रोग नियंत्रणासाठी किंवा योग्य आहाराच्या दृष्टीने आपण मानवाने विषमुक्त शेतीकडे जाण्याची आज गरज वाटत आहे.
1: सर, शेतकरी आता विषमुक्त शेती

0: कडे वळण्यासाठी कोणती पावलं उचलू शकतो, त्यासाठी कोणत्या तांत्रिक बाबी या महत्वाच्या आहेत?
1: विषमुक्त शेतीकडे जात असताना काही पंचसूत्रीचा अवलंब करणं फार महत्वाचं असणार आहे. म्हणजे आपण ज्या शेतामध्ये किंवा जमिनीमध्ये पीक घेणार आहोत तिची एकदा तपासणी करून घेणं फार महत्वाचं असणार आहे. त्या जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर, जैविक खतांचा वापर आणि सेंद्रिय खतांचा वापर करणं फार महत्वाचं असतं. म्हणजे विषमुक्त शेतीकडे जाताना माती परीक्षणाला फार महत्व आहे. त्याचबरोबर जो खताचा व्यवस्थापन आहे या घटकामध्ये सेंद्रिय घटकांचा वापर वाढवणे, जैविक घटकांचा वापर वाढवणे आणि जो परंपरागत आपण रासायनिक खतांचा अतिवापर करतोय तो खताच्या आरोग्य पत्रिकेनुसार जर केला तर निश्चितच जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होत असते.
0: आणि सर त्याचबरोबर पाण्याचं पण तितकंच शेतीमध्ये महत्व आहे, याबद्दल आपण काय सांगाल?
1: निश्चितच पाण्याचंही महत्व आपल्याला खताप्रमाणेच आपल्या जमिनीमध्ये आहेत आणि आपण पाण्याचा जास्त वापर अयोग्य पद्धतीने जर केला तरी पण जमिनीमध्ये रसायनांचं प्रमाण वाढत चाललंय आणि यामुळं काय होतं की जे उत्पादन येत आहे ते निकृष्ट पद्धतीचं येत आहे. पाण्याची अतिवापरामुळे उत्पादनही घटतंय आणि आपल्याला म्हणावा तसा रिस्पॉन्स न आल्यामुळं आपल्या पिकाची क्वालिटी ही घसरत असते.
0: सर आता विषमुक्त शेतीमध्ये मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना या प्रभावी ठरतात?
1: मातीचं आरोग्य सांभाळायचं म्हटलं तर तिचं आरोग्य पत्रिका शेतकरी बांधवांनी घेणं
0: पहिली काढली पाहिजे
1: आणि त्यानुसार मग सेंद्रिय खतांचा वापर आहे. सेंद्रिय खतांचा वापर साधारणपणे 30-35% करणं फार महत्वाचं आहे. आरोग्य पत्रिकेनुसार रासायनिक खतांचा वापर हा 50% पर्यंत करणं गरजेचं असतं. परंतु शेतकरी बांधव अति हव्यासपोटी म्हणा किंवा त्यांच्या काही सवय प्रवृत्तीमुळे अपेक्षा धरल्यामुळे जास्त उत्पादन वाढीच्या दृष्टीने अजून रसायनांचा वापर होतो. तो कुठेतरी कमी होण्याच्या दृष्टीने आपण या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये 50% रसायनांचा वापर करताना पाण्यात मधून विरघळणारी जी रासायनिक खत आहे याचा शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी वापर करणं गरजेचं आहे.
0: आणि त्याचबरोबरीनं सर अन्नद्रव्याचा वापर आहे याबद्दल आपण काय सांगाल?
1: अन्नद्रव्यांचा वापर योग्य पद्धतीने व्हावा याच्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक निविष्ठांचाही वापर करणं गरजेचं आहे. जैविक निविष्ठ असतील किंवा सेंद्रिय निविष्ठांचा जर वापर केला तर निश्चितच रासायनिक खतावरचा डोस हा कमी होणार आहे.
0: सर प्रामुख्याने कोणत्या अन्नद्रव्याचा वापर हा प्रभावी ठरतो?
1: पीक उत्पादनामध्ये नत्रयुक्त खतं आहेत किंवा स्फुरदयुक्त खतं आहेत, पालाशयुक्त खतं आहेत. परंतु आपण सध्या परिस्थिती जर बघितली तर आपल्या जमिनीचा आरोग्य पत्रिकेनुसार जर बघितलं तर बऱ्याचशा अन्नद्रव्यांची आपल्याला त्यामध्ये कमतरता जाणवते आणि ती भरून काढण्यासाठी मुख्य अन्नद्रव्य म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश आहेत. दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, गंधक आहे, मॅग्नेशियम आहे आणि अति कमी प्रमाणात लागणारी जी अन्नद्रव्य आपण त्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो ती आहेत की झिंक, फेरस, कॉपर आणि मॅग्नेज. म्हणजे आरोग्य पत्रिकेनुसार जर मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य जर वापर केला तर निश्चितच आपण विषमुक्त शेतीकडे जाऊ शकतो.
0: सर आता रासायनिक कीटकनाशकाऐवजी कीड आणि रोगाचं व्यवस्थापन कोणत्या जैविक किंवा नैसर्गिक पद्धतीने करता येतं?
1: नैसर्गिक किंवा जैविक पद्धतीनं जर आपल्याला कीड नियंत्रण करायचं असेल तर निश्चितच शेतकऱ्यांनी दशपर्णी आर्कचा वापर करणं गरजेचं आहे. बाजारामध्ये आज उपलब्ध असणारे वेगवेगळे ट्रॅप्स आहेत, पक्षी थांबे आहेत किंवा फेरोमेन ट्रॅप्स आहेत, लाईट ट्रॅप्स आहेत, या गोष्टींचा जर वापर केला, चिकट सापळे आहेत, तर निश्चितच आपल्याला रसायन विरहित कीड आणि रोग यांचं नियंत्रण निश्चितच आपल्याला करता येणार आहे.
0: तर आता विषमुक्त शेतीमध्ये उत्पादन गुणवत्ता आणि आर्थिक नफा याबाबत शेतकऱ्यांचा अनुभव आपण कसा सांगाल?
1: निश्चितच विषमुक्त शेती करताना उत्पादन खर्च हा मेंटेन आपल्याला करता येऊ शकतो. उत्पादन खर्च कमी जर झाला तर निश्चितच उत्पादनात पण वाढ होते आणि आपण योग्य पद्धतीनं व्यवस्थापनानुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रण असेल तर निश्चितच आपल्याला येणारं उत्पादन हे कमी खर्चात चांगल्या पद्धतीने येणार आहे, गुणवत्तापूर्ण येणार आहे आणि गुणवत्तापूर्ण आलेल्या उत्पादनाला शेतकऱ्यांमध्ये निश्चितच चांगला भाव मिळत असतो. म्हणजे एकंदरीतच विषमुक्त शेतीतून शेतकऱ्यांनी चांगला नफा मिळवण्यासाठी हे तंत्रज्ञान निश्चितच वापरणं आज काळाची गरज आहे.
0: सर विषमुक्त शेतीमालाला बाजारपेठ आणि योग्य दर मिळवण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि ग्राहकांचा वाढता प्रतिसाद कसा आहे?
1: विषमुक्त शेतीकडे परंपरागत पद्धतीनं आज आपण जर बघितलं तर द्राक्ष पीक आहेत, डाळिंब पीक आहेत, ही पिकं

0: पण विषमुक्त शेतीकडे नेलेले आहेत. त्यांचा एक्सपोर्ट पण खूप चांगल्या प्रकारे होत आहेत. भाजीपाला भेंडी असन कांदा असन हा पण विषमुक्त कडे आजकाल बरेचसे शेतकरी वळलेले आहेत. तर निश्चितच शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीचं तंत्रज्ञान समजून घेऊन त्या योग्य तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर निश्चितच बाजारामध्ये त्यांना मार्केटिंगच्या सुविधा आज उपलब्ध आहेत. घेणारा ग्राहक उपलब्ध झालेला आहे आणि प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी असल्यामुळं प्रत्येकजण विषमुक्त आहार घेण्याच्या दृष्टीने बाजारामध्ये विचारणा करत आहे आणि याचाच शेतकऱ्यांनी फायदा घेणं आज नितांत गरजेचं आहे.
1: सर, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठं आणि शासन विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजना आणि तांत्रिक मार्गदर्शनाची सुविधा देतात का?
0: हो, कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा भारत स्तरावरून ICAR भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत असेल, केंद्रीय मंत्रालयामार्फत आहे किंवा महाराष्ट्र शासनामार्फतही वेगवेगळ्या योजना आपण या विषमुक्त शेतीमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यांना काही डेमॉन्स्ट्रेशन दिले जातात प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना या विषमुक्त शेतीचे धडे कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा शासनामार्फत निश्चितच पुरवले जात आहेत.
1: सर, आता विषमुक्त शेती जे करू इच्छितात शेतकरी आहेत आणि विषमुक्त अन्न वापरणाऱ्या ग्राहकांना आपण काय संदेश सांगाल? जाता
0: निश्चितच विषमुक्त शेतीकडे आज शेतकऱ्यांचा कल वाढत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं जर विषमुक्त शेती करायची असेल तर शेतकऱ्यांनी माती परीक्षण असन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असन, एकात्मिक कीड रोग नियंत्रण असन या गोष्टींचा अवलंब जर केला तर निश्चितच भारतीय शेतीला एक चांगला वाव निर्माण होऊ शकतो. रसायन विरहित शेती करून आपण विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी देशातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत असंच मी या कार्यक्रमात शेतकऱ्यांना उद्बोधित करतो.
1: शेतकरी बंधूंनो, निरोगी समाज, सुपीक जमीन आणि सुरक्षित पर्यावरण यासाठी विषमुक्त शेतीचा स्वीकार करणं अत्यंत आवश्यक आहे. आजचा शेतकरी केवळ अन्नदाता नसून समाजाच्या आरोग्याचा रक्षकही आहे. त्यामुळे रासायनिक अवलंबित्व कमी करून नैसर्गिक आणि शाश्वत शेती पद्धतीकडे वाटचाल करणं ही काळाची गरज आहे. तर मग आपण सर्वजण विषमुक्त शेतीचा संदेश अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि निरोगी भविष्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूयात. सर, आज आपण इथे आलात आणि विषमुक्त शेती काळाची गरज याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना खूप छान पद्धतीनं आपण मार्गदर्शन केलं. याबद्दल पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी योगेश यादव, मृदाशास्त्र विषयतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते धीरज केदारी. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात यानंतर ऐकूया माझं आठवणीतलं गाव भाग 26. लेखन आणि निवेदन अनुराधा चौधरी यांचं, निर्मिती सहाय्य केलं आहे सोनाली गोगले यांनी आणि सादर करते आहेत धीरज केदारी. ऐकूया माझं आठवणीतलं गाव.

माझं आठवणीतलं गाव। श्रोते हो नमस्कार। श्रोते हो माझं गाव ही अतिशय सुंदर आणि लोकप्रिय अशी कल्पना आहे। आपल्याला गावातील निसर्ग, शेती, संस्कृती आणि जीवनशैली फार आवडते। शहराच्या गर्दीपासून आणि प्रदूषणापासून दूर निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक अतिशय शांत आणि सुंदर ठिकाण। आपल्या गावाच्या सभोवताली हिरवगार शेत, गावाजवळून एक छोटी नदी जिचं वाहतं पाणी अगदी आरशासारखं स्वच्छ असतं। सकाळच्या वेळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंद वाहणारे थंड वारे मनाला ताजेतवाने करतात। गावातील वातावरणामध्ये प्रदूषण अजिबात नाही। इथली शुद्ध हवा आणि मोकळं वातावरण शहराच्या धावपळीच्या जीवनापेक्षा खरंच खूप वेगळं आहे। तर श्रोते हो, आजच्या माझं आठवणीतलं गाव या मालिकेत ऐकूया अनुराधा शिवदास चौधरी यांनी आपल्या गावाकडच्या सांगितलेल्या आठवणी। अनुराधा शिवदास चौधरी या राजगुरुनगर तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी रहिवासी आहेत। यांचं शिक्षण

0: एम ए इकॉनॉमिक्स पर्यंत पूर्ण झाला आहे. यांना लेखन, अभिनय, वाचन आणि समाजकार्याची आवड आहे. महाविद्यालयीन स्तरावर सध्या प्रायोगिक नाटक त्या करतात. या व्यतिरिक्त सामाजिक भान ठेवून समाज सुधारक पथनाट्य देखील चालू आहे. तसंच अंधशाळेत समाजकार्य म्हणून मुलांना विविध विषयावरील ज्ञान देणं, त्यांना प्रोत्साहित करणं हे उपक्रम देखील ते राबवत असतात. ऐकूया यांच्या गावाकडच्या या रम्य आठवणी.
1: श्रोते हो, नमस्कार. मी अनुराधा शिवदास चौधरी. असं म्हणतात, माणूस कितीही मोठा झाला मग तो पैशाने असो, पदाने असो किंवा प्रतिष्ठेने, या सगळ्या धकाधकीत त्याला कुठेतरी भेडसावते ती म्हणजे मनाची शांतता, तो निवांतपणा. आज अशाच मनाच्या शांततेचा तुम्हाला अप्रत्यक्षपणे अनुभव करून देण्याची माझी इच्छा आहे. तुमच्यापैकी किती जणांनी अनुभवलंय गावाकडचं जीवन, अजूनही अनुभवत असतील. श्रोते हो, आठवलं का निळ्याशार आकाशाखाली वसलेलं प्रेम, आपुलकी, जिवाळ्याची ग्वाही देणारं ते गाव? कधी मामाचं गाव म्हणून अनुभवलेला अनुभव असो किंवा स्वतःच्या राहत्या घराचा अनुभव, शेतातील हिरवळ, ती काळी माती आणि मातीशी जोडलेली आपली नाळ, इथं प्रत्येकाच्या वयाच्या पिढ्यांनुसार अनुभव असतो. पण सर्वांचा आशय मात्र एकच, गाव आणि गावाचा जिव्हाळा. श्रोते हो, तुम्हालाही आठवत असेल गावी राहत असताना शेतातल्या झाडाखाली केलेलं जेवण, मोडलेला भाकरीचा तुकडा, झुणका, मिरचीचा ठेचा आणि बुक्की मारून हाताने फोडलेला कांदा. आठवले ना दिवस गावाकडचे? साधं सरळ जेवण पण अगदी मन तृप्त करणार. इतक्यात कुठं भागतंय, एकट्याने जेवण कधी जातंय का? मग सोबत असणारे सवंगडी, पै पाहुणे किंवा शेतावरील कामगार, सगळ्यांनाच सोबत घेऊन जेवण्याचा आनंद, त्याला तोड ती कसली म्हणावी. आणि तिथच शेतातल्या पाटाच्या पाण्याचा वाहणारा झुळझुळ असा आवाज, ती पायांना लागलेली माती आणि त्या पाटाचं थंड गार पाणी, सगळ्या चिंता विसरून जायला भाग पाडतात. तिथंच झाडाखाली बांधलेली जनावरं, शेळ्या, गाई, म्हशी, गाईचं ते हंबरणं जणू मायेची हाकच, गाईचं काढलेलं ताजं दूध, आहा, अमृतच म्हणावं. आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर काही विचारायलाच नको. श्रोते हो, आठवले ना दिवस, आली ना आठवण गावाची? त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांबद्दल बोलावं तितकं कमीच. आंबा, चिंच, रानमेवा, कधी बेचकीनं तर कधी झाडावर सडून काढलेली फळं, काय तो स्वाद, त्याला तोडच नाही. नदीवर पोहायला जाताना पाठीवर बांधलेला भोपळा, डबे बांधून पोहण्याची मज्जा, विहिरीत मारलेल्या उड्या, पकडलेले मासे, लंगडी, विटी दांडू, गोट्या, काचा कवड्या, न जाणे किती खेळ, अगदी दमवणारे पण तितकाच मनाचा उत्साह वाढवणारे. आणि सगळ्यांसोबत घराच्या अंगणात मारलेल्या गप्पा, गावातलं ते ठरलेलं काका मामाचं दुकान, त्या दुकानातला खाऊ म्हणजे खऱ्या अर्थानं मौजच. लहान सहान मुलांसाठी या खाऊचा आनंद तो केवढा. पावसाळ्यात पण गावाची गंमत वेगळीच, शेतीला मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यानं पिकांची झालेली वाढ, बहरलेला मळा, विहिरीत पाण्याचा पुरेसा साठा होतो, रस्त्यात पाण्याचे डबके साठले तरी शाळेतून येताना मुलं त्या डबक्यात उड्या मारून त्या साठलेल्या पाण्याचा पण आनंद घेतात. उन्हात पडलेला इंद्रधनुष्य म्हणजे सप्तरंगाने भरलेले आकाश, ते क्षण डोळ्यात टिपण्याची मजा, सगळे सणवार आणि जीवाला जीव लावून राहणारी माणसं म्हणजे प्रेमाचा झरा. श्रोते हो, तुम्हाला ती एसटी आठवते का? एसटी कसली, गावाकडच्या लोकांसाठी तर ती लालपरीच म्हणावी. लालपरीचा प्रवास म्हणजे गावाकडच्या आनंदात भर. आणि कोणीही पै पाहुणे यायचे झाले की त्यांना स्टँडवर आणायला जायची लगबग, यात सुद्धा एक वेगळाच आनंद. काही क्षण पैशाने विकत घेता येत नाही ही म्हण बहुधा अशा क्षणांसाठीच असावी,

0: गावाकडची यात्रा कोणी उरुस म्हणे कोणी जत्रा, पाळणे, भेळीच्या गाड्या, कुस्ती, बैलगाडा शर्यत, पुरणपोळी, घरी केलेलं गोड अन्न अर्थात नैवेद्य, पाहुण्यांनी भरलेलं घर आणि गावाचं श्रद्धास्थान असलेलं ग्रामदैवत, किती तो आनंद! इथं एकमेकांच्या हाकेला धावून जाणारी माणसं, कोणाच्या घरी काही कार्य असलं की गावभर चर्चा ठरलेली असते. लग्न कार्यात तर काय मज्जा! जात्यावर हळद दळताना म्हटलेली गाणी, रुखवत, लग्नाच्या पंक्तीतलं जेवण, किती आनंद म्हणावा! श्रोते हो, गावातील सकाळ ही किती चांगली असते नाही का? तिचा अनुभव डोंगरातून हळुवार चाहूल देत उगवताना तो सूर्य, पक्ष्यांचा चिवचिवाट, हळुवार वाहणारे वारे, अंगणात काढलेली रांगोळी, तुळशी वृंदावनाला अर्पण केलेलं पाणी आणि वासुदेवाची आरोळी.
1: रामाच्या पारी हो,

पाहताच मन कसं प्रसन्न होतं. कितीतरी घरांच्या समोर असलेल्या विहिरी आणि त्या विहिरीतून पाणी शेंदणे म्हणजे एक प्रकारचा शारीरिक व्यायामच. सकाळी अंघोळ झाली की अजूनच ताजेतवाने वाटणे. चुलीवर आणि बंबात पाणी तापवायची गंमत. आरोग्याच्या दृष्टीनेही हे महत्वाचे बरं का. अंघोळ आणि देवपूजा उरकली की मग आई आजीच्या हातचा मायेनं केलेला नाश्ता आणि तीच चव. कदाचित मायेचा स्वाद आणि चुलीवरचा आस्वाद हे त्या चवीमागचं गूढ असावं. सकाळी शेतावर जाणारी लोक जाताना बैलगाडीचा आणि बैलांच्या गळ्यातील घंटीचा कानावर पडणारा आवाज आणि शाळेत जाणाऱ्या मुलांचा गोंगाट म्हणजे सकाळची सुरुवात. श्रोते हो, गावाकडची शाळा आठवते का. गावाकडच्या शाळेचं एक आपलं असं विश्व असतं नाही का. सकाळी शाळेत गेलेली मुलं आणि बघता बघता झालेली दुपारची सुट्टी. ही मधली सुट्टी झाली की मुलं पहिली जाणार ती आपल्या शाळेच्या जवळ आपलं छोटस दुकान घेऊन बसलेल्या मामांकडे. त्या चिंचा, चिनी मिनी बोर, आवळे, कैरीच्या फोडी, घरून आणलेला डब्बा आणि हा छोटासा खाऊ म्हणजे डबा फस्तच. सगळे मित्र मैत्रिणी शाळेच्या पटांगणात खायला बसणार. त्यातल्या त्यात गावाकडचे शिक्षक आणि शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञानासोबत इतर ज्ञान मिळवणे जे खऱ्या अर्थानं जगणं शिकवतं. शिक्षक कधी ओरडले तरी त्या मागचा त्यांचा हेतू एकच. जगाच्या पाठीवर विद्यार्थी कुठेही असले तरी शाळेने दिलेली शिकवण विसरता कामा नये. आठवले ना शाळा आणि गावाकडचे दिवस. शाळा सुटल्यावर कधी एकदा घरी जातोय याची घाई व्हायची. संध्याकाळी घरी गेल्यावर अंगणात धान्य निवडत बसलेल्या बायका आणि जमिनीवर पडलेले धान्य टिपायला आलेल्या चिमणे. संध्याकाळी आकाशाकडे नजर गेली की पक्ष्यांचा थवा उडताना दिसायचा आणि घरातल्या कोणाला विचारलं हे पक्षी एकत्र कुठे जातात तेव्हा मोठ्यांकडून येणारे ते उत्तर पक्ष्यांची शाळा सुटली बाळा, जशी तुमची शाळा सुटली तशी. मग काय, पक्ष्यांची पण माणसांसारखी शाळा असते. ही कल्पना सतत मनात असायची. अंगणात बसलेल्या त्या बायका धान्य निवडता निवडता एकमेकींची सुख दुःख पण जाणून घ्यायच्या. एकीकडे शाळेतून आलेली मुले हातपाय धुऊन झाले की गावाच्या तळ्याकडे जाणार आणि पाण्यात पाय बुडवून शाळेत दिवसभर घडलेल्या गोष्टींच्या गप्पा मारत बसणार. अगदी खेळीमेळीचं वातावरण आणि त्यात आई आजीचा येणारा आवाज. दिवस मावळलाय, अंधार पडलाय, घरी या. मग सगळे घरी धाव घेणार. त्यानंतर शुभंकरोती म्हणणे, ग्रहपाठ आणि मग मस्तपैकी रात्री जेवण. आणि जेवण झालं की आजी आजोबांच्या गोष्टी आणि गोष्टी ऐकता ऐकता मायेनं डोक्यावरून फिरवणारा हात.

0: मग कधी पापणी मिटायची कळायचं नाही. असे प्रत्येकाच्या आठवणीतील गाव वेगवेगळे असू शकते. खरंच ही आठवण म्हणजे एक लहानशी पेटी आणि त्या पेटीतील सोनेरी क्षण होय.
1: श्रोते हो, आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीचा अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठीचा ईमेल पत्ता असा आहे prasaran.pune@gmail.com. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: माझं आठवणीतलं गाव।
1: माझं आठवणीतलं गाव या कार्यक्रमाचा भाग 26वा आत्ताच आपण ऐकला। लेखन आणि निवेदन केलं होतं अनुराधा चौधरी यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं सोनाले गोगले यांनी आणि सादरकर्ते होते धीरज केदारी। श्रोते हो, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आता शेवटी जाणून घेऊया बाजारभाव। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून उपलब्ध बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत। वेगळा उल्लेख नसल्यास सर्व मालाची आवक ही क्विंटलमध्ये असून दर रुपयांमध्ये आहेत। बाजारभाव याप्रमाणे: बाजरी महिको 716 क्विंटल, कमीत कमी 3100 ते जास्तीत जास्त 3300, सरासरी 3200। गहू शरबती 472 क्विंटल, कमीत कमी 5100 ते जास्तीत जास्त 6200, सरासरी 5650। ज्वारी मालदांडी 747 क्विंटल, कमीत कमी 6000 ते जास्तीत जास्त 6400, सरासरी 6200। मका लाल 2 क्विंटल, 2600 ते 2900, सरासरी 2750। मूग हिरवा 46 क्विंटल, 8900 ते 9700, सरासरी 9300। बटाटा 63 क्विंटल, 1000 ते 1500, सरासरी 1300। कांदा 13 क्विंटल, 1500 ते 2200, सरासरी 1800। गहू 5 क्विंटल, 2200 ते 2500, सरासरी 2450। हरभरा 45 क्विंटल, 6200 ते 7000, सरासरी 6600। उडीद 7 क्विंटल, 9200 ते 10300, सरासरी 9750। टोमॅटो 41 क्विंटल, 1000 ते 4000, सरासरी 3000। फ्लॉवर 17 क्विंटल, 1000 ते 2500, सरासरी 1600। कोबी 19 क्विंटल, 1000 ते 1600, सरासरी 1300। भेंडी 14 क्विंटल, 1000 ते 3000, सरासरी 2000। दुधी भोपळा 6 क्विंटल, 500 ते 1500, सरासरी 1000। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त बाजारभाव आत्ताच आपण ऐकले। शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:25 झाले आहेत. ऐकूया काही निवेदनं.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

0: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातन हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
1: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
0: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाही.
2: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
1: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी सोबत ठेवा.
0: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
2: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
0: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
3: पण भवतालाचं भान ठेवून, प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
2: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: श्रोतेहो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपण फोन करू शकता, तज्ञांशी संवाद साधू शकता 0202553705 किंवा 2553706 या दूरध्वनी क्रमांकावर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण होतं दर शनिवारी सकाळी 9:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. तेव्हा जरूर सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
5: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:05 झाली आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
6: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी

इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि आता बातम्या विस्तारानं. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुंबियांतो यांच्यासोबत ते होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत.

पोहण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुंबियांतो यांच्यासोबत ते होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत, त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मुशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील, परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मजगन प्रांत आणि महाशाह शहरावरती

0: अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील दोन सैन्यतळ बहारीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहारीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23882 बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत डीआरडीओचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 1:30 सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: नमस्कार श्रोते हो, एक कलाकार या कार्यक्रमात मी संजीवनी घाडीगावकर सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो, असं जीवनाचं सार सहज सुंदर शब्दात मांडणाऱ्या मराठी साहित्य विश्वात आनंदयात्री कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कविवर्य बा भ बोरकरांचा आज स्मृतिदिन. आयुष्यावर आणि निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या बोरकरांना आध्यात्मिक लयही फार सहज सुंदररित्या गवसली होती असं त्यांच्या अनेक कवितांमधून दिसतं. त्यांच्या काही सुंदर रचना ऐकत जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दीविषयी आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात.

0: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
1: रमणीयतेचं वरदान लाभलेल्या गोव्याच्या भूमीत बाभ बोरकरांचा जन्म झाला, त्यामुळे उपजतच त्यांना निसर्गाबद्दल अतीव प्रेम आणि आकर्षण होतं. त्यामुळे निसर्गामधले अनेक घटक म्हणजे आकाश, ढग, वारा, ऊन, पाऊस याप्रमाणेच समुद्र, चांदणं, झाडं, रात्र, काळोख, संध्याकाळ हे सगळे बोरकरांच्या कवितेत अक्षरशः फेर धरून नाचतात. निसर्गासोबतच प्रेम हा त्यांच्या कवितेचा मुख्य विषय. कधी कधी तर निसर्गामधल्या प्रतिमा आणि प्रेम इतकं एकरूप झालंय की त्यामधून अशा सुंदर गीतांचा जन्म झालाय.

एक कलाकार या कार्यक्रमात आज आपण बोलतोय बा भ बोरकर यांच्याविषयी. बाकी बाब या टोपण नावानं बा भ बोरकर अशा सुंदर रचना करत होते, पण महाविद्यालयीन शिक्षणात मात्र त्यांचं मन फार रमलं नाही. गंमत म्हणजे याच शिक्षण क्षेत्रात त्यांनी नंतर जवळपास 14 वर्ष काम केलं शिक्षक म्हणून, आणि तेही अगदी मनापासून. 1933 साली मडगाव इथल्या साहित्य संमेलनात प्रतिभा या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं. पण जनमानसात ते कवी म्हणून प्रसिद्ध झाले ते तेथे कर माझे जुळती या काव्यगायनामुळे. निसर्गामधल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांना संगीत दिसत असे. त्या संगीताविषयी त्यांना विशेष आकर्षण होतं. दूधसागर या कवितेत खळखळणाऱ्या धबधब्याचं वर्णन करताना ते म्हणतात, हास खदखदून असा दूधसागरा, हास खदखदून असा दूधसागरा, लासल्या गिरीदरींत फेक फेस पांढरा, हास्सी तव वेदघोष, हास्सी तव वेदघोष, सृजनाचा दिव्य तोष, जीवन कल्लोळ हर्ष, वर्षवी

आनंद यात्री कवी बा भ बोरकर यांच्या कविता संग्रहाची नावंसुद्धा नादमय आहेत. गिटार, चित्रवीणा, जीवनसंगीत, आनंदभैरवी ही त्यामधली काही सांगता येतील. बा भ बोरकरांना भुरळ घालणारा आणखी एक विषय म्हणजे पाऊस. झाले हवेचे दही सरीवर सरी, खिडक्यांवर वाजे वारा, झाडे झाली निळी निळी, जलद भरूनी आले, क्षितिजी आले भरते ग, यासारख्या त्यांच्या कविता त्यांचं पर्जन्यप्रेमच आपल्याला दाखवतात आणि आपल्यालासुद्धा भुरळ घालतात. झाले हवेचे दही या कवितेतल्या या काही ओळी बघा. झाले हवेचेच दही माती लोण्याहून मऊ, झाले हवेचेच दही माती लोण्याहून मऊ, पाणी होऊन या दूध लागे चहूकडे धावू, पाणी होऊन या दूध लागे चहूकडे धावू, झुरुमुरू झुरुमुरू धारा लागती या झरू, झुरुमुरू झुरुमुरू धारा लागती या झरू, हरपले होते ते पाहे हळूच अंकुरू, हरपले होते ते पाहे हळूच अंकुरू.

श्रोते हो, एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आणि आज या कार्यक्रमात आपण बोलत आहोत आनंद यात्रे कवी बा. भ. बोरकर यांच्याविषयी आणि त्यांनीच लिहिलेल्या सुंदर रचना आपण कार्यक्रमात ऐकत आहोत. कोकणी ही बोरकरांची मातृभाषा. मराठीबरोबरच त्यांनी कोकणी भाषेतूनही काव्यनिर्मिती केली. पायंजणा, सासाय हे त्यांचे काव्यसंग्रह खूप लोकप्रिय झाले. सासायला तर साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं. चैत्रपुनव, अनुरागिणी, चांदणवेल, दूधसागर हे त्यांचे कविता संग्रह खूपच वाचकप्रिय ठरले. काव्यलेखनाबरोबरच बोरकरांनी ललितलेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध यावरही लिखाण केलं.

तरल भावपूर्ण काव्य रचणाऱ्या बोरकरांनी गोव्याच्या मुक्तीसंग्रामात सुद्धा भाग घेतला होता. 1955 ते 1970 या काळात पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्मय विभागाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. 8 जुलै 1984 आपल्या भावस्पर्शी कविता रसिकांसाठी मागे ठेवून बाभ बोरकरांनी या जगाचा निरोप घेतला. ऐकूया त्यांचीच ही रचना कार्यक्रमाच्या शेवटी.

0: श्रोत्याहो, या गीताबरोबरच कविवर्य बा भ बोरकर यांच्यावर केंद्रित एक कलाकार या कार्यक्रमात मी संजीवनी घाडीगावकर आता आपला निरोप घेते. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:44 आणि 45 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आम्हाला ऐकू शकता जगात सर्वत्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

इश्क पर जोर नहीं या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार एस डी बर्मन. मन किंवा हृदय, त्यामध्ये उमलणाऱ्या भावना यावर सहजासहजी नियंत्रण मिळवता येत नाही, त्यामुळे प्रेमीजन त्याच्या पुढे शरणागती पत्करतात. याच मनाच्या चंचलतेविषयी सांगणारी दिल हा शब्द गुंफलेली काही गाणी आज आपण ऐकणार आहोत आजच्या कार्यक्रमात. यानंतर ऐकूया बादल या चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, गीतकार शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

बादल या चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन.

हमसाया या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. शब्दरचना होती सिवन रिझवी यांची आणि संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रूप तेरा मस्ताना या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. गीताचे बोल होते कैफी आझमी यांचे आणि संगीत होतं मदन मोहन यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज या कार्यक्रमात दिल हा शब्द गुंफलेली गाणी आपण ऐकतोय. यानंतर ऐकूया भीगी रात या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीतकार रोशन.

आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं, संगीत हेमंत कुमार यांचं आणि चित्रपट नागिन.

श्रोते हो, नागिन या चित्रपटातलं हे गीत होतं लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार होते राजेंद्र कृष्ण, संगीत होतं हेमंत कुमार यांचं. श्रोते हो, आज या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात दिल हा शब्द गुंफलेली काही गाणी आपण ऐकली. इश्क पर जोर नहीं, बादल, हमसाया, रूप तेरा मस्ताना, भीगी रात, हसते जखम आणि नागिन या चित्रपटांमधली गाणी आज आपण हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकली. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अंजली मालकर यांनी गायलेला राग मारुबिहाग. त्यांना तबला साथ आहे माधव मोडक यांची आणि हार्मोनियमची साथ आहे मीनल नांदेडकर यांची. विलंबित 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत लागी तुमसे प्रीत आणि द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत मोरा घुंगरवा.

0: High Energy Materials Research Laboratory with support from Defence Research and Development Laboratory and Research Centre, Imarat. Defence Minister Rajnath Singh has congratulated the DRDO, the Indian Army and the industry on the successful flight test. Agriculture and Farmers Welfare Minister Shivraj Singh Chauhan today said that several parts of the country have received good rainfall in recent days, reducing the number of rainfall deficient districts from 262 to 178. The minister said this while chairing a high-level review meeting in New Delhi over the possible impact of El Nino. He expressed confidence that a rainfall will gain further momentum during July, leading to an acceleration in Kharif sowing. Mr. Chauhan said the centre is closely monitoring the situation in Maharashtra, Madhya Pradesh, Gujarat, Uttar Pradesh, Rajasthan, Karnataka, Bihar, Jharkhand, Telangana, Andhra Pradesh, Punjab, West Bengal and Odisha. Union Home Minister Amit Shah today spoke to the chief ministers of several states affected by heavy rainfall, flood-like situation and landslides and assured them of all possible assistance from the centre. Mr. Shah spoke to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis, Gujarat Chief Minister Bhupendra Patel and Keralam Chief Minister V.D. Sathisan. In tennis, Ukraine's Marta Kostyuk and Czech Republic's Linda Noskova have advanced to the women's singles semifinals in Wimbledon. 12th seed Marta Kostyuk reached her first Wimbledon semifinal with a commanding 6-3, 6-2 win over Italy's Jasmine Paolini on centre court today. 9th seed Linda Noskova booked her place in her maiden Wimbledon semifinal with a 6-3, 7-5 win over Belgium's Elise Martins. And that's the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 11:10 आणि 17 सेकंद झाले आहेत. पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त ऐकूया. येत्या 24 तासात पुणे आणि परिसरात आकाश पूर्णतः ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उद्या दिवसभरात कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22.9 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आजची तापमानाची ताजी नोंद अशी होती. कमाल तापमान 26.7 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22.9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 11:11 आणि 5 सेकंद झाले आहेत. आमचे या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी संजीवनी घाडीगावकर आता आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. शुभरात्री. जय हिंद.